सुप्रभात श्रोते हो, सुप्रभात. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वदूर आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 10 आषाढ, शके 1948, 1 जुलै 2026. पहाटेचे 5:50 आणि 44 सेकंद झाली आहेत. आमचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत. या प्रातकालीन सभेत मी माधवी पानसरे आपलं स्वागत करते. सभेची सुरुवात करूया मंगलसुरांनी.

0: श्रोतेहो, उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांच्या स्वरात देशकार रागातली धून आत्ताच आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: पहाटेचे 5:55 आणि 38 सेकंद झाली आहेत. गिरवाणवाणीमध्ये आज ऐकूया पारंपरिक श्रीकृष्ण कर्णामृत योगिनी जोगळेकर यांच्या स्वरात.

श्रोतेहो, प्रभात वंदन या कार्यक्रमात सुरुवातीला काही भक्तिगीतं. आज भक्तिगीतांची सुरुवात आपण करणार आहोत आशा भोसले यांनी गायलेल्या सुंदर अशा भूपाळीनं. रचना आहे रवींद्र भट यांची.

या सुंदर भूपाळीनंतर आता वळूया पुढच्या गीताकडे. सुधीर फडके यांच्या स्वरात अण्णा जोशी यांची भक्तिरचना ऐकूया.

श्रोते हो, भोपाळी गाऊन भगवंताला उठवणं किती सुंदर कल्पना. त्यानंतर प्रभूच्या नामस्मरणामुळे देवाचे सुंदर ते ध्यान दिव्यदर्शन झाले नाही तरच नवल नाही का? ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातली ही रचना.

विठुरायाच्या रूपात परमेश्वराने दर्शन दिलेले आपण ऐकले. संपूर्ण विश्वाला बासरीने मोहित करणाऱ्या श्री गोविंदाचे आता स्मरण करूया. स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

माणिक वर्मा यांच्या स्वरात ही रचना आपण ऐकली. आता ऐकूया संत भानुदास यांनी रचलेली गवळण अजित कडकडे यांच्या स्वरात.

0: अजित कडकडे यांनी गायलेली ही गवळण आपण ऐकलीत. प्रभात वंदन कार्यक्रमातली भक्तिगीतं आपण इथेच समाप्त करत आहोत. आता चिंतनमध्ये ऐकूया शुभदा मुळे यांचे विचार.
1: व्यक्ती तितक्या प्रकृती ही उक्ती सर्व परिचित आहे. यातून प्रत्येक व्यक्तीचं वेगळेपणच सिद्ध होतं. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नसते. शरीराची ठेवण, अंगकाठी, बुद्धी, कला कौशल्य, गुण या सर्वच बाबतीत व्यक्ती व्यक्तींमध्ये वेगळेपणा असतो. प्रत्येक जण जन्माला येतानाच काही विशिष्ट गुण, कला, बुद्धिमत्ता घेऊन येत असतो. नंतर भोवताली असलेल्या परिस्थितीनुसार त्या सर्वांचा विकास होत असतो. हे जे सुप्त गुण अंगी असतात त्याची चुणूक आई वडिलांना, सहवासातील नातेवाईकांना प्रथम दिसते आणि त्या त्या गुणांना प्रोत्साहन मिळते. योग्य परिस्थिती लाभताच त्या गुणांचा विकास करण्याची संधी मिळते. अशी अनुकूल परिस्थिती लाभली तर माणसाच्या व्यक्तिमत्वाचा उत्तम विकास होतो. व्यक्तिमत्व समृद्ध बनते. सुजाण आई वडील, जाणकार शिक्षक, समाजातील नात्यांमधील प्रेमाच्या व्यक्तींचा फार मोठा प्रभाव व्यक्तिमत्वावर पडत असतो. अंगभूत कला, गुण, बुद्धी असणं आणि या सर्वांना उत्तेजन आणि योग्य संधी मिळणं हे जर घडलं तर समाजात उत्तम आदर्श व्यक्ती निर्माण होतात. अशा व्यक्तींची अनेक उदाहरणे पूर्वापार आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. अगदी अलीकडील काळातील काही उत्तम आणि आदर्श व्यक्तिमत्वांची उदाहरणं द्यायची झाली तर अनेक देता येतील. स्वर्गीय गानकलेची दैवी देणगी असणाऱ्या लता दिदी, क्रिकेटचा देवच मानला जाणारा सर्वांचा आवडता सचिन, अनाथ मुलींचे दुःख जाणून त्यांच्यासाठी कार्य करणाऱ्या सिंधुताई सपकाळ, विधवांचे दुःख दूर करण्यासाठी आणि मुलींना स्त्रियांना शिक्षण मिळण्यासाठी अहोरात्र झटणारे महर्षी कर्वे, या सर्वांचे आदर्श व्यक्तिमत्व आपण जाणतो. वेळोवेळी भारत सरकारने या आदर्श व्यक्तींचा सर्वोत्तम पुरस्कार देऊन सन्मान केलेलाही आपण पाहतो. ही आदर्श व्यक्तिमत्व घडण्यांमध्ये त्या त्या व्यक्तींचे खूप अपार परिश्रम आहेत, मेहनत आहे. त्यांना प्रतिकूल परिस्थितीशी खंबीरपणे सामना करावा लागला आहे, जिद्द बाळगावी लागली आहे, ध्येयपूर्तीसाठी अखंड कार्यरत राहावे लागले आहे, आपल्या इच्छा आकांक्षा सुख आराम या गोष्टी बाजूला ठेवाव्या लागल्या आहेत. यातून प्रकर्षाने एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात येते की व्यक्तिमत्वाचा उत्तम विकास घडवून आणायचा असेल तर आपल्या गुणावगुणांचा योग्य प्रकारे विचार केला पाहिजे. उत्तम गुण अंगी बांधले पाहिजेत, अवगुणांचा त्याग केला पाहिजे. आपल्या ध्येयपूर्तीच्या मार्गात कंटाळा, आळस, अविचार यांचा अडथळा येऊ शकतो. असे दोष आणि दुर्गुण टाळले पाहिजेत. अवगुण टाकिता जाती असे समर्थ रामदास स्वामी आपल्या दासबोधातून सांगतात. तसंच उत्तम गुण अभ्यासता येती असेही सांगतात. याचाच अर्थ आपल्यातले दोष दुर्गुण आपण ओळखले पाहिजेत. कोणी इतर व्यक्तींनी आपले हे दोष सांगितले तर अपमान न समजता ते आपल्यातून प्रथम काढून टाकले पाहिजेत. यासाठी प्रयत्न करावा लागतो. त्यानंतरच उत्तम गुणांची जोपासना करता येते. आदर्श व्यक्तींची चरित्र अभ्यासणं, उत्तमोत्तम पुस्तकांचं वाचन करणं, चांगली व्याख्यानं ऐकणं यातून उत्तम गुण अंगी बांधता येतात. चांगल्या संगतीचाही आपल्या व्यक्तिमत्वावर निश्चितच सकारात्मक परिणाम होतो. म्हणून आपले मित्र, मैत्रिणी, सहवासातील माणसं योग्य विचारांचे असावेत.

0: त्यातून चांगले संस्कार घडतात. मनाला योग्य वळण लागतं. व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये घरातील उत्तम वातावरण व सुयोग्य संस्कार यांचं फार महत्त्वाचं स्थान आहे. शालेय जीवनात उत्तम ज्ञान असलेले शिक्षक आणि त्यांनी जाणते अजाणतेपणी केलेले संस्कार आयुष्यभर लक्षात राहतात. त्या संस्कारांचा व्यक्तिमत्वावर मोठा प्रभाव असतो. संस्कारक्षम वयात मिळालेली मित्रमैत्रिणींची साथ खूप काही शिकवून जाते. व्यक्तिमत्व विकासात असे अनेक प्रभावी घटक सामावलेले आहेत.
1: चिंतनमध्ये शुभदा मुळे यांचे विचार आपण ऐकलेत. श्रोते, याबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 6:30 वाजलेत. वेळ झालीय कार्यक्रमांची रूपरेषा जाणून घेण्याची. सकाळी 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणीमध्ये हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदामध्ये लहान मुलांमधील शस्त्रक्रिया कार्यक्रमाचा भाग पहिला, सहभाग डॉ भालचंद्र जयकर यांचा. 6:50 परिसरमध्ये नदी पुनरुज्जीवन आव्हाने आणि दिशा याविषयी जलनायक डॉ स्नेहल दोंदे यांची रोशन जाधव यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरूनच आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:00 आमच्या स्टुडिओतून आजचा विचार आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता या कार्यक्रमातला आज भाग 14 आपण ऐकणार आहोत. 8:40 महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त समन्वित रूपक आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र सादर करते सदानंद कांबळी ही परभणी केंद्राची निर्मिती मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 9:00 मराठी चित्रपट संगीत तर 9:30 वेळ नाट्यसंगीताची. 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. 10:10 सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 10:25 काही स्थानिक निवेदनं सांगितली जातील आणि त्यानंतर 10:30 हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण संध्याकाळी 5 आणि रात्री 10:00 देखील घेऊ शकणार आहात. 11:00 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. 11:30 आम्ही या मालिकेत गायिका भगिनी प्रियांका व प्रांजली बर्वे यांच्याशी गप्पा आणि गाणी, संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. 12:00 वनिता मंडळ ओव्यांचं सौंदर्य, लेखन माधवी गोखले, ओवी गायन नेहा वैशंपायन. त्यानंतर राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिनानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आणि त्यानंतर HPV लस याविषयी स्त्रीरोग प्रसूतीतज्ञ डॉ उमा वानखेडे यांची मुलाखत आपण ऐकू शकणार आहात. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे यांचं, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 1:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम आणि 1:40 वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. द नेक्स्ट वेव ह्या नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम 1:45 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सहाना बॅनर्जी यांचं सतारवादन आपण ऐकू शकणार आहात 2:30. संध्याकाळच्या सभेत 5:30 युववाणीमध्ये स्टे ट्यून्ड या सदरात महाराष्ट्र कृषी दिन तसंच आंतरराष्ट्रीय महिला कृषी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम युवा महिला आणि शेती समृद्ध कृषी भविष्याची नवी दिशा, लेखन निवेदन आरती गाढवे यांचं, सादरकर्ते धीरज केदारी. 6:30 बलसागर भारत होवो. त्यानंतर 7:30 माझं घर माझं शेत मध्ये कौटुंबिक श्रुतिका चालू जमाना, लेखन माधुरी बन्नागरे यांचं, सहभाग सोनाली गोगले, प्रसाद कुलकर्णी आणि धीरज केदारी यांचा. त्यानंतर एकरी 100 टन ऊस उत्पादन याविषयी योगेश यादव यांनी दिलेली माहिती. 8:15 वेळ एक कलाकार या कार्यक्रमाची. 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय है आणि 10:30 नादब्रह्म या कार्यक्रमात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचं बासरीवादन आपण ऐकू शकणार आहोत. राग असणार आहे जय जयवंती.

अबला साथ शुभंकर बॅनर्जी यांची. श्रोतेहो, या शिवाय सर्व बातम्या आणि बातमीपत्र नेहमीच्याच वेळेला प्रसारित आणि सहक्षेपित केली जातील. ही होती आमच्या आज दिवसभर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. ही रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: 6:35 झाली आहेत. आता दिनविशेष जाणून घेऊया. सादर करते मुजम्मिल पटेल.
1: श्रोते हो, 1 जुलै या तारखेचं महत्व जाणून घेऊया. 1 जुलै 1955 या दिवशी स्टेट बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1955 अन्वये स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली. याआधी ही बँक इम्पीरियल बँक या नावाने ओळखली जात होती. 1949 साली या तारखेला त्रावणकोर आणि कोचीन ही दोन संस्थानं एकत्र करून थिरुकोची संस्थान निर्माण करण्यात आलं. याच्याच पुढे केरळ राज्य बनलं. क्रांतिकारक मदनलाल धिंगरानी भारत मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली यांची गोळ्या झाडून हत्या केली. हा दिवस होता 1 जुलै 1909. 1 जुलै 2017 भारतीय करप्रणालीमध्ये आजवरची सर्वात मोठी सुधारणा असं वर्णन केला गेलेला वस्तू आणि सेवा कर अर्थात GST 30 जून 2017 मध्यरात्री लागू करण्यात आला. आज जन्मदिवस असणारी महत्वाची नावं ही आहेत. 1966 रामपूर सहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान.

0: भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला यांचा जन्म 1961 साली या दिवशी झाला. 1 जुलै 1938 या दिवशी विश्वविख्यात बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचा जन्म झाला.
1: मैंने 1952 में बजाना शुरू किया, तो ये जो सारी बातें हैं ये बहुत मेहनत के बाद, मेहनत जो करता है उस पे भगवान की नजर हो.
0: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि रोजगार हमी योजनेचे जनक वसंतराव नाईक यांचा जन्म 1913 साली या दिवशी झाला. पाझर तलाव, वसंत बंधारे यांच्या निर्मितीचं श्रेय त्यांना दिलं जातं. त्यांचा जन्मदिन हा महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.
2: लोकसंख्येच्या 40% लोक कामावर भर हंगामा सुद्धा राहत असतील की नाही मला शंका आहे, परंतु ज्यावेळेला शेतीमध्ये विशेष कधी कामं नसायची त्यावेळेला सुद्धा इतक्या लोकांना काम देण्यात येतं आणि एवढे लोक कामावर येतात याचा सरळ अर्थ आहे की आता यापुढे दैववाद सोडून पुरुषार्थाच्या दृष्टीने आपण आता वाटचाल करतो आहोत हे स्पष्ट याच्यामुळे दिसत आहे.
0: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि आधुनिक बंगालचे शिल्पकार डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांचा 1882 साली या दिवशी जन्म झाला. भारतरत्न पुरस्कारानं गौरव करण्यात आलेल्या डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांचं निधन देखील आजच्याच तारखेला 1962 साली झालं. आज स्मृतिदिन असणारी प्रसिद्ध नावं ही आहेत.
3: माझ्या मामाची रंगीत गाडी हो, तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो.
0: 1989 कवी आणि शिक्षणतज्ञ प्राचार्य ग ह पाटील. माझ्या मामाची रंगीत गाडी हो, देवा तुझे किती सुंदर आकाश, अशी त्यांची अनेक बालगीत लोकप्रिय आहेत.
3: कशी दौडत येई हो, मला आजोळी घेऊन जाई हो, नाही पिकट घाट सारी सपाट वाट, मऊ गाली ते ठाई ठाई.
0: प्रख्यात कायदे पंडित लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी गणेश श्रीकृष्ण तथा दादासाहेब खापर्डे यांचं निधन 1 जुलै 1938 या दिवशी झालं. 1800

0: that रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक चार्ल्स गुडइयर
1: श्रोते हो दिनविशेष आपण जाणून घेतलं. सादर करते होते मुजम्मिल पटेल. 6:40 झाली आहेत. ऐकूया कृषीवाणी या सदरात हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. जाणून घेऊयात सामान्य कृषी सल्ला. घाट क्षेत्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्यानं अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा निचरा करावा. पावसाची शक्यता असल्यानं पक्व झालेल्या पिकांची, फळांची आणि भाजीपाल्याची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. तसंच पावसापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीनं योग्यरित्या झाकून ठेवावीत. पावसाची शक्यता असल्यानं कीटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची फवारणी शक्यतो पावसाची उघडी पाहून करावी. खरीप हंगामासाठी पूर्व मशागतीच्या कामाची तयारी करावी. जमिनीची खोली लक्षात घेऊन त्याप्रमाणे पिकांचं नियोजन केल्यास अवर्षणवर्षी उत्पादनात स्थिरता आणण्यास मदत होईल. उपलब्ध जमिनीनुसार पीक आणि वाणाची निवड करावी. एक नांगरट 2 कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी आणि शेवटच्या कुळवणी अगोदर आवश्यकतेनुसार आणि उपलब्धतेनुसार कंपोस्ट आणि शेणखत शेतात मिसळून घ्यावं. खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी दर्जेदार आणि प्रमाणित बियाण्यांचं नियोजन करावं. शेतकरी बांधवांनी 80 ते 100 मिलीमीटर पाऊस होईपर्यंत पेरणीची घाई करू नये आणि पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. पिकांचं कीड आणि रोगासंदर्भात नियमित सर्वेक्षण करून जर प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर असल्यास विविध योग्य त्या उपाययोजना कराव्यात. कीटकनाशक, बुरशीनाशक आणि तणनाशकाची फवारणी करताना वेगवेगळी करावी. पिकावर कोणतंही कीटकनाशक, बुरशीनाशक किंवा तणनाशक फवारताना त्या पिकाकरिता त्या रासायनिक औषधाचा लेबल क्लेम असल्याची खात्री करूनच वापर करावा. भाजीपाला पिकं जसं की वांगी, भेंडी, गवार यांच्या लागवडीनंतर रस शोषक किडीच्या जैविक नियंत्रणासाठी पिकाच्या अवस्थेनुसार पिवळे चिकट सापळे, सापळा पिकं, जैविक बुरशीनाशक मेटारायझियम, ट्रायकोग्रामा, व्हर्टिसिलियम याचा वापर, आवश्यकता असल्यास रासायनिक कीड आणि बुरशीनाशकाचा वापर करावा. शेतकरी बंधूंनो आता जाणून घेऊयात पीक निहाय कृषी सल्ला. सर्वप्रथम भात या पिकासाठी. भात पिकाचे चांगल्या प्रतीचे सुधारित वाण जसं की इंद्रायणी, फुले समृद्धी, फुले राधा, फुले कोलम विकत घेण्याचं नियोजन करावं. भात रोपवाटिका तयार करण्याकरिता 1 मीटर रुंद, 15 सेंटीमीटर उंच आणि आवश्यकतेनुसार लांबीचे गादी वाफे तयार करावेत. 1 एकर क्षेत्रावरील लागवडीसाठी 4 गुंठे रोपवाटिका पुरेशी होते. 1 गुंठा वाफ्यास 250 किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत, प्रत्येकी 500 ग्रॅम नत्रस, पुरद आणि पालाश खतं मातीत मिसळून द्यावीत. भात रोपं वेळेवर उपलब्ध होण्यासाठी ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे त्यांनी रोपवाटिकेमध्ये गादी वाफा तयार करून ओळीनं पेरणी करावी. घाट क्षेत्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्यानं रोपवाटिकेत अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा निचरा करावा. आता जाणून घेऊयात ऊस या पिकासाठीचा सल्ला. ऊस पिकातील खोडकिडीच्या जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा चिलोनिस 5 ते 6 ट्रायकोकार्ड 15 दिवसाच्या अंतराने प्रति हेक्टरी वापरावे. तसंच 5 कामगंध सापळे प्रति हेक्टरी वापरावे. मका या पिकासाठीचा सल्ला. अमेरिकन लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्ग 5% किंवा इमामेक्टिन बेन्झोइट 5% एसजी 8 ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पीक काढणी अवस्थेत आलेलं असल्यास त्याची काढणी करावी. तसंच उन्हात चांगलं वाळवावं. साठवण कोंदट किंवा ओलसर जागेत करू नये. आता जाणून घेऊयात हुमनी किडीविषयी. हुमनीचे मुंगेरे सूर्यास्तानंतर बाबूळ, बोर, निंब या झाडावर पानं खाण्यासाठी गोळा होतात. अशा झाडांच्या फांद्या रात्री काठीच्या साह्यानं हलवून खाली पडलेले मुंगेरे गोळा करावेत आणि रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून मारावेत. हा उपाय शेतकऱ्यांनी सामूहिकरित्या करावा. त्यामुळे अंडी घालण्यापूर्वीच भुंगेऱ्यांचा नायनाट होईल. हुमनी अळीच्या जैविक नियंत्रणासाठी मेटारायझियम अॅनिसोपली परोपजीवी बुरशी 20 किलोग्रॅम प्रति हेक्टर जमिनीत मिसळून शेणखतामध्ये मिसळून टाकल्यास उत्तम परिणाम हा दिसून येतो. शेवटी जाणून घेऊयात जनावरांचं व्यवस्थापन याविषयी. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राअंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाच्या वतीनं विकसित

0: करण्यात आलेल्या फुले अमृत काळ या पशुसल्ला मोबाईल प्रणालीच्या ॲपच्याद्वारे माहिती मिळवावी, तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं जनावरांना जंतनाशक औषध पाजावं आणि शेवटच्या आठवड्यात लाळखुरकत, फऱ्या, घटसर्प या रोगाच्या एकत्रित रोगप्रतिबंधक लसी टोचून घ्याव्यात. तर शेतकरी बंधूंनो, हा होता या आठवड्यासाठीचा हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला.
1: कृषीवाणी हा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात. आता आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: नमस्कार श्रोतेहो. आजच्या काळात मुलांमध्ये शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सामान्य आणि सुरक्षित झाली आहे. अंदाजे प्रत्येक 10 ते 15 मुलांपैकी एक मुलाला बालपणात कधीतरी शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. यामध्ये जन्मजात विकार, हर्निया, अंडकोशाचे विकार, अपेंडिसायटिस, इजा, गाठी तसेच अनेक शस्त्रक्रियात्मक आजारांचा समावेश होतो. जन्मतः होणाऱ्या विकारांमध्ये सुमारे प्रत्येक 33 बाळांपैकी एक बाळ एकदा जन्मजात विकारासह जन्माला येते. यापैकी काही विकारांना उपचार वैद्यकीय करता येतात आणि उरलेल्या विकारांसाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. गर्भावस्थेत अनेक विकारांचे निदान आज शक्य झाले आहे. अनेक शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करता येतात. नवजात बालांपासून किशोरवयीन मुलांपर्यंत सुरक्षित भूल आणि अतिदक्षता सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे बहुतांश मुलांमध्ये उपचारानंतर पूर्णपणे सामान्य जीवन जगणे हे शक्य झालं आहे. आज आपण गर्भावस्थेत निदान होणाऱ्या काही आजारांबद्दल त्यांना कसं काय तोंड द्यायचं ह्याबद्दल चर्चा करूया. तर गर्भावस्थेत सोनोग्राफी ही प्रत्येक स्त्री आणि तिच्या बाळाच्या आरोग्याच्या तपासणीसाठी, बाळाची वाढ कशी होते त्यासाठी, बाळाचा विकास कसा आहे त्यासाठी आपण नियमितपणे करत असतो. पण ह्या सोनोग्राफींपैकी गर्भधारणेच्या 18 ते 22 आठवड्यांदरम्यान जी महत्वाची सोनोग्राफी आहे, ज्याला सविस्तर अनॉमली स्कॅन असं म्हणतात, ती खूपच महत्वाची आहे. या तपासणीमध्ये बाळाचं सर्व प्रमुख अवयवांची सविस्तर तपासणी करून जन्मजात विकृती असल्यास त्या वेळेवर ओळखण्याचा प्रयत्न केला जातो. ही तपासणी अशा विकृती ओळखण्याचा विशेष अनुभव असलेल्या तज्ज्ञ सोनोलॉजिस्ट किंवा फिटल मेडिसिन तज्ज्ञांकडून करून घेणे अधिक योग्य आहे. त्यामुळे निदान अधिक अचूक होते आणि पुढील उपचारांचे योग्य नियोजन करता येते. अशी बातमी ऐकणं कोणत्याही कुटुंबासाठी चिंतेचं आणि तणावाचं असू शकते. पण हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की प्रत्येक विकृती गंभीर असतेच असं नाही आणि अनेक विकारांवर जन्मानंतर यशस्वी उपचार करता येतो. जन्मजात विकृती विविध कारणांमुळे होऊ शकते. काही विकृती इतक्या गंभीर असतात की त्याचा बाळाच्या जगण्यावर परिणाम होऊ शकतो. काही विकृतींमुळे जन्मानंतर मुलाच्या आरोग्यावर, वाढीवर, जीवनमानावर परिणाम होऊ शकतो. तर काही विकृती सौम्य असतात आणि त्यांच्या बाळाच्या आयुष्यावर फारसा परिणाम होत नाही. समुपदेशनामध्ये साधारणपणे ज्या बाबींचा समावेश असतो त्यात बाळामध्ये नक्की कोणती विकृती आहे, निदान कितपत निश्चित आहे, आणखी सोनोग्राफी, MRI किंवा जनुकीय तपासणींची आवश्यकता आहे का, त्या विकृतींचा बाळाच्या आरोग्यावर आणि विकासावर काय परिणाम होऊ शकतो, जन्मानंतर उपलब्ध असलेले उपचार आणि शस्त्रक्रियेची आवश्यकता, उपचारानंतर अपेक्षित परिणाम आणि मुलाच्या दीर्घकालीन जीवनाविषयी माहिती देणे हे ह्यात आम्ही डिस्कस करतो. ज्या बाळांमध्ये जन्मानंतर लगेच तज्ज्ञ उपचार किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असण्याची शक्यता असते अशावेळी प्रसूतीचे नियोजन अत्यंत महत्वाचे ठरते. अशा बाळाचा जन्म नवजात अतिदक्षता विभाग म्हणजे NICU, बालशल्य विशारद म्हणजे पेडियाट्रिक सर्जन, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ आणि आवश्यक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध असलेल्या रुग्णालयात जर झाली तर त्याचा रिझल्ट हा नेहमीच चांगला होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, अनॉमली स्कॅनमध्ये एखादी विकृती दिसली म्हणजे लगेच ती गंभीर आहे किंवा त्यावर उपचार होणार नाहीत असा निष्कर्ष कधीही काढू नये. अनेक वेळा पुढील तपासण्या केल्यानंतर निदान अधिक स्पष्ट होते आणि अनेक विकारांवर जन्मानंतर उत्कृष्ट उपचार उपलब्ध असतो. गर्भावस्थेत विकृतीचे निदान होणे म्हणजे केवळ सोनोग्राफीवरील एक रिपोर्ट नसतो, ती समजून घेण्याची, योग्य नियोजन करण्याची आणि बाळासाठी सर्वोत्तम उपचारांची सुरुवात असते. योग्य समुपदेशनामुळे पालकांच्या

0: मनातील अनिश्चितता कमी होते, त्यांना आत्मविश्वास मिळतो आणि प्रत्येक बाळाच्या आयुष्याची सर्वोत्तम सुरुवात मिळण्यास मदत होते. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण किडनीच्या विकारांबद्दल चर्चा करूया.
1: श्रोते हो, आताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर बालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, सांडपाणी आणि कारखान्यांचे प्रदूषित पाणी थेट नद्यांमध्ये सोडल्यामुळे आपल्या नद्या आज प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्या आहेत. अशा वेळी केवळ कृत्रिम आणि रासायनिक प्रक्रिया करून चालणार नाही, तर आपल्याला पुन्हा निसर्गाच्याच कुशीत जाऊन निसर्गाधारित उपायांचा शोध घेणं गरजेचं आहे. आणि नेमका हाच धागा पकडून गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण असेल, सांडपाणी व्यवस्थापन असेल किंवा मग नद्यांचं पुनरुज्जीवन कार्य असेल, या कार्यांमध्ये अत्यंत मोलाचे काम करणाऱ्या एक ख्यातनाम तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. चला तर मग स्वागत करूया आपल्या आजच्या पाहुण्यांचे. मॅडम, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत.
1: नमस्कार, खूप खूप धन्यवाद बोलवल्याबद्दल.
0: मॅडम, तुम्ही सांडपाणी प्रक्रिया आणि नदी संवर्धनासाठी निसर्गाधारित पर्यायांवर भर देतात. सध्याच्या काळात रासायनिक किंवा इतर यांत्रिक पद्धतींपेक्षा ही निसर्ग आधारित पद्धत कशी प्रभावी ठरते आणि पर्यावरण पूरक कशी ठरते?
1: आता आपण जेव्हा म्हणतो निसर्ग, निसर्ग म्हणजे काय, आपल्याला खूप गरजेचं आहे की आपल्याला आपल्या नदी, आपल्या जे माती, ह्या सगळ्याचा जो आहे ना आपल्याला समजची खूप गरज आहे. आज ते कुठेतरी आपण कमी पडतोय. नदीला काय पाहिजे आपण ते विचार करत नाही, मातीला काय पाहिजे ते विचार करत नाही, हे नैसर्गिक आहे. तर जर आपल्याला आज जो सांडपाणी जे सोडलं जातोय त्याचा जो ज्या पद्धतीने नदींवर आज परिणाम होतोय त्याच्यासाठी आज खूप गरजेचं आहे की आपल्याला नदीवर काम करताना उगम ते संगम हा जो नदीचा जो प्रवास आहे ते समजणं खूप गरजेचं आहे. आणि उगमपासून आपण जेव्हा काही करतो म्हणजे त्याला झिरो ऑर्डर स्ट्रीम ऑर्डर म्हणतात, म्हणजे एक छोटी छोटी ओढे नाले करून एक छोटीशी नदी बनते आणि मग ती छोटी नदी मोठी नदीत प्रवाहित होते. म्हणजे असं करून हा जो नदीचा प्रवास आहे ते समजणं गरजेचं आहे. म्हणून जो झिरो ऑर्डर म्हणजे सुरुवातीला जिथून उगम होते तिथून आपल्याला नदी कशी वाहते आणि आजूबाजूला म्हणजे नदीच्या आजूबाजूची जी रायपेरियन झोन ज्याला आपण म्हणतो ते आज खतम होत चाललंय. कारण सगळं जो आहे नदीच्या मध्येच सगळं काही काम होतंय. म्हणजे ती जी ब्लू लाईन, ह्याची ब्लू लाईन, येलो लाईन, रेड लाईन हे समजणं खूप गरजेचं आहे. माती आणि नदीचा जो संबंध ते सगळं जो आहे त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये पूर्ण कॅपॅसिटी आहे जो हा काही जर प्रदूषणचा असेल त्याला पूर्ण समावून घ्यायचं. ते कसं, आता नदीमध्ये आणि आपल्या मातीमध्ये जे सूक्ष्म जीव असतात तेच ऍक्च्युली आपले बायोलॉजिकल सिस्टम जे आपण म्हणतो आणि त्या थ्रू ट्रीटमेंट म्हणजे मातीत असणारा जो सूक्ष्मजीव आणि पाणीत असणारा सूक्ष्मजीव जेव्हा त्यांच्यामध्ये सिम्फनी होते त्यातनं म्हणजे सगळं डिग्रेडेशन होतं. म्हणजे ते केमिकल असू द्या की आपला सिवेजच्या असू द्या त्या सूक्ष्मजीवमध्ये क्षमता असते. आणि जो झाडं म्हणजे आपण जेव्हा म्हणतो आता शेती वगैरे आणि झाडं, झाडच आपण ह्याच्यात कसं रोल आहे की झाडाचे जे रूट्स असतात रूट सिस्टम मध्ये खूप सारे म्हणजे माती आणि रूट सिस्टम मध्ये ते सूक्ष्मजीवचा परत एक संबंध, त्यातनं जो उपचार होते या सूक्ष्मजीवचा जो उपचार होतो नदी आणि माती थ्रू तेव्हाच हे आपल्याला जो सांडपाणी किंवा हे व्यवस्थित ट्रीट होतात. जेव्हापर्यंत आपण एक समज ठेवणार नाही की आपला हे जे सगळं म्हणजे जे काही आपला प्रदूषणचा जो कण आहे त्याला जर न्यूट्रलाइज करायचं ती क्षमता फक्त आपल्या सूक्ष्मजीव मध्ये आहे. तर हा जो आपण नेचर बेस्ड पद्धती म्हणतो म्हणजे आपण एकतर मी

0: राज्य प्रशासनेन उत्तराखण्ड अल्पसंख्यक शैक्षणिक संस्था अधिनियमस्यान्तर्गतम् एका नूतना व्यवस्था प्रवर्तिता। अस्य प्रत्यग्रतन्त्रस्य अन्तर्गतम् उत्तराखण्ड राज्य अल्पसंख्यक शिक्षा प्राधिकरणमेव शिक्षायै उत्तरदायी भविष्यति। इति वार्ताः।
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर जगात सर्वदूर। श्रोतेहो, सकाळचे 7 वाजलेत, जाणून घेणार आहोत आजचा विचार।
2: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
3: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न।
4: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना।
3: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत।
4: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ।
3: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
4: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून।
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
4: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा। जनता सहकारी बँक लिमिटेड।
5: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय।
6: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
5: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय।
6: हे कसं ठरलं सांगाल का जरा? बाकी सुविधा?
5: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण। मग अजून काय हवं?
6: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं।
5: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड, फिरंगुट आणि देहू। कॉल 8929304142।
7: पुस्तकांचा वर्षा, सवलतींची बरसात, 50% सवलत। स्थळ आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड पुणे। आयोजक अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मानके हिअरिंग सर्व्हिसेस।
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
1: श्रोतहो, आता ऐकूया आजचा विचार। सुंदर विचारांची माणसं अंधारात चमकणाऱ्या काजव्यांसारखी असतात, विचारांच्या तेजाने गर्दीतही उठून दिसतात।

0: श्रोते हो, आजचा विचार पुन्हा एकदा. सुंदर विचारांची माणसं अंधारात चमकणाऱ्या काजव्यांसारखी असतात, विचारांच्या तेजाने गर्दीतही ती उठून दिसतात. हा होता आजचा विचार.
1: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.

श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीय. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या

0: संख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर.
1: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत
2: दळण सरल सरल म्हणू कशी हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
1: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
3: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
1: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
4: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
1: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
6: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
7: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. 7:07 झालेली आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत
2: दळण सरल सरल म्हणू कशी हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
1: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
3: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
1: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
4: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
1: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूड मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्यानं सखी सुखदा ही संस्था उभारली. या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची टाकलेल्या पावलांची.
2: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार

0: आकाशवाणी पुणे, माधवी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी महायुतीकडून सचिन अहिर तर महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ञ जे एम अभ्यंकर यांना उमेदवारी। गुन्हेगारीसाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात आणखी कठोर कारवाईसाठी कायद्यात आवश्यक बदल करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही। ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन। भारत आणि इंग्लंड यांच्यातला 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात। आणि राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज। आता सविस्तर बातम्या। विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून सचिन अहिर यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होत्या। अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला। आमदार सचिन अहिर धनुष्यबाणाच्या चिन्हावरच विधान परिषदेवर निवडून गेले। त्यांना शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी मतदान केलं, त्यामुळे सचिन अहिर हे शिवसेनेचेच आमदार आहेत असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले। आज होणाऱ्या या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। सभागृहात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं। गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या वितरणासाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात अधिक कठोर कारवाई करता यावी यासाठी कायद्यात आवश्यक बदल करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली। बालगुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा 18 वर्षांवरून 16 वर्ष करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत सर्व बाजू विचारात घेऊन व्यापक चर्चेनंतर अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली। याबाबत कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही असं सांगताना ते म्हणाले,
1: अंतिम निर्णय सरकार करेल। हा निर्णय करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशांचं तंतोतंत पालन होईल। कोणावरही अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाहीये। महाराष्ट्रात आम्हाला हे लादायचं नाहीये। आम्हाला सहमतीने सर्वांना विश्वासात घेऊन आणि कायद्याचं तंतोतंत पालन करत हे करायचं आहे। त्यामुळे मी पुन्हा सांगतो, कमिटी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेईल, विधिमंडळाच्या सदस्यांशी देखील चर्चा होईल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय या संदर्भातला घेतला जाईल।
0: राज्य सरकारनं या अधिवेशनात पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,607,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेनं काल मंजूर केल्या। या मागण्यांवरच्या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिल्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आल्या। पुण्यातल्या पाषाण इथल्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाची चौकशी केली जाईल असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितलं। पाषाण इथल्या प्रकल्पातून पाण्याचं पुरेसं शुद्धीकरण होत नसल्याबाबत आमदार उमा खापरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते। नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठीची आवश्यक विकास कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, कोणत्याही कामाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही सामंत यांनी दिली। एल निनोच्या पार्श्वभूमीवर कमी कालावधीत पूर्ण होऊ शकणारी जलसंधारणाची कामं प्राधान्यानं पूर्ण करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। विधानभवनात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते। एल निनोमुळे निर्माण होऊ शकणारी संभाव्य पाणी टंचाई परिस्थिती यशस्वीपणे हाताळण्यासाठी सरकार सज्ज आहे। एल निनोचं संभाव्य संकट हे जलसंधारणासाठी इष्टापत्ती आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला काल सुरुवात झाली। या अंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील।

सर्व पात्र मतदारांनी या अधिकाऱ्यांना सहकार्य करावं असं आवाहन विविध ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभागातील ज्येष्ठ वृत्तनिवेदक मनोज क्षीरसागर आपल्या 38 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर काल सेवानिवृत्त झाले. आकाशवाणी सांगली केंद्रातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी दिल्ली आणि नागपूर केंद्रातही वृत्तनिवेदक म्हणून काम केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ज्येष्ठ दिग्दर्शिका अभिनेत्री विजया मेहता यांचं काल मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. नाट्यवर्तुळात बाई या नावानं अत्यंत आदरानं ओळखल्या जाणाऱ्या विजया मेहता यांनी प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर आपली अमिट छाप सोडली आहे. रंगायन या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठी रंगभूमीला एक नवी नाट्य

0: नागपूर केंद्रातही वृत्तनिवेदक म्हणून काम केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ज्येष्ठ दिग्दर्शिका अभिनेत्री विजया मेहता यांचं काल मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. नाट्यवर्तुळात बाई या नावानं अत्यंत आदरानं ओळखल्या जाणाऱ्या विजया मेहता यांनी प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर आपली अमिट छाप सोडली आहे. रंगायन या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठी रंगभूमीला एक नवी नाट्यभाषा, नवा दृष्टिकोन आणि जागतिक समज मिळवून दिली. अत्यंत शिस्तीच्या शिक्षिका आणि मार्गदर्शक म्हणून त्यांनी अनेक अभिनेते आणि नाट्यकर्मींच्या अनेक पिढ्या घडवल्या. भारतीय रंगभूमीला जागतिक ओळख देत ती जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात विजयाबाईंनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्याचा हा परिचय.
1: विजया मेहता यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1934 रोजी बडोद्यामध्ये झाला. मुंबई विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्लीतील राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं. बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हयवदन आणि वाडा चिरेबंदी ही त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटकं रंगभूमीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरली. रावसाहेब, पेस्तनजी यासारखे चित्रपट, स्मृतिचित्रेसारख्या मालिकांच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रातही त्यांनी आपला महत्वपूर्ण ठसा उमटवला. झिम्मा हे त्यांचं आत्मचरित्र देखील नाट्यरसिकांमध्ये प्रसिद्ध आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. मराठी रंगभूमीला आधुनिक विचार देत अनेक नाट्यकलावंत घडवणाऱ्या विजयाबाई यांच्या निधनाबद्दल नाट्यक्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे.
0: अन्न आणि औषध प्रशासन विभागानं पुणे तसंच कोल्हापूर जिल्ह्यात नुकतीच विशेष तपासणी मोहीम राबवली. या अंतर्गत दूध, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योग आणि हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली. यात सुमारे 13,71,000 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 20 षटकांच्या 5 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज होणार आहे. इंग्लंडमधील चेस्टर ली स्ट्रीट इथल्या रिव्हरसाईड ग्राउंड इथं पहिला सामना खेळला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10 वाजता हा सामना सुरू होईल. राज्यात गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली असली तरी जवळजवळ सगळाच जून महिना तसा कोरडाच गेला, त्यामुळे खरीपाच्या पेरण्या लांबल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील पाऊस आणि पेरण्यांविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: पावसाचा जोर नसल्याने पेरणीसाठी जे पोषक वातावरण तयार न झाल्याने सर्वच ठिकाणची शेती कामे रखडलेली आहेत. बी बियाणे व खतांची साठवणूक शेतकऱ्यांनी केली असून पेरणीसाठी शेती तयार करून ठेवली आहे. जून महिना संपला तरी पुरेसा पाऊस न झाल्याचा परिणाम शेतीशी निगडीत असणाऱ्या अर्थचक्रावर झाल्याचे दिसून येत आहे. कोयना धरणासह सर्वच धरणात अत्यल्प पाणी साठा असल्याने सर्वच ठिकाणांवरील शेतीसाठीचे सिंचन शासनाने बंद केले आहे. धरणातील उपलब्ध पाणी फक्त पिण्यासाठीच वापरण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर आहे. सद्यस्थितीत पाऊस सुरू झाला असला तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. महाबळेश्वर व पाटण तालुका वगळता उर्वरित 9 तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. आकाशवाणीसाठी गिरीश चव्हाण, सातारा.
0: हवामान. राज्यात नैऋत्य मान्सून सक्रिय झाला असून आगामी काळात पावसाचा जोर वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि नाशिक जिल्ह्यातही मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज असून काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, तर विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महायुतीकडून सचिन अहिर तर महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जयम अभ्यंकर यांना उमेदवारी. गुन्हेगारीसाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात आणखी कठोर कारवाईसाठी कायद्यात आवश्यक बदल करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. आणि राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत
1: दळण सरल सरल म्हणू कशी हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी।
0: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम, ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी। याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत।
2: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा।
0: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत।
3: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे।
0: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका, बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून, आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन।

0: सतारीचे बोल असोत
1: की मंजुळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: की मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। पुढील कार्यक्रम 7:25 मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत। आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे।
3: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये। तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
3: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
4: लगेच फोन करतो, 95-95-24-25-59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
5: श्रोते हो, रोज सकाळी 7:40 नक्की ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
7: आकाशवाणी,
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
7: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या 50 वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. आजच्या भागात आपण महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रातील राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, ग्रामीण व इको टुरिझमला दिले जाणारे प्रोत्साहन, सार्वजनिक व खासगी भागीदारीचे उपक्रम, शाश्वत पर्यटनाची संकल्पना तसेच भविष्यातील पर्यटन विकासाच्या संधी या सगळ्यांविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. पर्यटन हे केवळ प्रवासाचं माध्यम नसून रोजगार निर्मिती, स्थानिक अर्थव्यवस्थेची वाढ आणि सांस्कृतिक वारशाचं जतन या सगळ्यांचं प्रभावी साधन आहे. त्यामुळे महाराष्ट्राला जागतिक पर्यटनाचे आकर्षण केंद्र बनवण्यासाठी MTDC कोणती पावलं उचलत आहे हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आजही आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री निलेश गटने सर. नमस्कार सर.
1: नमस्ते.
0: कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: आता खूप स्पर्धा निर्माण झालेल्या आहेत, तर याच्यामध्ये आपण म्हणतो की एक डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा ऑनलाईन बुकिंग, तर या माध्यमाचा MTDC कसा वापर करते?
1: आता आपण पाहावं की जी वेबसाईट, जे संकेतस्थळ आहे MTDC चं, ते आम्ही अतिशय सुंदर पद्धतीने विकसित केलेलं आहे. www.mtdc.co.in या नावाचं ते संकेतस्थळ आहे. त्यावरती आम्ही अत्यंत साध्या सहज पद्धतीने कुणालाही, म्हणजे ज्याला युजर फ्रेंडली म्हणू, अशा प्रकारची एक वेबसाईट तयार केलेली आहे की ज्यामध्ये तुम्हाला कुठला तुम्हाला प्रकार हवा आहे, म्हणजे तुम्हाला हेरिटेज टुरिझम करायचं आहे की नेचर टुरिझम करायचं आहे, अॅग्रो टुरिझम करायचं आहे, त्या त्या क्षेत्राशी संबंधित प्लॅटफॉर्म निर्माण केलेले आहेत आणि ते निरनिराळे ऑप्शन्स आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्याचा आधार घेऊन बुकिंग करावं असं अपेक्षित आहे. तर डिजिटली त्या व्यतिरिक्त आम्ही ज्या आमच्या जलपर्यटनाच्या नवीन सुविधा निर्माण झालेल्या आहेत, नाशिकचा बोट क्लब हा अतिशय सुप्रसिद्ध झालेला आहे की जिथे आम्हाला साधारणपणे वर्षाला 2 कोटी रुपयापर्यंत फायदा मिळतो, म्हणजे हे लोकांना ऐकून आश्चर्य वाटेल. त्याचप्रमाणे कोयना धरणावरती जे आमचं जलपर्यटन केंद्र सुरू झालेलं आहे ते सुद्धा अतिशय सुंदर आहे. पण ही आपल्या माध्यमातून ही बाब जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. गोसीखुर्द हा नागपूर विभागातला सुद्धा जो एक मोठा प्रकल्प नजीकच्या काळात कार्यान्वित होत आहे, तर हे जे जलपर्यटन आहे त्यामध्ये आम्ही खूप सुरक्षितरित्या आणि उत्तमरित्या लोकांना सुविधा निर्माण करून दिलेली आहे. तर त्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म, तत्सम प्रकारचे जे प्लॅटफॉर्म आहेत, त्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा आम्ही ह्या सगळ्या सुविधा आता आणत आहोत. आणि आज मी तिला आमचं 100% ऑनलाईन बुकिंग हे आमचं अचीव झालेलं आहे. म्हणजे जरी एखादा पर्यटक वॉक इन पद्धतीने जरी एखाद्या रिसॉर्टला किंवा या अॅक्वॅटिक टुरिझमच्या जागी गेला तरी सुद्धा त्याला तिथे ऑनलाईन पद्धतीनेच फिजिकली का होईना आम्ही तिथे अनिवार्य करतो आणि त्यामुळे आमचा उत्पन्नाचा भाग सुद्धा खूप वाढलेला आहे. मला सांगायला आनंद वाटेल की जी शासकीय महामंडळ आहेत त्यामध्ये आम्ही खूप अग्रणी जरी नसलो तरी सुद्धा गेल्या वर्षीचा आमचा प्रॉफिट जो आहे तो साधारणपणे 4.80 कोटी रुपयापर्यंत आहे, पण हे 5-1 कोटी रुपयापर्यंतचं उत्पन्न मिळू शकलेलं आहे.
0: नक्कीच. पुन्हा एकदा सगळ्या पायाभूत सुविधा किंवा सगळ्या प्रकारचं ज्या सुविधा आपण पर्यटकांसाठी देत आहोत, ऑनलाईन बुकिंग अवेलेबल आहेत सर, याच्यामध्ये ह्या सगळ्या याच्यामध्ये अशी कुठली आव्हानं आहेत का की ज्याला सामोरं जावं लागतं?
1: आव्हानं जर आपण म्हणू तर तसं हे खेळीमेळीची स्पर्धा या दृष्टीने मी या गोष्टीकडे बघतो. म्हणजे जे ब्रँडेड हॉटेल्स आहेत

0: आपल्याला सगळ्यांना ह्या चेन्स माहिती आहेत, ताज ग्रुप असेल, ओबेरॉय असेल, लीला ग्रुप असेल, तर ह्यांचं जे व्यवस्थापन आणि जी प्रोफिशियन्सी असते त्या स्तरावरची प्रोफिशियन्सी आमच्याकडे नसते. त्यामुळे एक जाणीवपूर्वक आम्ही हा जो निर्णय घेतलेला आहे की 2020 साली आम्ही सार्वजनिक भागीदारीचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि त्याअंतर्गत 5 ठिकाणच्या आमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आम्ही खासगी भागीदारांकडे निविदेच्या प्रक्रियेद्वारे सोपवलेल्या आहेत. यामुळे यामध्ये महाबळेश्वर, माथेरान, ताडोबा ही मुख्य स्थळं मी सांगू शकेल, सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं मिडभाव हे सुद्धा ठिकाण यामध्ये समाविष्ट आहे. तर यात अपेक्षित हेच आहे की जे असे प्रोफिशियंट ऑपरेशनल पार्टनर्स आहेत त्यांना निवडणं आणि त्यांच्याकडून व्यवस्थापन करणं हे आमच्यासाठी एक मोठं आव्हान आहे. आणि ही महाराष्ट्र आपल्याला माहिती आहे की भारतातल्या अनेक राज्यांपेक्षा बहुतेक बाबींमध्ये आपण आघाडीवरती असतो, तर हा प्रयोग सुद्धा आम्ही आघाडीवरती आहोत. आणि हा प्रयोग करतेवेळी आम्हाला अनेक आव्हानं स्वीकारावी लागली की जसं की त्या मोठमोठ्या ज्या जागा आहेत 75 सालाच्या दरम्यान आमच्याकडे आलेल्या, त्या जागांमधले आमचे ताबे, वहिवाटी, त्या ठिकाणचं विकास आराखड्यामधलं आरक्षण, त्या ठिकाणची अनुज्ञेयता, त्यानंतर त्या ठिकाणची दळणवळणाची साधनं, तिथले पाणी पुरवठ्याची साधनं, विद्युत पुरवठ्याची साधनं, ह्या सर्व बाबी आणि तिथल्या स्थानिक नागरिकांचा सहभाग, म्हणजे त्यांना हे आपलं ठिकाण वाटलं पाहिजे, असा आमच्यासाठी एक मोठा आव्हानाचा भाग होता. पण मला खूप आनंद वाटतोय की जिथे जिथे आमचं एमटीडीसीचं रिसॉर्ट बांधलं गेलेलं आहे किंवा एखादं पर्यटन स्थळ विकसित केलेलं आहे, तर स्थानिक नागरिक हे कायम आमच्याकडे आदराने आणि सहकार्याच्या भावनेने बघतात. कारण एमटीडीसीच्या ह्या सुविधेमुळे आम्हाला सुद्धा रोजगार मिळतोय आणि आमचंही पर्यटन छोट्या प्रमाणात आम्ही होमस्टे करू शकतोय, आम्ही निवास न्याहरीच्या योजना करू शकतोय, अशा प्रकारचे लोकांची भावना आहे. तर आव्हानांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करतेवेळीची जी आव्हानं आहेत ती नियमित आव्हानं तर आहेतच, पण बिझनेसची पण आव्हानं आहेत की दिवसेंदिवस आपण बघतोय मध्यम वर्ग किंवा उच्च मध्यम वर्ग हा भारताबाहेर पर्यटनाला जास्त उत्सुक आहे. आणि महाराष्ट्रात आपण जर बघू तर भारतातला जर आपण तुलनात्मक अभ्यास केला तर आपला नंबर 7वा आहे, उत्तर प्रदेशचा नंबर डोमेस्टिक टुरिझम मध्ये पहिला आहे. आपण फॉरेन टुरिझम मध्ये पहिले आहोत पण डोमेस्टिक मध्ये आपण 7वे आहोत. तर 7वा असण्याचं कारण आता उत्तर प्रदेशमध्ये आपण बघतोय की राम मंदिर विकसित झालेलं आहे, कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलं, आणि आग्रा मुख्य म्हणजे ताजमहल हे त्यांचं मोठं ठिकाण आहे. आता आपण पाहत असाल की सध्या जी पर्यटनाची जी आम्ही ऍडव्हर्टाइजमेंट कॅम्पेन जे राबवलं ते कॅम्पेन सुद्धा अगदी न्यूयॉर्कच्या सर्कलमध्ये त्या स्क्वेअरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दाखवलं जाते आणि सगळ्या लोकांनी खूप अप्रिशिएट केलं. आज बसेसवरती सुद्धा किंवा अन्य ठिकाणी सुद्धा आपण बघत असाल मोठ्या प्रमाणात आम्ही पर्यटनाचा आराखडा लोकांसमोर मांडतो आहोत. आणि हा आराखडा देतेवेळीच त्यांना चांगल्या सुविधा द्यायला पाहिजेत, आमचे रिसॉर्ट हे उत्तम असले पाहिजेत आणि ते अगदी आम्हाला 5-स्टार लेवलला जरी नेता नाही आले तरी आम्ही ते किमान 3-स्टार स्तरावरती तरी न्यायला पाहिजेत. हे मोठं आव्हान आमच्या समोर आहे आणि ते आव्हान आम्ही सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि सहभागाने पेलतो आहोत.
1: नक्की सर, खरंच खूप स्वागतार्ह ही गोष्ट आहे की एवढ्या याच्यामध्ये सुद्धा की काय त्रुटी आहेत आणि काय केलं पाहिजेत याच्याविषयी सुद्धा आपण विचार करत आहात. सर, याच्यामध्ये आता पुढील भविष्यासाठी कुठले मोठे उपक्रम आहेत का की ज्याच्याविषयी तुम्हाला सांगावंसं वाटतं या प्लॅटफॉर्मवरून आपल्या?
0: आता सर्वप्रथम तर एमटीडीसीचं आमचं जे कार्यालय आहे ते आम्ही हुतात्मा चौकामध्ये एका हेरिटेज इमारतीमध्ये हलवत आहोत. एलआयसीची ही जागा आम्हाला अतिशय अल्प भाडेदारामध्ये प्राप्त झालेली आहे आणि त्या जागेमध्ये आम्ही स्थिरावत आहोत. खूप सुंदर अशी ती इमारत आहे, ते म्हणजे ते एक आमचं ऑफिस हेच एक मोठं आकर्षण असणार आहे. हा पहिला भाग झाला, म्हणजे जो मुंबईत मनुष्य येईल त्याला तिथे आपल्याला स्थिरावायला मदत होईल. त्यानंतर मुंबई जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने आम्ही मुंबई शहराचं एक पर्यटन हब म्हणून विकसित करण्याचं प्रयोजन केलेलं आहे आणि एलिफंटासह हा सगळा जो मुंबई शहराच्या पर्यटनाचा अनुभूती चांगली येईल यामध्ये गोराई येथे आमची मोठी जागा आहे, 130 एकर जागा आहे. त्या ठिकाणी अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक पर्यटन केंद्र विकसित होत आहे. त्यानंतर मला सांगायला खूप आवडेल की आपल्या भारतातला पहिलाच आपण म्हणू आणि आशिया खंडातला सुद्धा एक 4-5 प्रकल्पांनंतरचा पहिला प्रकल्प

0: असेल की जो आम्ही करतो आहोत, आम्हाला भारतीय नौसेनेने INS गुलदार हे जहाज आम्हाला दिलं, सेवानिवृत्त झालेलं युद्धनौका आहे ती आम्हाला दिली, ती आम्ही कारवारवरनं महाराष्ट्रात आणली, विजयदुर्ग बंदरामध्ये ती पार्क करून ठेवली होती आणि आम्ही 18 मे रोजी ती जहाज न्यूती रॉक म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्लीच्या समोर ही जहाज समुद्र तळावरती 7 नॉटिकल मैल अंतरावरती आम्ही ती समुद्र स्थळावर स्थापित केली, म्हणजे 22 मीटर खोल ती बुडवली आणि त्याच्या मागचं प्रयोजन असं आहे की तिथे हार्ड सरफेस मिळाल्यानंतर आजूबाजूला जे कोरल्स आहेत, प्रवाळ आहेत, ते प्रवाळ तिथे 1 ते 1.5 वर्षामध्ये विकसित होतील आणि ते विकसित झाले की आम्ही काय करणार आहोत, आमची निवती तारकर्ली आणि वेंगुर्ला या 3 ठिकाणी ज्या जेटीज आहेत त्या जेटीवरून आम्ही पर्यटकांना स्पीडबोटनी त्या 7 नॉटिकल मैल म्हणजे सुमारे 12 ते 13 किलोमीटर अंतरावरती नेणार लोकांना अर्धा तासाचा समुद्रात प्रवास करून त्या ठिकाणी एक बार्ज असेल, बार्ज म्हणजे मोठी जागा असेल की जिथे रेस्टॉरंट असेल आणि ती रिसिव्हिंग जागा असेल, त्या जागेवरती लोकांना आम्ही तिथे नेणार आणि तिथून जे लोक खूप साहसी आहेत त्यांना स्कुबानी त्या खाली बोटी जिथं बोट बुडवलेली आहे तिथे नेणार आणि ते कोरल्स बघणार, बोटीचा अनुभव घेणार आणि जे लोक कमी साहस करू इच्छितात त्यांच्यासाठी एक सबमरीन आम्ही माझगाव डॉकच्या मदतीने बांधत आहोत आणि ती 112 कोटी रुपयाची सबमरीन बांधणीचं काम सुरू झालेलं आहे. नजीकच्या वर्षभरामध्ये ती सबमरीन अस्तित्वात येईल, बोटिंग अस्तित्वात येईल आणि हा पावसाळा संपल्याबरोबरच जे पर्यटक स्कुबा करायला उत्सुक आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा तयार झालेली दिसते.
1: नक्की सर, हे अजून ऐकायचं आहे. खरं तर हे ऐकल्यावर असं वाटतं की आताच पर्यटनाला बुकिंग करून आपण सुरुवात केली पाहिजे. पण याचबरोबरीने खूप महत्वाचं असं आहे सर की जेव्हा आपण पर्यटनाला जातो तो निसर्ग त्याची काळजी घेणं ही एका म्हणजे पर्यटकाची सुद्धा जबाबदारी आहे, तर त्याविषयी तुम्हाला काय सांगावं असं वाटतं?
0: रिस्पॉन्सिबल टुरिझम आणि सस्टेनेबल टुरिझम असे आता खूप महत्वाचे विषय आहेत की ज्यामध्ये माझं सगळ्यांना आवाहन असेल की आपण पर्यटन करतोय तर त्याचा आनंद आपण घ्यावा, पण दुसऱ्याला त्याची गैरसोय होऊ नये हा फार महत्वाचा भाग आहे. आपण बघतो की खास करून पर्यटन स्थळांच्या जागी पार्किंगची कमी व्यवस्था असते किंवा जे विक्रेते आहेत त्यांच्याकडून प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, तर सगळ्यांना आव्हान असेल की आपण या गोष्टींपासून पार्किंग जबाबदारीने करावं, ज्या काही जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या ठिकाणीच करावं, प्लॅस्टिक आपण प्रतिबंधित करावं आणि जी विद्युत व्यवस्था असते, तर पर्यटकांना तेही आव्हान राहील की आपण कुठल्या तरी रिसॉर्टला राहतोय, कुठल्या तरी हॉटेलला राहतोय, तर मी पैसे दिलेले आहेत तर मी तिथला गिझर चालू ठेवेल, मी तिथे लाईट पण चालू ठेवेल, बाहेर पडताना मी दुर्लक्ष करेल, अशा प्रकारची भावना खरं म्हणजे टाळणं गरजेचं आहे. आणि सर्वांनी आपल्या सोबत येणाऱ्यांना, आपल्या पाठीमागून येणाऱ्या लोकांना, आपल्या पुढच्या पिढ्यांना हा वारसा द्यायचा आहे. त्या ठिकाणचं जे वृक्ष आहेत, त्या ठिकाणची जी फ्लोरा आणि फौना ज्याला आपण म्हणतो, जी झाडी आहेत, पशुपक्षी आहेत, या सगळ्या कुणालाही त्रास होणार नाही आणि आपलं निसर्गाचा आनंद आपणही घेऊ आणि सर्वांना देऊ आणि तिथले जे स्थानिक मंडळी आहेत आणि त्यांच्या ज्या स्थानिक कलाकृती आहेत त्या आपण खरेदी करून त्यांच्याबरोबर जेवण करून त्यांच्या तिथल्या व्यवस्थेमध्ये सहभागी होऊन त्यांना आपण दिलासा द्यायला पाहिजे. तिथल्या सुविधा आपण जास्तीत जास्त वापरायला पाहिजे आणि हे पर्यावरणपूरक आणि लांब टिकणारं असं पर्यटन विकसित करायला पाहिजे.
1: अगदी खरं आहे सर. अगदी एका वाक्यात जर आपला एखाद्या पर्यटकाला तुम्हाला एखादा संदेश द्यायचा असेल तर काय सांगाल?
0: जबाबदार पर्यटक.
1: वा, खूप छान सर. आता इथे तुम्ही आलात आणि ज्या पद्धतीने खरं तर ह्या पायाभूत सुविधा कशा असतात, हा 50 वर्षांचा प्रदीर्घ आढावा सांगितला, उपक्रम सांगितले, वेगवेगळी आव्हानं सांगितली आणि एक जबाबदार पर्यटक कसा असावा याविषयी आम्हाला माहिती दिली, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. तुमचे खूप आभार मनापासून.
0: धन्यवाद
2: श्रोते हो. तेव्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवीन विषय व एक नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत अमृत सरिता गीता हा कार्यक्रम.
2: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संघ.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका।
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं।
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72।

जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील सातवा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे विनया मेहेंदळे यांनी. श्लोक गायन केलं आहे स्मिता गाडगिळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा सातवा श्लोक आहे. याचा अर्थ आहे, करुणा व्याप्त दैन्यामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झालाय आणि धर्म अधर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे, असा मी तुम्हाला विचारत आहे की जे साधन कल्याणकारक आहे ते मला सांगा. कारण मी तुमचा शिष्य आहे म्हणून तुम्हाला शरण आलेल्या मला उपदेश करा. या गीता श्लोकाचा आचार्य विनोबा भावे यांनी केलेला अनुवाद असा आहे, दैन्याने ती मारिली वृत्ती माझी, धर्माचे तो नाशिले ज्ञान मोहे, कैसे माझे श्रेय होईल सांगा, पायापाशी पातलो शिष्य भावे. कार्पण्य म्हणजे कृपणता, जेवढं द्यायला हवं तेवढं न देणं, जेवढं कळायला हवं तेवढं न कळणं, जेवढं करायला हवं ते न करणं आणि जितकं चांगलं असायला हवं तितकं चांगलं नसणं, इतका सगळा भाव कार्पण्य या शब्दात आहे. थोडक्यात मराठीतला गरीब बापडा या अर्थी कृपण हा शब्द आहे असं पूज्य वरदानंद भारती म्हणतात. कृष्णा, माझ्या बुद्धीला कृपणता प्राप्त झालीय, धर्माचरण नेमकं कशाला म्हणावं हेच मला समजेन असं झालंय. युद्ध करणं हा क्षत्रिय धर्म आहे हे योग्य आहे, पण ज्यांनी अर्जुनपण माझ्यात निर्माण केलं त्या गुरुजनांशी युद्ध करणं हे धर्माचरण आहे का? मला जे वाटतं आहे ते माझ्या दृष्टीने बुद्धिवादाला धरूनच आहे, पण ते शास्त्रशुद्ध असेलच असं नाही. कार्पण्यामुळे माझी बुद्धी योग्य तो विचारच करू शकत नाही, पण तू हा निर्णय निश्चित करू शकशील कारण तू धर्म

अधर्माच्या पलीकडच्या धर्माचा विचार करतोस, म्हणून जे माझ्या दृष्टीने कल्याणकारक आहे ते तुम्हाला सांग. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आम्हा काय उचित ते न पाहता स्फुरे येत, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूची सदा रक्षिता आपदी आयुते. तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरेना धर्मा, ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता. आम्हाला काय करणं उचित आहे हे सुचत नाही, कारण मोहामुळे चित्त व्याकुळ झालंय. अंधेरी आल्यावर दृष्टीचं तेज लोपत, मग जवळ असलेली कोणतीही वस्तू दिसत नाही. तसं माझं मन भ्रांतीनी ग्रासलेलं आहे. तरी कृष्णा, तू आमचा गुरुबंधू पिता, आमची इष्ट देवता, संकट समयी रक्षण करणारा तूच आहेस. तेव्हा आम्हाला उचित धर्माला विरुद्ध नसेल ते पुरुषोत्तमा तू सांग. अर्जुनाची स्वाभाविक दृष्टीच नष्ट झालीय, त्यामुळे त्याला आपला धर्म आपलं कर्तव्य याबद्दलच संभ्रम पडलेला होता. गुरुजनांना मारणं हे पाप असल्यामुळे अर्जुन कासावीस होतोय, त्याचवेळी तो श्रेष्ठ धनुर्धर आपला क्षात्र धर्म पण विसरू शकत नाही. आता काय करावं, या यक्ष प्रश्नाला काय उत्तर द्यावं, कसं वागावं, याबद्दल संभ्रमित झालेल्या अर्जुनाला आता भगवंताचंच मार्गदर्शन हवं आहे. त्यासाठी सरळ भगवंतांना शरण जाऊन, मी तुमचा शिष्य आहे, मला मार्गदर्शन करा, अशी विनवणी अर्जुन करतो आहे. महाभारतातले पूर्वीचे प्रसंग वाचताना हे लक्षात येतं, श्रीकृष्ण पांडवांचा दूरचा भाऊ आहे, पण प्रत्येक प्रसंगात त्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे. त्यांच्या पुढे समस्या उभ्या राहिल्यावर त्यानंच निराकरण केलेलं आहे. महाभारताच्या या मोठ्या युद्धापूर्वी शिष्टाईसाठी साक्षात श्रीकृष्णच आला होता. युद्ध अपरिहार्य ठरल्यावर, मदतीसाठी भेटायला गेल्यावर, सैन्य की निशस्त्र श्रीकृष्ण या प्रश्नावर पांडवांनी निशस्त्र श्रीकृष्णच हवा म्हणून सांगितलं होतं. इतका पांडवांचा विश्वास श्रीकृष्णावर होता. तसा सन्मानही त्यांनी कृष्णाला दिला होता. राजसूय यज्ञाच्या वेळी अग्रपूजेचा मान त्यांनी कृष्णाला दिला होता. पांडवांमध्ये सुद्धा श्रीकृष्ण आणि अर्जुनाचं नातं जिव्हाळ्याचं होतं, प्रेमाचं होतं. सुभद्रा अर्जुन विवाहाच्या वेळी तो ठामपणे अर्जुनाच्या पाठीशी उभा होता. आणि मुख्य म्हणजे पांडवांच्या बाजूने निशस्त्र असलेल्या श्रीकृष्णाने अर्जुनाचं सारथ्य स्वीकारलं होतं. हे जरी असलं तरी आतापर्यंत आम्ही तुला शरण आलो आहोत, तू मार्गदर्शन कर, अशी विनंती उघडपणे त्यांनी केली नव्हती. आत्ताच्या या मनस्थितीत मात्र त्यांनी, मी तुझा शिष्य आहे, मला योग्य मार्गदर्शन करा, जे माझ्यासाठी श्रेयस आहे ते मला सांगा, अशी विनवणी केलेली आहे. अर्जुन हा श्रेष्ठ धनुर्धर आहे, योद्धा आहे, पण इथे मात्र प्रामाणिकपणे आपण हतबल झाल्याचं तो कबूल करतोय. आजवर तो कृष्णाचा सखा होता, मित्र होता, पण आता मात्र त्यांनी त्यांचं शिष्यत्व स्वीकारलेलं आहे. इथे सुद्धा तो, मी शरण आलो आहे, मला शिष्य म्हणून बोध करा, एवढंच म्हणत नाही, तर तो म्हणतो, निःसंशय श्रेय किंवा कल्याण कशात आहे ते सांगा. जीवनात श्रेय आणि प्रेय अशा दोन गोष्टी असतात. जे प्रेय आहे ते इंद्रियांना आवडणारं असतं, आणि जे श्रेय आहे ते अंतिम कल्याणाचं असतं. त्यामुळे श्रेय म्हणजे आत्मकल्याणाचा मार्ग अर्जुनाने विचारलेला आहे. इथे अर्जुनाच्या मनात खोल पारमार्थिक प्रश्न उभे राहिलेत. जिज्ञासू साधकासारखी त्याची स्थिती झाली आहे. दैन्याचं त्याला भान आलं आणि कर्तव्याबद्दल जिज्ञासा उभी राहिली. आत्महिताची तळमळ उत्पन्न झाली. राज्य नकोच्या वैराग्य भावनेनंतर आता परमार्थाची वाटचाल करावी, कल्याण कार्य करावं, अशी बुद्धी निर्माण झाली. आपण चार पुरुषार्थ मानतो, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. यापैकी अर्थ आणि काम हे प्रेयस आहेत, तर धर्म आणि मोक्ष श्रेयस आहेत. या श्रेयसासाठी त्यांनी भगवंतांना सद्गुरु मानलेलं आहे. गुरुच्या ठाई त्याची अनन्य निष्ठा आहेच, पण आज तो शरणागत होऊन विनंती करतोय. अर्जुन भगवंताचा समर्पित भक्त झालेला आहे. कोणतंही ज्ञान प्राप्त करायचं असेल तर पहिल्यांदा त्याग करावा लागतो तो अहंकाराचा. ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तीपुढे विनम्र होऊन गेलं तरच ज्ञान प्राप्त होईल. त्यासाठी शरणागतता हवी हे अर्जुनाच्या या कृतीतून जाणवतं. भगवद्गीतेतल्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला शिकवत असतात, म्हणून हे ज्ञान आजही आपल्याला 5000 वर्षांनंतरही उपयुक्त ठरतंय. युद्धापूर्वी मी कुणाशी लढणार आहे हे दाखवण्यासाठी दोन्ही सैन्यांच्या मधोमध रथ उभा कर असं सांगणारा अर्जुन कुठल्याही प्रश्नाला, आव्हानाला
तोंड द्यायचं असेल तर त्याला सामोरं जावं लागतं।

हा पहिला पाठ देतो. त्याचप्रमाणे प्रत्येक कृती करताना त्याच्या सर्व बाजूंचा विचार कर हेही तो सांगतो. इथे देखील दूरगामी परिणामांचा विचार होतो आहे, म्हणूनच द्वंद्व निर्माण झालेला आहे. प्रश्नांचा अक्षरशः मोहळ उठलेला आहे. त्यामुळेच भगवद्गीतेतही विविध विचारसरणी आपल्याला दिसतात. त्यात ज्ञानयोग आहे, भक्तियोग आहे, कर्मयोग आहे. पण पंडित श्रीपाद सातवळेकर म्हणतात, गीताशास्त्रात विविध विचारसरणी असल्या तरी त्या मतभेद वाढवण्याकरता उत्पन्न झालेल्या नाहीत, तर भिन्न भिन्न मतांचा समन्वय करून त्यांच्यात दिसून येणारा मतभेद दूर करून त्यातल्या गुप्त एकवाक्यतेकडे लक्ष वेधावं, यासाठी गीताशास्त्र उत्पन्न झालेलं आहे. म्हणूनच गीताभ्यास करण्यासाठी शरणागत शिष्य बनल्याशिवाय ते समजणार नाही. आजच्या संदर्भात या श्लोकाकडे बघता अर्जुनाने घेतलेली ही भूमिका टर्निंग पॉइंट ठरू शकते. लोक काय म्हणतील किंवा मी इतका शिकला सवरलेला मला हे माहीत नाही का, असा अहंभाव मनात असल्यामुळे आजचा अर्जुन योग्य व्यक्तीसमोर असूनही त्याची मदत घेऊ शकत नाही. योग्य वेळेस आपल्या लाईफ कोचचं शिष्यत्व पत्करलं तर योग्य सल्ला मिळू शकतो. मला सगळं कळतंय हा मुखवटा उतरू शकतो. भरकटत फिरण्यापेक्षा योग्य दिशा मिळू शकते. समर्पण केल्याशिवाय सन्मार्ग मिळणं कठीण आहे.

श्रोते हो, जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील सातवा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं विनया मेहेंदळे यांनी. श्लोक गायन केलं होतं स्मिता गाडगीळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल अॅड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

जोगळेकर IVF सेंटर शिरवळ अमृतसरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.

जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वदूर.

0: श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीये. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025317005 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर.
1: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
3: पुस्तकांचा वर्षाव, सवलतींची बरसात, 50% सवलत. स्थळ आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड, पुणे. आयोजक अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मांडके हिअरिंग सर्व्हिसेस.
4: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
5: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
4: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
5: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
4: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
5: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
4: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड, फिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.
8: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
7: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
9: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे, की डाक सेवा जनसेवा.
7: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
10: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
7: तेव्हा मैत्रिणींनो, जरूर ऐका बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
11: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
12: आकाशवाणी,
11: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
12: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.

0: ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.
1: समाचार प्रभात के साथ मैं मुनीश शर्मा.

मसूद पेसेशकियान यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांची घट. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 म्हणजेच VBG रामजी कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वेगवेगळ्या मंत्रालयांच्या सचिवांशी संवाद साधला. हा संवाद मुख्यत्वे व्यवसाय सुलभता आणि जीवन सुलभतेसाठीच्या सुधारणा आणि आत्मनिर्भरतेला चालना देण्याच्या मुख्य विषय सूत्रावर आधारित होता. संपूर्ण सरकार दृष्टिकोन आणि विविध विभागांदरम्यान समन्वयातील अडथळे दूर करण्यावर पंतप्रधानांनी या बैठकीत भर दिला. विभागांमधील परस्पर समन्वयन आणि निर्णय प्रक्रियेसाठी पीएम गतिशक्ती या मंचाचा प्रभावी आणि व्यापक उपयोग करून घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ मसूद पेझेशकियान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष पेझेशकियान यांनी पंतप्रधान मोदींना पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींची माहिती दिली. पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचं पंतप्रधानांनी स्वागत केलं. यासंदर्भातील सर्व मुद्दे संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सोडवले जावेत या भारताच्या भूमिकेचा मोदी यांनी पुनरुच्चार केला. पश्चिम आशियात शाश्वत शांतता आणि स्थैर्य तसंच सुरक्षित नौवहन आणि व्यापार सुनिश्चित करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं. जपानच्या पंतप्रधान सानाई ताकाईची आजपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. ताकाईची यांची ही पहिलीच अधिकृत भेट असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्या उद्या 16 भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील. केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्री पियुष गोयल ग्रीसच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल ग्रीसचे अर्थमंत्री किरियाकोस पिएराकाकीस यांच्यासमवेत चर्चा केली. आर्थिक सेवा फिनटेक डिजिटल पेमेंट्स आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या क्षेत्रातील सहकार्य वाढवून भारत आणि ग्रीस यांच्यातील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत घट झाली आहे. तेल कंपन्यांकडून 19 किलोग्राम वजनाच्या सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांची दर कपात करण्यात आली आहे. ही दर कपात आजपासून लागू होईल. आज देशभरात डॉक्टर्स दिन आणि सनदी लेखापाल दिवस साजरा होत आहे. उत्तम आरोग्य आणि जीवनशैलीबाबत जागरुकता निर्माण करणाऱ्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता यानिमित्तानं व्यक्त केली जाते. तर सनदी लेखापाल आर्थिक कार्यक्षमता आणि कायदेशीर नियमांचं पालन करण्याची क्षमता सातत्यानं वाढवून देशाच्या आर्थिक विकासात योगदान देतात. त्यांच्या या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. जनरल धीरज सेठ यांनी काल 31 लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. मावळते लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे 4 दशकांहून अधिक काळाच्या उल्लेखनीय सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. जनरल सेठ हे पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजेच एनडीएचे माजी विद्यार्थी असून डिसेंबर 1986 ते लष्करात अधिकारी म्हणून रुजू झाले होते. जयपूरमध्ये आजपासून 29 राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेला सुरुवात होत आहे. 2 दिवसांच्या या परिषदेचं विशेष सूत्र विकसित भारत 2047 AI डेटा आधारित आणि सुरक्षित डिजिटल प्रशासन असं आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ई गव्हर्नर पुरस्कार दिले जाणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं जन्माच्या आधारे मिळणारं नागरिकत्व रद्द करण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश रद्द ठरवला आहे. यामुळे अमेरिकेत जन्माला आलेल्या जवळपास प्रत्येक व्यक्तीला आपोआप अमेरिकेचं नागरिकत्व देणाऱ्या या कायद्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. ट्रम्प विरुद्ध बारबरा या खटल्यात न्यायालयानं 6-3 अशा बहुमतानं हा कार्यकारी आदेश

0: बेकायदेशीर ठरवला आहे. हा आदेश अमेरिकेच्या संविधानातील 14व्या घटनादुरुस्तीचं उल्लंघन करत असल्याचा निष्कर्ष सरन्यायाधीशांसह इतर 4 न्यायाधीशांनी नोंदवला. भारतानं 26 अधिक देशांची स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी करारांवर स्वाक्षरी केली आहे. इतर देशांसोबत अनेक करारांवर सध्या वाटाघाटी सुरू आहेत. सुरक्षित, सुव्यवस्थित आणि कायदेशीर स्थलांतर सुनिश्चित करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्याची गरज आहे, असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मानव संसाधन मंचाच्या कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्रात गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या वितरणासाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात अधिक कठोर कारवाई करता यावी यासाठी कायद्यात आवश्यक बदल करणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. बाल गुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा 18 वर्षांवरून 16 वर्ष करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. जम्मू आणि काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेसाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. भाविकांची पहिली तुकडी उद्या भगवती नगर इथल्या बेस कॅम्प इथून रवाना होईल. नायब राज्यपाल आणि अमरनाथ श्राईन बोर्डाचे अध्यक्ष मनोज सिन्हा 4:15 या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. 57 दिवस चालणारी ही यात्रा पारंपरिक नुनवान पहलगाम मार्ग आणि गांदरबल जिल्ह्यातील बालताल मार्गावरून सुरू होईल. पेट्रोल, डिझेल आणि विमानसाठीच्या इंधनाच्या निर्यातीवर आजपासून सुरू होणाऱ्या 15 वड्यासाठी निर्यात शुल्काच्या दरांमध्ये सुधारणा केली आहे. अर्थमंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पेट्रोलवर 4 रुपये प्रति लिटर शुल्क आकारलं जाईल. डिझेलवरील शुल्क 14 रुपयांहून कमी करून 8.5 रुपये करण्यात आलं आहे. तर हवाई उड्डाणांसाठीच्या इंधनाच्या निर्यातीवर विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क 7.5 रुपयांपर्यंत कमी करण्यात आलं आहे. आखाती देशातील संघर्षामुळे महत्वाच्या पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील सीमाशुल्कातील सवलत 15 जुलैपर्यंत वाढवली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत पेट्रोकेमिकल्सची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी ही सवलत देण्यात आली होती. सध्या परिस्थिती सामान्य होत आहे, मात्र या निर्णयामुळे संबंधित क्षेत्रासाठी सुरळीत कामकाज सुनिश्चित होणार आहे. नाट्यसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्व ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. प्रायोगिक मराठी रंगभूमीच्या प्रणेत्यांपैकी त्या एक होत. रंगायन या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठी रंगभूमीला नवी दिशा, नवा दृष्टिकोन आणि जागतिक दर्जा मिळवून दिला. बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन आणि वाडा चिरेबंदी ही त्यांची गाजलेली नाटकं आहेत. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं या वर्षाच्या शेवटी जपानमध्ये होणाऱ्या 2026 आशियाई खेळांसाठी 15 सदस्यीय महिला संघाची घोषणा केली आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यान होणाऱ्या 5 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होईल. चेस्टरली स्ट्रीट इथल्या रिव्हरसाईड ग्राउंड इथं पहिला सामना खेळला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10 वाजता सामना सुरू होईल. या मालिकेनंतर भारत इंग्लंड विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळणार आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पावसाची देशभरात आगेकूच सुरू आहे. पुढील 2 दिवसात दिल्ली, हरियाणा, चंदीगड आणि पंजाबमध्ये तो पुढे सरकण्याची शक्यता आहे. आज राज्यातील विविध भागात तसंच गोवा, कर्नाटक, केरळ, ओडिशामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझिश्कियान यांच्या दूरध्वनीवरून चर्चा. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांनी घट. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:40 झालेली आहेत. महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त समन्वित रूपक आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही
2: समन्वित रूपक आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र निवेदन वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे सादर करते. सदानंद कामडी. निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्र.
3: श्रोते हो, आज 1 जुलै।

0: महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा दिवस. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते, आधुनिक कृषी विकासाला नवी दिशा देणारे वसंतराव नाईक यांची आज जयंती. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ महाराष्ट्रात हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.
1: शेती हा केवळ व्यवसाय नाही, ती संस्कृती आहे, परंपरा आहे आणि जीवनाचा आधार आहे. विदर्भापासून कोकणापर्यंत, मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत प्रत्येक प्रदेशाची शेती वेगळी, पण कष्ट एकच.
0: पाऊस वेळेवर पडला तर आनंद, उशीर झाला तर चिंता, पण शेतकरी आशा सोडत नाही. काळ्या मातीतून सोनं पिकविण्याचा विश्वास त्याला पुढे चालवत असतो.
1: आजची शेती विज्ञानाशी जोडली गेली आहे. हवामान बदल, पाण्याची कमतरता आणि वाढता उत्पादन खर्च या आव्हानावर आधुनिक तंत्रज्ञान उत्तर देत आहे.
0: चला तर मग श्रोते हो, खास कृषी दिनानिमित्त ऐकूयात आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र हा विशेष कार्यक्रम.

0: सुरुवातीला ऐकूयात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांचा शेतकरी बांधवांना संदेश.
1: सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना नमस्कार. आज हम 1 जुलाई के दिन कृषि दिन मना रहे हैं. महाराष्ट्र का महाराष्ट्र राज्य के सबसे लंबे समय तक मुख्यमंत्री रहने वाले स्वर्गीय बसंतराव जी नायक की 113वीं जयंती आज है. मैं स्वर्गीय बसंतराव जी नायक की स्मृति को विनम्र अभिवादन करता हूँ. भारतीय राजनीति में वो एक शिखर पुरुष थे और महाराष्ट्र राजनीति के बहुत बड़े प्रणेता थे. 1963 से 1975 तक वो महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री रहे. प्रथम किसान मुख्यमंत्री के रूप में स्वर्गीय बसंतराव जी नायक को पूरे देश में एक गौरव प्राप्त है. बसंतराव जी नायक हरित क्रांति पंचायत राज के साथ साथ स्वायत्त क्रांति और रोजगार गारंटी योजना के जनक के रूप में जाने जाते हैं. सन 1972 में महाराष्ट्र में भीषण सूखे के दौरान उन्होंने किसानों के लिए दूरगामी राहत योजनाएं लागू की. बसंतराव नायक जी साहब का केवल किसानों की समस्याओं से अवगत ही नहीं थे बल्कि उन्होंने दूरगामी कदम भी उठाया और उनकी कोशिशों के कारण कृषि में बड़े बदलाव आए. शेतकरी अन्नदाता है, जीवनदाता है, इसीलिए हम उसे शेतकरी देव भवा की कॉन्सेप्ट पर, प्रणाली पर, भाव में हम चल रहे हैं. महाराष्ट्र जो है वो डिजिटल खेती में नंबर 1 है. हमने महा AI पॉलिसी अप्लाई किया है और हम पूरे देश में सबसे आगे चल रहे हैं. हरित क्रांति के प्रणेता स्वर्गीय बसंतराव नायक स्मित को एक बार विनम्र अभिवादन करते हुए मैं एक बार फिर से आप सबको नमस्कार करता हूं. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकरी
2: बंधूंनो, पारंपरिक शेतीची जागा आता आधुनिक तंत्रज्ञानाने घेतली आहे. अशा तंत्रज्ञानाने ज्याने शेतकऱ्यांचे कष्ट कमी केले आणि उत्पादनात मोठी वाढ घडवून आणली, हे शक्य झाले ते म्हणजे केवळ कृषी यंत्रांमुळे. पण शेतकरी बंधूंनो, ही यंत्रे वापरताना नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी आणि आपल्या शेतीसाठी योग्य यंत्रे कशी निवडावेत, या साऱ्या प्रश्नाविषयी आता माहिती जाणून घेऊयात. कृषी शक्ती आणि यंत्रे या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर शैलजा देशवेना यांच्याकडून.
3: शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतात एका भागात माती खूप सुपीक आहे, तिथे जास्त खत टाकल्यास पीक लोळते आणि नुकसान होते. दुसऱ्या भागात माती कमकुवत आहे, तिथे कमी खत टाकल्यास पीक नीट वाढत नाही. हीच समस्या VRA सोडवते. प्रत्येक भागाला त्याच्या गरजेनुसार अचूक प्रमाणात निविष्ठा देण्याचे काम हे तंत्रज्ञान करते. VRA म्हणजे शेतीतील प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाणात निविष्ठा देणारी स्वयंचलित यंत्रणा. हे तंत्रज्ञान 2 प्रकारे काम करते. पहिला प्रकार नकाशा आधारित VRA. यात कृषी तज्ज्ञ शेताचा GPS नकाशा तयार करतात. मातीचे नमुने घेतले जातात. उपग्रहाद्वारे शेताचे छायाचित्र काढले जातात. हा नकाशा ट्रॅक्टरमध्ये लोड केला जातो. ट्रॅक्टर ज्या भागावर जाईल त्या भागाची

0: ओळखून यंत्रणा आपोआप खताचे प्रमाण कमी जास्त करते. दुसरा प्रकार सेन्सर आधारित VRA. या ट्रॅक्टरवर किंवा फवारणी यंत्रावर छोटेसे सेन्सर बसवलेले असतात. हे सेन्सर जमिनीवरून जाताना तात्काळ माती किंवा पिकाची तपासणी करतात आणि लगेच फवारणीचे प्रमाण ठरवतात. VRAचे विविध उपयोग आहेत. VRA केवळ खतापुरते मर्यादित नाही, याचे चार महत्वाचे उपयोग आहेत. बियाणे पेरणीत VRA वापरला जातो. सुपीक जमिनीत बियाण्यांची संख्या जास्त ठेवतात. नापीक किंवा दुष्काळग्रस्त भागात कमी खत वापरण्यात VRAचा उपयोग केला जातो. मातीचे विश्लेषण करून जिथे ते पोषण कमी आहे तिथेच ते दिले जाते. तिसरे प्रकार सिंचनात VRAचा उपयोग केला जातो. जमिनीची पाणी धरण्याची क्षमता वेगळी असते. यंत्रणा पाण्याचे प्रमाण आपोआप ठरवते. कीटकनाशक तणनाशक VRA. संपूर्ण शेतावर फवारणी न करता फक्त जिथे कीड किंवा तण आहे तिथेच फवारणी केली जाते. या VRAसाठी तीन गोष्टी लागतात. GPS यंत्रणा शेताचे अचूक स्थान ठरवण्यासाठी. आजकाल स्मार्टफोनवरही GPS असते. नियंत्रक यंत्रणा ट्रॅक्टर किंवा फवारणी यंत्रावर बसवायचे उपकरण जे खत किंवा पाण्याचे प्रमाण आपोआप नियंत्रित करते. GIS सॉफ्टवेअर ज्यालाच आपण जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम सॉफ्टवेअर शेताचे नकाशे तयार करण्यासाठी आणि डेटाचे विश्लेषण करण्यासाठी वापरण्यात येते. आपल्या शेताची काळजी आपणच घेणार कारण शेतकरी सुखी तर देश सुखी.
1: श्रोते हो, शेतात उदंड पीक घेणं ही तर पहिली पायरी आहे, पण त्या पिकाचं खऱ्या अर्थाने सोनं करणं म्हणजेच अन्न प्रक्रिया आणि मूल्यवर्धन. आज शेतमाल जशाचा तसा विकण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करून जर विकला तर शेतकऱ्यांना दुप्पट तिप्पट नफा मिळतो. ग्रामीण भागात छोटा किंवा मोठा अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी नेमकी कोणती यंत्रे आवश्यक आहेत, ही यंत्रे कशी चालवावीत आणि त्यावर केलेला खर्च कसा वसूल करावा, या साऱ्या प्रश्नाविषयी आज आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करतील अन्न प्रक्रिया क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर अश्विनी गावंडे.
2: मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आपल्या शेतात आपण भरपूर उत्पादन घेतो, पण काढणीनंतर त्यावर योग्य प्रक्रिया आणि साठवणूक न झाल्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर फळ आणि भाज्यांचे नुकसान होते. आज आपण अशाच काही महत्वाच्या तंत्रज्ञानाविषयी जाणून घेऊयात. सर्वप्रथम एक महत्वाचं तंत्रज्ञान म्हणजे मिनिमल प्रोसेसिंग. आजकाल ग्राहकांना धुतलेल्या सोललेल्या आणि कापलेल्या भाज्या व फळांची मागणी वाढत आहे. या तंत्रज्ञानामध्ये फळे आणि भाज्या स्वच्छ धुवून आवश्यक तेवढी प्रक्रिया करून स्वच्छ पॅकिंग केली जाते. त्यामुळे उत्पादनाचा जो ताजेपणा आहे तो टिकून राहतो आणि ग्राहकांना वापरण्यास सोयीचं होते. शेतकऱ्यांनाही यामुळे अधिक नफा मिळतो. त्यानंतर सौर ऊर्जेवर आधारित जे ड्रायर्स असतात, पूर्वी काय होतं की भाज्या फळे मसाले हे उघड्यावर उन्हात वाढवले जात होते, त्यामुळे धूळ कीटक आणि पावसामुळे गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असते. आता आधुनिक सोलार ड्रायरमध्ये कमी वेळात स्वच्छ आणि दर्जेदार अशी पदार्थांची वाळवण करता येते. त्यानंतर कोल्ड चेन आणि प्रीकुलिंग हे देखील महत्वाचं असं तंत्रज्ञान आहे. यामध्ये फळे आणि भाजीपाला यांची काढणी केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की त्यांची श्वसनक्रिया ही सुरूच असते, त्यामुळे त्यांची गुणवत्ता कमी होत जाते. पण प्रीकुलिंग आणि कोल्ड स्टोरेजचा जर वापर केला तर उत्पादन हे जास्त काळ टिकते, ताजं राहतं आणि मग दुसऱ्या बाजारपेठेत आपल्याला ते सहज पाठवता येतं आणि शेतकऱ्यांचे नुकसान देखील कमी होते. त्यानंतर व्हॅक्युम पॅकेजिंग आणि मॉडिफाईड ऍटमॉस्फेरिक पॅकेजिंग. या तंत्रज्ञानामध्ये पॅकेटमधील हवा ही कमी केली जाते आणि विशिष्ट वायूंचा वापर करून मग त्यामध्ये अन्न पदार्थ अधिक काळ ताजे राहतात. सूक्ष्मजीवांची वाढ कमी होते आणि त्याची शेल्फ लाईफ म्हणजेच त्याचा साठवण कालावधी वाढते. आता तर स्मार्ट सेन्सर आणि इंटरनेट ऑफ थिंग्समुळे आपण मोबाईलद्वारेच कोल्ड स्टोरेजमधील जे तापमान आहे, आर्द्रता आहे आणि इतर माहिती देखील पाहता येते. काही स्मार्ट सेन्सर्स अन्न खराब होण्याची शक्यता देखील हे आधीच सांगतात. तर अशा प्रकारचे नवनवीन तंत्रज्ञान आहेत की ज्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो, उत्पादकांना फायदा होऊ शकतो आणि जे मानवी आरोग्य आहे तेही राखण्यास मदत होते आणि परिणामी आर्थिक नफा मिळतो.
3: शेतकरी बंधूंनो, म्हणतात ना पाणी हेच जीवन, पण शेतीच्या बाबतीत बोलायचे झाले तर पाण्याचे योग्य नियोजन हेच खऱ्या अर्थाने समृद्ध जीवन आहे. आजच्या बदलत्या हवामानात पाण्याचा प्रत्येक थेंब हा मोलाचा आहे. आता जमाना आहे तो ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि ऑटोमेशन युक्त स्मार्ट सिंचनाचा. आपल्या जमिनीसाठी आणि पिकासाठी योग्य सिंचन पद्धत कोणती, कमी पाण्यात अधिक उत्पन्न देणारी हे सिंचन यंत्रे नेमकी कशी काम करतात, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आता माहिती जाणून घेऊयात सिंचन क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर सुमंत जाधव यांच्याकडून.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या काळात पाण्याची कमतरता, हवामान बदल आणि वाढता खर्च या मोठ्या समस्या आपल्यासमोर उभ्या आहेत. अशा परिस्थितीत शेती टिकवण्यासाठी आणि नफा वाढवण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धती स्वीकारणे अत्यंत गरजेचे झाले आहे. आपण नेहमी पाणी पारंपरिक पद्धतीने देतो, परंतु आता तसे न करता आपण आधुनिक सिंचनाकडे वळूया. आधुनिक सिंचन म्हणजे ठिबक सिंचन पद्धत, तुषार सिंचन पद्धत, म्हणजे पाणी वाचवा, उत्पादन वाढवा आणि उत्पन्न दुप्पट करा. तसेच आता सध्या नवीन पद्धत म्हणजे हायड्रोपोनिक्स शेती. हायड्रोपोनिक्स म्हणजे माती विरहित शेती करण्याची पद्धत. या पद्धतीमध्ये पिके ही पोषक द्रावण वापरून पाण्यात किंवा कोकोपीट किंवा परलाइट सारख्या माध्यमात वाढवली जातात, म्हणजे माती नाही तर थेट पाण्यातून अन्न घेऊन पिकांची वाढ होते. यामध्ये पाण्यामधील सर्व आवश्यक अन्नद्रव्य मिसळली जातात. थेट द्रावणातून मुळे हे अन्न घेतात व पाण्याचा आपला पुनर्वापर सुद्धा आपण करू शकतो. हायड्रोपोनिक्सचे भरपूर प्रकार आहेत. कोणत्या पिकासाठी वापरायचं आहे त्यानुसार हायड्रोपोनिक्स आपल्याला वापरता येते. यामध्ये आपल्याला 80-90% पाण्याची बचत होते, जलद वाढ होते, जास्त उत्पादन मिळते, माती नसल्यामुळे रोग कमी असतात, वर्षभर उत्पादन घेता येते, कमी जागेत जास्तीत जास्त आपल्याला नफा काढता येतो. आधुनिक सिंचनामध्ये सध्या GIS आणि रिमोट सेन्सिंगचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. आजच्या काळात पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचे झाले आहे. त्यामुळे पाण्याची बचत तर होतेच, त्याबरोबर उत्पन्नामध्ये वाढ पण होते.
1: श्रोते हो, आज डिझेल आणि पेट्रोलचे वाढते दर शेतीचा खर्च वाढवत आहेत आणि शेती परवडण्या पलीकडे नेत आहेत. अशा वेळी सूर्याची मोफत ऊर्जा आणि बॅटरीचे आधुनिक तंत्रज्ञान शेतकरी बांधवांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरत आहे. सौर ऊर्जेवर चालणारे पाण्याचे पंप असोत की बॅटरीवर चालणारी कोळप यंत्रे आणि छोटे ट्रॅक्टर, ही यंत्रे केवळ प्रदूषण कमी करत नाहीत तर शेतकऱ्यांचा रोजचा इंधन खर्चही जवळपास शून्यावर आणत आहेत. पण मंडळी, ही सौर आणि बॅटरी चलित यंत्रे नेमकी कशी निवडावीत, त्यांची कार्यक्षमता आणि बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे, या सगळ्या प्रश्नांविषयी आता आपल्याला माहिती देतील अक्षय ऊर्जा आणि कृषी यंत्र क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर गजानन वसू.
2: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की भारत हा कृषी प्रधान देश असून आज दिवसेंदिवस वाढती ऊर्जेची गरज, भविष्यात आपल्याला पुढच्या पिढ्यांना लागणारा इंधनाचा तुटवडा, ग्लोबल वॉर्मिंगचे वाढते दुष्परिणाम, कृषी क्षेत्रामध्ये निसर्गाचा लहरीपणा, त्यामुळे होणाऱ्या उत्पन्नातील घट, या सर्व बाबीचा विचार करता पर्यायी इंधनासाठी पर्यावरणपूरक शाश्वत अपारंपरिक ऊर्जा स्रोत वापरात आणणे आज ही काळाची गरज आणि अधिक महत्वाची आहे. जसे की आपण जाणताच आहात की सोलर कृषी पंप यात सर्वात महत्वाची भूमिका बजावत आहे. त्यामध्ये सोलर ज्योत त्याच्या जोडीला आहे, सूर्यचूल, सौर उष्ण संयंत्र चलन, सौर फवारणी यंत्र, तसेच सौर सिंचन व्यवस्था, त्यामधून पवनचक्की आणि कृषी अवशेषापासून विद्युत निर्मिती प्रकल्प आदी आपण वापरात आणून देशाच्या भविष्यातील ऊर्जा संकटावर मात करता येऊ शकते. सौर ऊर्जेबरोबरच पवन ऊर्जा, घनकचऱ्यापासून इंधन निर्मिती, समुद्राच्या लाटांपासून वीज निर्मिती करण्याचे प्रयोग देशभर सुरू असून भारताच्या एकूण उत्पादनापैकी आज रोजी 80% वीज जीवाश्म इंधनापासून निर्मित होत असून हा स्रोत काही शतकात संपणार आहे. सौर ऊर्जेचे रुपांतरण अपारंपरिक ऊर्जा माध्यमातून भविष्यातील ऊर्जा संकटाला चांगले उत्तर देता येईल. जसे की पिकांना पाणी देणे, कीटकनाशकांना फवारणी करणे, विविध भाजीपाला व धान्य साठवणीकरता वाढवणे, कृषी उत्पन्न उपकरणासाठी लागणारी विजेची गरज, या छोट्या छोट्या कामाची पूर्तता यामधून केली जाऊ शकते. याबरोबरच इंधनाची बचत म्हणजे पैशाचीच बचत, यातून खर्च आणि उत्पन्न यात आपल्या शेतकरी मित्रांना सांगड घालण्यास आणि आपले जीवनमान उंचवण्यास योग्य ते पर्यावरणपूरक संधी या ऊर्जा क्षेत्रातून मिळणार आहे.
3: शेतकरी बंधूंनो, आजचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे म्हणजेच डिजिटल युग आहे आणि आपली शेती ही आता डिजिटल क्रांतीपासून मागे राहिलेली नाही. आज शेतकरी घर बसल्या मोबाईल ऍपच्या माध्यमातून हवामानाचा अचूक अंदाज घेत आहेत. पण शेतकरी बंधूंनो, हे डिजिटल व्यवस्थापन सर्वसामान्य शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये नेमकी कसे वापरावेत, कोणते ऍप्स आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचा खर्च कमी करता येईल, या साऱ्या प्रश्नाविषयी अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन आज

0: आपल्याला करणार आहेत डिजिटल आणि अचूक शेती क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर गोपाळ शिंदे.
1: डिजिटल माहिती व यंत्र हे एकत्र आलेले की शेतकऱ्याच्या कामाला गती मिळते. जसं की GPS वर आधारित ट्रॅक्टर सरळ रेषेत विना ड्रायव्हरचं ती चालत राहते व ओव्हरलॅप न करता नांगरणी पेरणी व सर्व काही कार्य करते. यामध्ये इंधन व वेळ वाचवण्याचा प्रयोग हा शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचा ठरत आहे. डिजिटल तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला पाहिजे तसा आपल्याला लागणारा शेती तंत्रज्ञानाचा उपयोग हा तंतोतंत पद्धतीने कसा करता येईल याबाबत हे ड्रोन, रोबोट व स्वयंचलित स्मार्ट शेती यंत्रे, ज्याला आपण स्मार्ट पोर्टेबल मशिनरी म्हणूया, अशा सर्व डिव्हाइसेस ज्याला आपण यंत्रांचा वापर करून शेतामधील शेती कामामध्ये पिकाचं व्यवस्थापन करताना अगदी सूक्ष्मपणे व्यवस्थापन शैली ही उत्कृष्टरित्या कशी उत्पादन वाढवेल, त्यातून शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल याचं नियोजन व सूत्रबद्धता लावते. म्हणून तीन मोठे फायदे: पहिले, वेळेची बचत, जे काम दिवसभर लागायचं ते तासभरात. दुसरं, निश्चिंतपणे तुम्हाला ज्या अचूक भेद जागी फवारायचंय त्याच ठिकाणी तो फवारला जाईल. ज्या अचूक भेद जागी जाऊन तुम्हाला खत टाकायचंय किंवा फळ तोडायचंय अशा सर्व बाबींमध्ये, किंवा कापूस वेचायचाय किंवा उसावर योग्य रीतीने फवारणी करायची आहे, खत टाकायचंय, अशा गोष्टी ज्या क्लिष्ट व कष्टदायी आहेत त्या सर्व सोयींचं ह्यात नियोजन हे डिजिटल तंत्रज्ञानाच्या मार्फत आपण करू शकतो. जी आपण रोग, खत व पाणी या अचूक जलद निर्णयांकित करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करतोय, म्हणूनच की दिवसभरातलं काम ह्या अतिशय वेळेनुसार चोख पद्धतीने या ठिकाणी आपल्याला करता येतं. म्हणून डिजिटल कौशल्यातून युवा शेतकऱ्यांना एकच संदेश यामधून मी देऊ इच्छितो की त्यांनी आता नवीन घडणावळ केलेल्या सर्व कृषी यंत्रांचा, अत्याधुनिक स्वयंचलित यंत्राचा सराव व त्यावरचं प्रशिक्षण हे वेळोवेळी घेतलं पाहिजे.
2: श्रोते हो, कृषी यंत्रे, आधुनिक सिंचन, सौर ऊर्जा, अन्न प्रक्रिया आणि डिजिटल व्यवस्थापन या पाचही महत्वाच्या गोष्टींचा आढावा आता आपण घेतलाय. खरे पाहता या पाचही गोष्टींचा जेव्हा योग्य समन्वय होतो तेव्हाच शेती खऱ्या अर्थाने फायदेशीर आणि शाश्वत बनते, आणि हाच आधुनिकतेचा मार्ग आपल्याला समृद्धीकडे घेऊन जाईल. आणि अन्नधान्याच्या बाबतीत आपला भारत देश पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम होईल. चला तर मग आधुनिक तंत्रज्ञानाची गाज धरून आपली शेती अधिक समृद्ध करूया. जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान.
3: श्रोते हो, आताच आपण महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त समन्वित रूपक ऐकलत, आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र. निवेदन होतं वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचं. तर सादर करते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
4: हा समन्वित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
5: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वदूर. सकाळचे 9 वाजता आहेत.

मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अष्टविनायक या चित्रपटासाठी वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पोडवाल यांनी गायलेलं, अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत.

शांताराम नांदगावकर यांची ही रचना अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केली होती, जी गायली होती वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांनी अष्टविनायक या चित्रपटासाठी. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया डॉ प्रकाश बाबा आमटे या चित्रपटासाठी विभावरी आपटे जोशी यांनी गायलेली गुरु ठाकूर यांची रचना, संगीत राहुल रानडे यांचं.

0: डॉक्टर प्रकाश बाबा आमटे या चित्रपटातलं विभावरी आपटे जोशी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतरचना होती गुरु ठाकूर यांची आणि संगीत राहुल रानडे यांचं. आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतरचं चित्रपटगीत या व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सुपरमैन.
2: सचिन
1: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता उंबरठा या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि सहकार्यांनी गायलेलं वसंत बापट यांचं गीत ऐकूया. संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: उंबरठा या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात वसंत बापट यांची रचना पण ऐकली. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: QR कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.
0: कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं शंकर महादेवन यांनी गायलेलं मंदार चोळकर यांचं गीत आता ऐकूया. संगीत आहे शंकर एहसान लॉय यांचं.

शंकर महादेवन यांनी गायलेलं हे गीत होतं कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं. मराठी चित्रपट संगीताचा समारोप आज आपण करणार आहोत बालगंधर्व या चित्रपटातल्या आनंद भाटे यांनी गायलेल्या या गीतानं. गीतरचना गोविंद बल्लाळ देवल यांची आणि संगीत कौशल इनामदार यांचं.

बालगंधर्व या चित्रपटासाठी आनंद भाटे यांनी गायलेली गोविंद पल्ला देवल यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं कौशल इनामदार यांचं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

श्रोतहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यमलहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वदूर. सकाळचे 9:31 आणि 32 सेकंद झालेत. ऐकूया काही नाट्यसंगीताच्या ध्वनिमुद्रिका. कार्यक्रमात सुरुवातीला विद्याहरण नाटकातलं मुकुंदराज गोडबोले यांनी गायलेलं गीत ऐकूया.

मुकुंदराज गोडबोले यांनी गायलेलं हे पद होतं विद्याहरण नाटकातलं. रचना होती कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया प्रेमसंन्यास या नाटकातलं प्रकाश घांगरेकर यांनी गायलेलं हे पद.

0: प्रेम संन्यास या नाटकासाठी प्रकाश घांगरेकर यांनी गायलेली वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली रचना आता आपण ऐकलीत. कार्यक्रमातलं यानंतरचं पद थोड्याच वेळात.
1: सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
2: सचिन,
1: मम्मी,
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: श्रोते हो, रोज सकाळी 7:40 नक्की ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता योगिनी जोगळेकर यांच्या स्वरात व्ही सी गुर्जर यांची रचना

0: अजित कडकडे यांनी गायलेलं मानापमानमधलं पद आपण ऐकलं. रचना होती कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची आणि संगीत होतं गोविंदराव टेंबे यांचं. कार्यक्रमातलं यानंतरचं नाट्यगीत थोड्याच वेळात.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
0: नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया ययाती देवयानी या नाटकासाठी रामदास कामत यांनी गायलेली कुसुमाग्रजांची रचना, संगीत जितेंद्र अभिषेकी यांचं.

0: ययाती आणि देवयानी या नाटकासाठी रामदास कामत यांनी ही रचना गायली होती. रचना होती कुसुमाग्रज यांची आणि संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. श्रोतेहून नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वदूर.
1: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.
2: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
1: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
3: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
1: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
4: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
1: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका, बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून, आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
0: श्रोतेहो नाट्यसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. सकाळचे 10 वाजलेत. ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची प्रसारित करत आहोत.

आपण कार्यक्रम ऐकत आहात विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीचे. विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या जीवन कार्यावर आधारित हा कार्यक्रम आणि इतका व्यापक कार्यकाल आहे त्यांचा, तो बघितल्यानंतर 1983 पासून आज तक गायत केलेलं शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं काम अवाक करणार आहे. बिलीव इट ऑर नॉट असं म्हणून एखादा ग्रंथ त्यांच्यावरती लिहावा इतकं कार्य आपल्याला त्यांनी केलेलं आढळतं. आणि मग दरवेळेला जसं गंगोत्रीकडे जावंसं वाटतं तसं त्यांच्या ह्या सर्व कार्याच्या मुळाशी जाऊन काय घडलं असेल त्यावेळेला असा विचार जेव्हा करतो त्यावेळेला असं लक्षात येतं की राष्ट्राचा किंवा राज्याचा विचार करत असताना महाराष्ट्रातील इंजिनियर होऊ घातलेल्या मुलांना इथे आवश्यक त्या जागा उपलब्ध होत नाहीत आणि मग मुलं कर्नाटकात जातात आणि जो शैक्षणिक पैसा महाराष्ट्रामध्ये थांबू शकतो तो कर्नाटकात जात होता. याचं कारण शासकीय अभियांत्रिकी विद्यालय कमी होती. या सगळ्या प्रश्नावरती उत्तर काय आहे तर खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालय निर्माण झाली तर जी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे विद्यापीठाच्या अखत्यारीत येतील आणि तसं सुरू झालं. आणि विश्वनाथ कराड यांनी MIT पुणे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असं महाविद्यालय सुरू केलं 1983 साठी. आता जेव्हा त्यांच्याशी संवाद साधला गेला तेव्हा इतर अनेक शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या, त्या सगळ्या ज्यांनी स्थापन केलं त्यांच्या नावाने उभ्या राहिल्या. परंतु डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असं म्हटलं त्या पाठीमागची भूमिका काय होती? त्यांनी जर कराड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असं म्हटलं असतं तरी काही हरकत नव्हती, कारण ते स्वतःच खाजगी महाविद्यालय निर्माण करतात. पण तसं न करता महाराष्ट्र हा शब्द योजण्या पाठीमागची भूमिका काय असं मी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला तेव्हा विश्वनाथ कराड यांनी दोन उत्तरं दिली. पहिलं उत्तर होतं की महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असं म्हटल्यामुळे MIT असं त्याचं छोटं रूप होईल आणि संपूर्ण जगामध्ये अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉस्टन ही जी संस्था आहे या संस्थेचंही ॲब्रिविएशन म्हणजे छोटं रूप MIT असंच आहे आणि ते अत्यंत अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये गाजलेलं नाव आहे, खूप मोठं विद्यापीठ आहे. आणि ते जर अमेरिकेत असेल तर भारतामध्ये सुद्धा त्याच दर्जाची MIT निर्माण व्हायला हवी हा माझ्या मनातला हेतू होता असं कराड सरांनी मला उत्तर दिलं. आणि मला ती कल्पनाच आवडली की नालंदा तक्षशिलासारखी विश्वविद्यालयं ज्या देशात होती, ज्या विश्वविद्यालयांमध्ये शिकण्यासाठी परदेशातील विद्यार्थी इथे येत असत त्याच्याबरोबर उलटा इतिहास जेव्हा घडतो आणि इथले आता तिथे जायला लागले अशी स्थिती निर्माण झाली. ज्यावेळेला उलटा प्रवास घडतो आणि इथले विद्यार्थी तिथे जायला लागले अशा वेळेला पुन्हा एकदा नालंदा तक्षशिला विश्वविद्यालयांचा जो दराला आहे तो दराला आम्हाला आत्ताच्या आमच्या विद्यापीठांच्या माध्यमातून निर्माण करता येईल का जगभर असं ध्येय मनात ठेवून MIT पुणे, जर MIT बॉस्टन असेल तर MIT पुणे पण असलं पाहिजे अशी भूमिका विश्वनाथ कराड सरांची होती आणि आहेही. नोबेल लॉरेट्स इकडनंही बाहेर पडायला हवेत अशी कल्पना मनामध्ये आहे. आणि असं ध्येय ठेवून महाराष्ट्र का याचं कारण विश्वनाथ कराड यांनी सांगितलं. मला हे सगळं ऐकल्यानंतर त्याच्या पाठीमागे हा विचार आला कुठून, तेव्हा त्यांनी उत्तर दिलं ज्ञानेश्वरीतून. ज्ञानेश्वरीमध्ये मराठी भाषेचा अभिमान 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेला आहे. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृताची पैजा जिंके असं त्यांनी म्हटलेलं आहे. समर्थ रामदासांनीही मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा असंच म्हटलेलं आहे. तिथे ही जी व्यापक कल्पना आहे मराठा शब्दातली ती व्यापक कल्पना माऊलींच्या मनामध्ये महाराष्ट्र तर नक्की अभिप्रेत केलेला आहे मराठा शब्दामध्ये आणि तोच समर्थ रामदासांनी केलेला आढळतो. तोच विचार इकडे कराड सरांच्या मनामध्ये येतो याचं कारण घरामध्ये वारकरी संप्रदायाचं वातावरण आणि माऊलींची ज्ञानेश्वरी सातत्यानं

नमस्कार आणि शुभप्रभात. आकाशवाणी पुणे केंद्रावर सर्व रसिक श्रोत्यांचं मी डॉक्टर संजय उपाध्याय अत्यंत आनंदाने आणि प्रसन्नतेने स्वागत करतो. श्रोते हो,

कानावर पडत गेलेली. माऊलींनी सुद्धा 6व्या अध्यायामध्ये मराठी भाषेचा अभिमान सांगितला आणि त्या भाषेच्या माध्यमातून कुंडलिनी जागृतीचा सगळा अध्याय रचला. समर्थ रामदासांनीही त्याच पद्धतीने विचार केलेला आढळतो आणि म्हणून मी म्हटलं की जे मूळ विश्वाचं त्याचा अभ्यास करणं अशी संकल्पना जी आहे तिथे जी विद्या आहे ती तिला ब्रह्मविद्या असं म्हटलं पाहिजे. आणि म्हणून माऊली तेच सांगत आहेत, संपूर्ण विश्वाची निर्मिती आणि विश्वाचा लय यामधला प्रवास माऊलींनी अतिशय सुरेख पद्धतीनं मांडलेला आपल्याला आढळतो. आणि म्हणून माऊली काय म्हणतात की ये मराठी ये चिया नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वरी हो देई या जगा. तेव्हा या संपूर्ण जगाला या पद्धतीनं ब्रह्मविद्येचा सुकाळू करून सुखाची देवाणघेवाण व्हायला पाहिजे ही संकल्पना ज्ञानेश्वर माऊलींनी मांडलेली आपल्याला आढळते. आता विश्वनाथ कराड यांनी दिलेलं जे उत्तर आहे त्या उत्तरापाठीमागे व्यवहारही दिसतं आणि अध्यात्मही दिसतोय. व्यवहारामध्ये प्रसिद्धीच्या दृष्टिकोनातून देशाभिमान दिसतो, राज्याभिमान दिसतो, महाराष्ट्राविषयीचा अभिमान दिसतो. कराड सर नेहमी एक वाक्य आपल्या भाषणात म्हणतात की दुर्लभे भारतीय जन्मा आणि महाराष्ट्र सुदुर्लभम असं वरती एक ओळ ते जोडून देतात त्याला. कारण भारतात जन्म घेणं दुर्लभ आहेच, परंतु महाराष्ट्रात जन्म घेणे अतिभाग्याचं आहे. आणि ही अभिमानाची गोष्ट घेऊन त्यांनी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असं नाव आपल्या संस्थेचं ठेवलं. शेवटी खूप खोल विचार करून आपण जे निर्माण करत आहोत त्या निर्माण होणाऱ्या संस्थेच्या नावामध्ये काय ताकद असायला हवी आहे जी वर्षानुवर्ष पुढे चालू राहणार आहे आणि ती आज आहे. ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा MIT नाव आहे, भारतामध्येही MIT नाव आहे. नुसतं MIT शिकतो विद्यार्थी असं म्हटलं तरी लोकांच्या चेहऱ्यावरती एक वेगळी आणि आत्मविश्वासाची छटा दिसायला लागते. आणि त्यामुळे मी प्रोफेसर आहे असं जर कोणी सांगितलं आणि कुठच्या कॉलेजला शिकवता आणि जर तो माणूस म्हणाला मी MIT आहे तर लोकांचा त्या माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो हेही सत्य आहे श्रोते. आणि म्हणून आज तुमच्याशी गप्पा मारत असताना हा ब्रह्मविद्येचा सुकाळू करत विश्वनाथ कराड यांनी शैक्षणिक कामं करत असतानाच आपल्याला असं लक्षात येतं की त्यांनी अध्यात्माचाही विचार करत आपल्या महाविद्यालयात सकाळी 4 मिनिटं चालणाऱ्या प्रार्थनेमध्ये सुद्धा ब्रह्मविद्याच अंतर्भूत केलेली असं लक्षात येतं. जेव्हा प्रार्थनेचा शेवट सर्व शांतीकडे जातो, औषध शांती, वनस्पती शांती, पृथ्वी शांती, आपशांती, सर्व शांती, शांतिरेव शांती, अशी ती प्रार्थना जेव्हा संपते त्यावेळेला आपल्याला कळत राहतं की हा ब्रह्मविद्येचा सुकाळू माऊलींच्या मनातला विश्वनाथ कराड सर आत्ता व्यवहारामध्ये आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. असो, पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार, आनंदात राहा, मजेत राहा.

ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची आत्ताच आपण ऐकलात.

श्रोतेहो, सकाळचे 10:10 आणि 42 सेकंद झाली आहेत. सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. आज सुप्रसिद्ध मराठी कवी, शिक्षणतज्ञ आणि बालसाहित्यिक ग. ह. पाटील यांचा स्मृती दिन आहे. 1 जुलै 1989 रोजी त्यांचं देहावसान झालं. ग. ह. पाटील हे बालसाहित्यिक होते आणि वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी बालशारदा या ग्रंथाचं संपादन केलं होतं. त्या ग्रंथाला त्यांनी

अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावनाही लिहिलेली होती. पुण्याच्या ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य असलेले पाटील त्या कॉलेजमध्ये अध्यापन करताना सतत प्रयत्नशील आणि प्रयोगशील असत. ऐकूया त्यांनी लिहिलेलं हे एक बालगीत अनुराधा कुबेर यांच्या स्वरात.

तरारावे माझे तुझ्या मनभर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सर सर सर सरीवर सर.

0: स्वर संगीत आणि रचना सब कुछ संदीप खरे आपण आत्ताच ऐकलेत.
1: श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीय. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर.
0: सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया रवींद्र साठे यांनी गायलेलं विवेक दासरी यांचं गीत. संगीत आहे डॉक्टर गोपाळराव मिरीकर यांचं.

10:26 आणि 12 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया काही स्थानिक निवेदनं. दिव्यांगांसाठी मोफत संगणकीय आणि व्यावसायिक प्रशिक्षणाविषयीची माहिती. महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगांसाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातली शासकीय संस्था आहे. या संस्थेतील प्रशिक्षण वर्गांना महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुंबईची शासन मान्यता आहे. सन 2026-27 या चालू शैक्षणिक वर्षांसाठी मोफत प्रवेश

प्रवेश देणे सुरू आहे. अभ्यासक्रमाचे नाव सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऑपरेशन विथ MS ऑफिस, शैक्षणिक पात्रता किमान 8वी पास. दुसरा कोर्स आहे मोटर अँड ॲमेचर वाइंडिंग सबमर्सिबल पंप सिंगल फेज इलेक्ट्रिक कोर्स, किमान पात्रता 9वी पास. वयोमर्यादा 16 ते 40 वर्ष, प्रशिक्षण कालावधी 1 वर्ष. या अंतर्गत सोयी व सवलती याप्रमाणे: प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय, अद्ययावत व परिपूर्ण संगणक कार्यशाळा, भरपूर प्रॅक्टिकल्स व व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण, समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी व्यवसायासाठी बीजभांडवल योजना. अर्ज केव्हा व कुठे करावेत? प्रवेश अर्ज व माहितीपत्रक अधीक्षक शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह टाकळी रोड, म्हेत्रेमळा, गोदड मळ्याजवळ, मिरज, तालुका मिरज, जिल्हा सांगली, पिनकोड 416410. लँडलाईन नंबर 0333-2222-908, तर मोबाईल क्रमांक आहे 9922-57-7561. मोबाईल क्रमांक आणखीन एक आहे 9325-55-5981. या पत्त्यांवर पोस्टाद्वारे किंवा समक्ष मोफत अर्ज मिळणार आहेत. प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. प्रवेशासाठी शाळा सोडल्याचा दाखला, SSC मार्कशीट व प्रमाणपत्र, अपंगत्व असल्याबद्दलचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, UDID कार्ड आणि डोमसाईल प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला यांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज संस्थेकडे पाठवावेत. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ज्ञ समितीद्वारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येतील. तर ही होती दिव्यांगांसाठी मोफत संगणकीय आणि व्यावसायिक प्रशिक्षणाविषयीची माहिती. यानंतर काही हरवलेल्या व्यक्तींविषयीचं निवेदन. अब्बास शेख यांनी आपली पत्नी, आपली मुलगी व मुलगा हरवल्याबद्दल निवेदन दिलेलं आहे. पत्नी बानी जहीर शेख, वय 31, उंची 5 फूट, रंगाने गोरी, अंगाने सळपातळ, डोक्यावरचे केस काळे, चेहरा गोल, नाक सरळ, नेसणीस पंजाबी ड्रेस, तसंच तिच्या डाव्या हातावरती भाजल्याचा व्रण आहे. बंगाली हिंदी भाषा बोलू शकते. जवळ मौल्यवान चीजवस्तू नाही. मुलगी सुहाना जहीर शेख, वय 14 वर्ष, उंची 5 फूट, रंगाने गोरी, अंगाने सडपातळ, डोक्यावरचे केस काळे, चेहरा गोल, नाक सरळ, नेसणीस पंजाबी ड्रेस, बंगाली हिंदी भाषा बोलते. मुलगा रेहान जहीर शेख, वय 7, उंची 4 फूट, रंगाने गोरा, अंगाने सडपातळ, डोक्यावरचे केस काळे, चेहरा गोल, नेसणीस पॅन्ट व शर्ट, बंगाली व हिंदी भाषा बोलतो. कोणाच्याही जवळ मौल्यवान चीजवस्तू नाही. वरील व्यक्ती आढळल्यास जवळच्या पोलीस केंद्राशी संपर्क साधावा. तर श्रोतेहो, ही होती हरवलेल्या व्यक्तींविषयीची निवेदनं. ही स्थानिक निवेदनं आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 10:31 झालेली आहेत. आता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

सिलसिला या चित्रपटासाठी लता मंगेशकर, किशोर कुमार यांच्या स्वरात राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना आता आपण ऐकलीत. संगीत होतं शिवहरी यांचं. श्रोते हो कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात शहर यार यांची रचना. संगीत शिवहरी, चित्रपट फासले.

Ha!

चांदनी या चित्रपटासाठी जॉली मुखर्जी आणि श्रीदेवी यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं शिवहरी यांनी. श्रोतेव, हिंदी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर, इला अरुण आणि सहकाऱ्यांच्या स्वरात लम्हे या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीत शिवहरी.

0: लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं विजय या चित्रपटातलं गीत आत्ता आपण ऐकलं. रचना निदा भाजली यांची होती आणि संगीत दिलं होतं शिवहरी यांनी. या गीताबरोबरच श्रोते हो, हिंदी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. शिवहरी या संगीतकार द्वयीपैकी पंडित हरिप्रसाद चौरासिया आज यांचा जन्मदिवस, त्यानिमित्ताने ही गीतं आम्ही प्रसारित केली.
1: श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीय. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर.
2: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत
3: दळण सरल सरल म्हणू कशी हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
2: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम, ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
4: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
2: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
5: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
2: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका, बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून, आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता.
0: श्रोत्या हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे 378.78 MHz अर्थात 792 KHz. सकाळचे 11:12 झाली आहेत. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचं बासरीवादन, राग आहे लतांगी. त्यांना तबल्याची साथ केली आहे शुभंकर बॅनर्जी यांनी. ऐकूया पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी बासरीवर वाजवलेला राग लतांगी.

0: पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी बासरीवर वाजवलेला हा होता राग लतांगी. त्यांना तबल्याची साथ केली होती शुभंकर बॅनर्जी यांनी. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता वळूया पुढच्या कार्यक्रमाकडे. पुढचा कार्यक्रम आहे आम्ही.
1: नमस्कार श्रोतहो, आम्ही या कार्यक्रम मालिकेत सध्या आपण ऐकत आहात सुप्रसिद्ध गायिका भगिनी प्रियंका बर्वे आणि प्रांजली बर्वे यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीची गाणी. आज तिसरा भाग ऐकूया.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते. संजय भुजबळ. प्रांजली, काही गोष्टी या वारशाने तुझ्याकडे आल्या म्हणून बाळकडू ज्याला आपण म्हणाल तसे आल्यात, पण तुझ्या अनेक गोष्टी आजच्या आहेत, आजच्या काळातल्या आहेत, आजचा त्याला संदर्भ आहे. जसं काही शॉर्ट्स तू सोशल मीडियावर टाकतेस, मग वेस्टर्न तू गातेस, तेही मला वाटतं मागच्या पिढीत तुझ्या नव्हतं. तर ह्या सगळ्याच्या मागची काय प्रेरणा आहे?
1: मला माझं एक वेगळं ऍज अ पर्सन म्हणून उभं राहायचंय, तर ते माझं एक तो एक प्रवास चालू झालाय असं मला वाटतं. कारण आणि हा प्रवास सगळ्यांचाच असतो, म्हणजे फक्त माझ्याच बाबतीत असं नाहीये, त्यामुळे ते तर सगळ्यांविषयीच मी म्हणू शकते. तसं माझी आवड ती आहे, माझं इन्क्लिनेशन ते होत चाललंय, आणि ज्या गोष्टी मला आवडतात, ज्याच्या बाबतीत मी पॅशनेट आहे, किंवा ज्या गोष्टी मला कोणाकडून तरी स्फुरतात, त्या मला कायम कराव्याशा वाटतात, आणि त्या

0: नाही करायच्या असं मी कधीच नाही करत
1: ओके आता
0: त्यामुळे
1: स्फूर्तता हा शब्द वापरला तू आणि
0: हो
1: आपण या सगळ्या गोष्टी वारशाने नाही मिळाल्या असंही बोललो. ही स्फूर्ती आता कुठून आली आहे? कोण तुझं?
0: ही स्फूर्ती कुठून आली आहे तर माझ्या आई बाबांना ताईला खूप माहिती आहे.
1: आम्हाला नाही माहिती बाबा. माझ्या या प्रश्नावर तुम्ही दोघी पण खूप काहीतरी गूढ असल्यासारखं हसलात, म्हणजे काहीतरी गुपित तुमची दोघींची असल्यासारखं हसलात. आम्हाला माहीत करून घेता येतील ते गुपित?
2: नाही काही नाही, म्हणजे ती गुरु गुरुच्या पलीकडचा वेड आहे ते.
1: अच्छा.
2: हा, टेलर स्विफ्ट आणि असं सगळं ध्यासाच्या पलीकडचं आहे ते. काही काळ तर असा होता की फक्त ती तेवढंच ऐकायची आणि ती प्रचंड सुंदर तिने अडॅप्ट केली आहे ती शैली. आणि ते अवघड आहे फार, म्हणजे मला आज सांगितलं की तू तसं गा तर मला येणार नाही, कारण म्हणजे मी तेवढं म्हणजे इट इज नॉट इन मी प्रॉब्ली, किंवा ते तिला इतकं छान येत आहे आणि कोणीही नसताना, म्हणजे कोणीही तिला गायडन्स करणार, कारण वेस्टर्न म्युझिकमध्ये आम्ही सगळे क्लासिकल बॅकग्राऊंडचे पडलो, किंवा मी भावसंगीत किंवा ह्या जॉनरामध्ये तिला आम्ही काय गाईड करणार. तीच तिची गुरु बनली आहे तिनेच, म्हणजे सेल्फ मेड म्हणतात ना तसं ते सेल्फ टॉट आहे ते सगळं, की त्याचे उच्चार कसे करायचे, त्याचे लगाव, त्या म्हणजे लगाव कसे करायचे, विब्राटो कसा घ्यायचा, फॉल्सेटो मध्ये कसं घ्यायचं, हेड व्हॉइस कसा युज करायचा.
1: ते लगावलं मला थोडं वाटलं की हे तिकडे नाही जाते, पुढचे शब्द सगळे गेले आता वेस्टर्न.
2: सो
1: तिथे लगाव असतो का?
0: लगाव नाही पण
2: टोन कसा युज करायचा, मॉड्युलेशन कसं करायचं, डायनामिक्स काय. सो ते सगळं तिने ती ऐकून ऐकून शिकलेली आहे, ती दिवस रात्र ती ऐकून तिने ते आत्मसात केलेलं आहे.
1: आता ऐकूशील थोडस?
0: हो.

0: चल, तुझा वाला घेऊनच मी पुढचं जबाबदारी तुझ्यावर टाकणार आहे. यातली सौंदर्य स्थळ तू सांग, त्यातलं काय आली, त्यातली
1: अरे बापरे,
0: काय काय आवडलं तुला त्यातलं.
1: आणि तिचंच कॉम्पोजिशन आहे.
0: हो
1: हो, म्हणजे
0: रिअली?
1: तेच
0: तिनेच
1: आवडलंय मला.
2: लिहिले
1: आणि तिनेच लिहिलेलं आहे, तिनेच चाल लावली
0: काय
1: त्याला.
0: सांगते.
1: एक्झॅक्टली. सो हे कुठून आलं? तर इट्स ऑल इन हर.
0: खरे
1: आणि
0: खरंच आहे,
1: सौंदर्य स्थळ म्हणजे हे गाणंच सुंदर आहे, कारण इट्स हर क्रिएशन टोटली.
0: मस्त.
1: आणि हे जमत नाही ना.
0: नाही नाही, तेच. आणि मला हे नव्हतं माहिती की तिनं सगळं

0: क्रिएट केलंय म्हणून. चल थोडा आता आम्हाला
1: तिची ओरिजिनल ओरिजिनल सॉंग
0: निरूपणासही सांग.
2: म्हणजे त्याचा सगळा अर्थ
0: अर्थात अर्थात
1: गाण्याचं नाव सांग.
2: ओके, सँक्टम नेचर नावाचं हे गाणं आहे आणि मुळात मला नेचर खूप आवडतं. म्हणजे काही वरीज असतील, काही असेल, मला समजा काही अस्वस्थ वाटलं समजा, तर मी आईबरोबर तळजाईला फिरायला गेले आणि त्या गार वाऱ्यात तिथे मस्त चालायला गेले की माझ्या सगळ्या चिंता काळजी दूर होतं आणि मला एक खूप छान एक सँक्टमनेस जो मनाचा कामनेस असतो तो येतो आणि मग पुन्हा मी माझं काम करायला रेडी. असं ते माझं ते काय म्हणतात मला इन्स्पायर करतं मला नेचर. सो त्याच्याविषयी मी लिहिलं.
0: ओके,
2: ओ नेचर युअर हायनेस यू आर अवर सँक्टम ऑकरलँड फिल्ड विथ शेडिंग लिव्ज ऑफ ऑटम रोमिंग इन फॉरेस्ट गिविंग मी चिल्स अस्टोनिशिंग टॉलेस्ट मॉस ग्रीन हिल्स. ओ नेचर युअर हायनेस यू आर अवर सँक्टम.
0: नेचरला हायनेस म्हटलंय आणि सगळं म्हणजे इथेही आपण खूपदा बघतो की नेचरमध्येच आपण देव बघतो, आपले आदर्श बघतो आणि त्याच अर्थानं ही रचना होती. खूप छान एकूणच ते क्रिएशन आहे. तळजाईचा तिनं उल्लेख केला आणि तुझ्याही करिअरकडे बघत असताना नेचरचा म्हण आणि एकूणच वातावरणाचा, पुण्यातल्या वातावरणाचा असेल, या सगळ्या फिरण्याचा वगैरे असेल, त्याचा नक्की प्रभाव असेल. यातले टप्पे तुला काही आठवतात का लहानपणी या सगळ्या नेचरचा तुझ्यावर परिणाम झालेला, तळजाई असेल किंवा आणखी कुठलाही?
1: हो, म्हणजे
0: नेचरचा इम्पॅक्ट तुझ्या
1: सहकारनगरमध्ये आम्ही राहतो. माझं बालपण सगळं तिकडे गेलं आणि सहकारनगरच इतकं काय म्हणू नेचरमध्ये आहे, म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात आहे. कारण इकडे तळजाई, तिकडे वाघजाई, इथे पर्वती, असं तिन्ही बाजूंच्या मध्ये ते आहे. आणि आईबाबांना मुळात निसर्गाची प्रचंड आवड आणि व्यायामाची खूप आवड, त्यामुळे आम्ही लहानपणी खूपदा म्हणजे दर रविवारी सकाळी आईबाबा आम्हाला तळजाईला घेऊन जायचे तेव्हा अजिबात आवडायचं नाही. प्रचंड उठायला कंटाळा यायचा, पण अगदी कंपल्शन करून करून घेऊन जायचे. आणि मग त्याच्यानंतर आम्हाला गोडी लागली, मग आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सगळ्या मैत्रिणी सकाळी 6 वाजता एकमेकींना हाका मारून आम्ही जायचो तळजाईला, मोर बघायला जायचो. मग वेगवेगळ्या वाटा आम्ही तिकडनं शोधायचो, त्यामुळे ती एक वेगळीच मज्जा होती. आणि मग आता तिकडे तळजाईला जायला रस्ता झाला, मग तिकडनं गाडी घेऊन आम्ही फिरायला जायचो. मोठे झाल्यानंतर गाड्या आल्या,
0: ओके,
1: मग तसं जायचो फिरायला.
0: पण चोर वाटाही म्हणालीस तू?
1: नाही असं
0: नाही, पण मला कसं ऐकायला आलं चोरावर मोर असं काहीतरी मला ऐकायला आलं.
1: नाही, ते अगदी बालपणीचे दिवस होते. तिकडे भूत बंगला होता, तिकडे आम्ही एकदा ट्रिप काढली होती. सो असं वेगळंच बालपण आमचं गेलं की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही पुस्तकांचं काय म्हणू वाचनालय ते चालवायचो. सगळी सगळ्या घरातली पुस्तकं एकत्र करायची सगळ्यांची आणि त्याला नंबरिंग करायचं. आणि एकांच्या घरी म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या घरी आम्ही एक असं टेरेस होती, माडी होती, तिथे आम्ही ती सगळी पुस्तकं लावलेली. एक मुलगा यायचा फक्त, 11 रुपये महिना, त्याच्यासाठी आम्ही रोज तिथे बसायचो. आणि ते अगदी आमच्याकडे लिहिलं होतं की ह्यानं आज कुठलं पुस्तक नेलं आणि कुठलं नाही, पण नंतर ते जे नेलं ते आम्हाला मिळालंच नाही परत. पण असे विविध उपक्रम आम्ही केले. नंतर नेचरला घेऊन म्हणजे आम्ही काय म्हणू सेव्ह द प्लॅनेट सेव्ह द सोल असं काहीतरी एक कॅम्पेन आम्ही सुरू केली होती. आणि त्याच्यामध्ये सोलचं स्पेलिंग SOUL असायला पाहिजे, ते आम्ही SOLE लिहिलं होतं, म्हणजे चपलेचा सोल. इतके लहान होतो आम्ही. पण आणि आम्ही त्याचे सगळीकडे कटआउट्स करून लावले होते. असे विविध उपक्रम आम्ही राबवलेले. किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही वर्तमानपत्र चालू केलं होतं, त्याचं नाव हापूस होतं.
0: अच्छा.
1: कारण तेव्हा आंबे यायचे आणि मग आम्ही सकाळी उठून त्यातल्याच सगळ्या हेडलाईन्स घेऊन आमच्या हस्ताक्षरात तिथे पटपट पटपट लिहून काढायच्या, चित्र काढायची थोडी आणि पेपर वाटायचे. असे आम्ही आमच्या बिल्डिंगमध्ये 1 रुपयाला तो वर्तमानपत्र द्यायचो. मग त्याच्यात अशा घडामोडी निसर्गाशी रिलेटेड की कसं ग्लोबल वॉर्मिंग असू दे किंवा हे सगळे मुद्दे आम्ही
2: केलेली. आर्ट ऑफ लिव्हिंग ची आम्ही दोघे होतो, त्या
1: आईनेच लिहिली होती आणि आम्ही ग्लोबल वॉर्मिंग विषयी ती शॉर्ट फिल्म होती. अशी विविध

0: म्हणून गोष्टी आम्ही उपक्रम केलेले, जेव्हा खरं तर मोबाईल नव्हते ना, ते
1: बरोबर
0: दॅट दोज वर द बेस्ट डेज. हे
1: खरं
0: सगळं आम्ही एक्सप्लोअर केलेलं आहे, नाटकं बसवली आहेत, काय काय नाही केलंय.
1: खरं खरंच आहे. आणि मला वाटतं खूप चांगला वारसा किंवा पाठिंबा घरातनंच होता, दोघंही त्याच क्षेत्रातले होते आणि मुळात तुम्हाला दोघींना त्यात आवड होती, हे विशेष. आवडीचं गाणं प्रियंकाचा नंबर आता
0: पाणी पाणी रे.
1: पाणी पाणी रे. अरे वा, लता मंगेशकरांचं मला वाटतं माचीसचं गाणं आहे.
0: हा, विशाल भारद्वाज आणि गुलजार.
1: येस.

0: मल्टी टॅलेंटेड प्रांजलीचा आणखी एक स्ट्रॉंग जो मुद्दा आहे, स्ट्रॉंग जी कला आहे, ती म्हणजे ती डान्सर पण आहे. आणि ताई पण डान्सर आहेच आहे, गाऊन
1: नाही मी
0: परत
1: डान्सर वगैरे नाहीये बाबा. पण ती म्हणजे ब्रॉडवे शो मध्ये ती डान्स करते.
2: डान्स करते आणि डान्सर असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
0: हा
1: शी इज म्हणजे सायमल्टेनियसली
2: मला डान्स आवडतो, मी नृत्य शिकली आहे,
1: पण ती इतकी भारी करते ना, मला आवडतं तिचा डान्स.
2: 3 वर्ष मी कथकचं शिक्षण घेतलंय लखनऊ घराण्याचं आणि मला खूप आवडायचं, म्हणजे मला प्रचंड आवड नृत्याची आणि मला कंटिन्यू करायचं होतं. मी म्हणजे मला काय म्हणू, गोडी लागते ना त्या कलेची, तसंही झालं होतं. पण मग बऱ्याच लोकांनी आईला सांगितलं की कथ्थक मध्ये फुटवर्क असतं, सो ते आता गायिका तिला व्हायचं असेल तर ते गळ्यावर वजन येतं त्यांनी.
0: अच्छा,
2: त्यामुळे मी ते बंद केलं. पण मला अगर मी समज मी ते कंटिन्यू केलं असतं तर मी म्हणजे आता नर्तिका असलीही असते असं मला
1: वाटतं.
0: आणि अनारकलीच्या
2: गोष्टी पण मला, हा म्हणजे ते माझं काय म्हणू, लॉस्ट फाउंड लव्ह असतं. तसं अनार मुघले आजम मध्ये ती संधी मला मिळाली, कारण आजूबाजूला सगळ्या कथ्थक डान्सर्स होत्या आणि दॅट वॉज माय चान्स टू अगेन कनेक्ट विथ माय काय म्हणू रूट्स, नाही लव्ह ऑफ कथ्थक फॉर डान्स,
0: प्रश्न नाही.
2: सो मी एन्जॉय करते डान्स.
0: पण त्यातनं एक टेक्निकल मुद्दा मला कळाला की कथ्थकच्या स्टेपिंगमुळे, टॅपिंगमुळे पायांच्या आवाजावर परिणाम होऊ शकतो,
2: हे
0: वैज्ञानिक सत्य आहे. अरे येस, आपण तुझ्या डान्स विषयी बोलत होतो, मला आवडलं. पण तुझा विषय डान्स काढला की तू ताईकडे अगदी एक सोर्स म्हणून बघितलंस.
1: कारण लहानपणी जरा 10वीत वगैरे मी याच्यावर झुंबा वगैरे एकदा करून दाखवलेलं घरी, तेव्हा ताईनी व्हिडिओ काढलेला आणि सगळ्यांना इतकं कौतुक वाटलेलं. तर ते आम्ही खूप हसलेलो त्याच्यावर, कारण मी जस्ट तो ऑनलाईन शिकलेले आणि मला खूप आवडलेलं झुंबा असे ते फॅड
0: पहिले,
1: त्यामुळे करून वगैरे दाखवला मी त्यांना. म्हटलं हिला हे कसं काय आलं वगैरे काय असं पहिले त्यांना झालं. मग लगेच ताईनी व्हिडिओ काढला, त्यामुळे मला असं ते एकदम क्लिक झालं आणि मला हसायला आलं.
0: तेच मला आत्ताही तेच पुन्हा पुन्हा मला गोष्ट लक्षात येते की तुम्ही अर्ध्याच गोष्टी आम्हाला सांगताय. पण ठीक आहे, एवढी गोपी तर निश्चित तुमच्या दोघींची असलीच पाहिजे, कारण त्या त्या वेळेस त्या गमती असतात. डान्समध्ये तुला कसं कसं मार्गदर्शन केलं तिने?
1: ताईचं मार्गदर्शन असं नव्हतं, पण म्हणजे आता मी त्या वेस्टर्न कॉन्सर्ट्स बघते तेव्हा मला असं लक्षात येतं की नुसतं गाणं नसतं त्यांच्यामध्ये, त्यांचा परफॉर्मन्स हा एक वेगळ्याच लेवलचा असतो, की डान्स पण करणार, ऍक्ट आउट पण करणार, मग मागे स्टेज असणार, म्हणजे सेट्स मध्ये ते तसं काय काय डान्सर्स मागे खूप जास्त, आणि ते मला ते खूप आवडलं. की आणि ते मला ऍक्च्युली निश एंटरटेनमेंट मध्ये जे प्रोग्राम्स होतात दिल से वगैरे, त्याच्यामध्ये डान्स आणि गाणं असं सगळं परिपूर्ण असं मला ते एक संधी मिळाली, की दॅट वॉज म्हणजे माझ्यासाठी ती खूप छान संधी होती, त्यामुळे खूप आवडलं मला ते पण.
0: ओके, आता पुढचं जर गाणं निवडायचं म्हटलं तुझ्या आवडीचं, तर एखाद्या गाण्यातला तुला डान्स आवडलाय असं कुठलं गाणं सांगू शकशील?
1: एखाद्या गाण्यामधला डान्स, ओके,
0: की डान्स साठी मला ते गाणं आवडतं नक्कीच माधुरीचं असेल.
1: हिंदी?
0: हो,
1: 1 2 3 4 5 6 7 ते आवडलं
0: माधुरी असेल,
1: ते तर फेमसच आहे,
0: प्रश्नच नाही. ऐकूया आपण.

श्रोत्याहो, गायिका भगिनी प्रियंका आणि प्रांजली बर्वे यांच्याशी गप्पा आणि गाणी असा कार्यक्रम आत्ता आपण ऐकलात. संवादक आणि सादरकर्ते होते संजय भुजबळ. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र, दुपारचे 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.

वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व मैत्रिणींचं आणि श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आज आहे 1 जुलै. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेऊन मी तुमच्यासाठी हजर झालीय. कार्यक्रम काय काय आहेत ते सुरुवातीला सांगते. माधवी गोखले लिखित ओव्यांचं सौंदर्य, ओवी गायन केलंय नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कामगार दिवसानिमित्त अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत आणि स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची मुलाखत आज आपण ऐकणार आहोत. चला तर मग मैत्रिणींनो, कार्यक्रमाला सुरुवात करूया. माधवी गोखले लिखित ओव्यांचं सौंदर्य, ओवी गायन केलंय नेहा वैशंपायन यांनी. आपल्या माय मराठी भाषेत ओवी वाङ्मय हे मौखिक असं आद्य वाङ्मय, अपौरुषीय असं केवळ स्त्रियांच्या मुखातून त्याची अगदी सहज निर्मिती झालीय. दळण कांडण अशी कष्टाची कामं करताना अगदी सहज सुचलेल्या ओव्या आहेत, स्त्रियांच्या अगदी जिव्हाळ्याच्या. जीवाभावाच्या नात्यांमधील प्रेम, आपुलकी, आत्मीयता अशा विविध भावनांना रसाळ ओघवत्या शब्दातून ओव्यांच्या माध्यमातून व्यक्त केलंय. खरोखर या ओव्या म्हणजे मराठी भाषेचं वैभव आहे. भाषेच्या सौंदर्यानं नटलेल्या त्या आहेतच, म्हणून प्रत्येक स्त्रीला त्या भिडतात. काही

ओव्यांवर आधारित स्त्रियांच्या जन्मापासून ते आजी होऊन परमार्थाला लागेपर्यंतच्या ओव्यांचा समावेश या कार्यक्रमात केलेला आहे. जन्म, डोहाळे, बारसे, मुंज अशा तिच्या जीवनातील अनेक प्रसंगी गायला गेलेल्या ओव्या यात आहेत. सुरुवातीला आपण ऐकूया भक्तिभावानं ओथंबलेल्या दोन तीन लक्ष्मी नारायणासाठी अत्यंत भावभक्तीत रचलेल्या ओव्या.

भगिनींनो, पूर्वीच्या बायकांना दळण कांडण सगळी कामं घरीच करावी लागत. पूर्वी आजच्यासारखी यंत्राची बटनांची दुनिया नव्हती. सगळीच कामं खूप कष्टाची होती. ही कामं करता करता हे श्रम हलके होण्यासाठी बायका ओव्या म्हणायच्या, ओव्या गायच्या, ओव्या रचायच्या. गाता गाता त्यांची कामं अगदी सहज गत्या होत असत आणि कामाचे श्रमही त्यांना जाणवत नसत. दळणानं दिवसभराच्या कामाची सुरुवात होत असे, तीही अगदी पहाटे पहाटे. सगळं दळण सगळी पिठं घरी दळली जायची. पूर्वी कुटुंब मोठी एकत्र असायची, त्यामुळे पहाटेच्या पारी झुंजू मुंजू होताच घरातल्याच बायका कधी जावा जावा, कधी नंडा भावजया, कधी सासवा सुना जात्याच्या लयबद्ध तालावर ओव्या गात गात दळण दळायच्या. ती घरातली बाई दळण दळत आहे, आता अगदी थोडंच दळायचं राहिलंय, तेव्हा त्या ओव्यांमधून काय सांगती ऐका बरं.

दळणानं दिवसाची सुरुवात व्हायची, ओटीवर उन्ह यायची, लहान मोठी साऱ्यांचीच लगबग व्हायची. घरात पणजी, पणजोबा, आजी, आजोबा, सासवासुनांची कामांची धांदल व्हायची. आणि बरं का, या साऱ्या गोतावळ्यात एखादी पहिलटकरीण डोहाळतुलीही असायची. या पहिलटकरणीची सासरी माहेरी खूप काळजी घेतली जायची आणि कौतुकही व्हायचं.

आला। सुनबाईला डोहाळे लागले की तिच्या सासू सासऱ्यांना आई वडिलांना नातवाचे वेध लागतात, आणि मग नातवाच्या बारशासाठी काय काय करायचं तेही या ओव्यामधून गायलं जायचं। त्यांच्या मनातल्या इच्छाच जणू ओव्यांमधून प्रकट व्हायच्या।

लेकीचं पहिलं बाळंतपण माहेरी असतं ना, म्हणून मामा मामीचा उल्लेख येतोच. आणि मामा मामीच्या नात्याला प्रेमानं बांधूनही ठेवलंय. अशा प्रकारे आजी आजोबा मामा मामींना बाळाच्या बारशाचे वेध लागतात. आणि हो, बारसं मोठं थाटामाटात होतं. असं हे तान्ह बाळ साऱ्या घरादाराचं खेळणं होऊन बसतं. आणि या बाळाचे कितीतरी सवंगडी त्याच्याशी खेळतात. त्याचं वर्णन खूप अर्थपूर्ण शब्दात केलं जातं. अशा या गोंडस तान्हुल्यासाठी सुंदर सजवलेला पाळणा असतो. आणि त्यात ते बाळ शांत झोपतं. त्यात त्या तान्हुल्याला झोप लागावी म्हणून त्याची आजी काही ओव्या म्हणते. त्या ओव्या ऐकत ऐकत बाळाला झोपवण्याचा प्रयत्न चालतो. पण ते बाळ काही झोपत नाही म्हणून त्याला झोप यावी म्हणून आणखी काही ओव्या म्हटल्या जातात.

हळूहळू हे बाळ आपल्या माणसांना चांगलं ओळखू लागतं, मग त्याची आई ही त्याचं सर्वस्व बनते. संत रामदास स्वामींनी आई बाळाच्या नात्याबद्दल काय म्हटलंय बरं? ते म्हणतात, क्षणभरी मातेस न देसे आक्रंदे रुदुन करी, वियोग पळमात्रे नास आहे स्मरण मातेचे झाल्यावरी. जरी ब्रह्मादिक देव आले तरी ना थांबे क्षणभरी, सुख पावे मातेजवळी दुरी करताची तळमळी. रागे परत केले तिने तरी आक्रंदोनी मिठी घाली. असं हे तहान बाळ जेव्हा मुंजीच्या वयाचा छोटा मुलगा होतो तेव्हा त्याच्या मुंजीचा बेत आखला जातो. खरेदी होते, मुंजीचे सामान घरात येते, पत्रिका देऊन निमंत्रण दिली जातात, एक ना दोन किती काम. सुंदर सोहळ्याच्या चड्डीत बटू मुंजीसाठी तयार होतो, मुंजीचा दिवस उगवतो आणि मुंज मुलाच्या मुंजीसाठी घाणा भरला जातो. नटून थटून साऱ्या जणी येतात, घाण्याची तयारी होते. त्यावेळी वयस्कर आजीला घाण्याच्या ओव्या येतात, त्या दोघी तिघी मिळून घाण्याच्या ओव्या म्हणतात. आधी मुळे

0: मुलाची मुंज झाली आणि हा बटू गुरुग्रही गेला. आईला खरं तर मुलाची फार आठवण येत असते, पण बटू बनून गुरुग्रही गेलेला आपला मुलगा उच्च शिक्षण घेऊन परत येईल म्हणून आई धीर धरते. मैत्रिणींनो, मुलगा हा वंशाचा दिवा, वारस असतो म्हणून पहिला मुलगा व्हावा अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. पण एखाद्या पहिलटकरणीला जर पहिली मुलगी झाली की ती बाळंतीण किंचित नाराज होते. अशा वेळी तिच्या मैत्रिणी, आजी, आई तिला दिलासाही देतात, तिला समजावून सांगतात आणि अगं बाई, मुलगी झाली म्हणून नाराज होऊ नको बरं का, कारण मुलगी होणं हेही गरजेचंच असतं. तिला समजावून सांगताना अशा काही ओव्या ज्यात मुलीच्या जन्माचं महत्वच पटवून दिलं जातं.
1: लेक झाली म्हणून ग नको घालू खाली.

त्या छोट्या मुलीचं खूप कौतुक होतं. तिला लाडाकोडात वाढवलं जातं. हसत खेळत कौतुकानं तिचं बाल्य सरतं आणि ती तारुण्यात पदार्पण करते. आणि मग हळूहळू बापाला चिंता वाटायला लागते. हळूहळू या मुलींसाठी स्थळं शोधाशोध सुरू होते. एका संध्याकाळी मुलीला बघायला नवरदेव येतात. मुलीला पाहायला येणार म्हटल्यावर मुलीकडच्यांची खूप धावपळ होते. तयारी करायची असते आणि काय काय तयारी करायची तर

0: तुझे कौतुक ग आजोळी।
1: लग्न ठरत अन लग्नाची तयारी ही सुरू होते, अगदी जोरदार सुरू होते। अन मुहूर्ताचा दिवस येतो, पहाटे पहाटेच घाणा भरला जातो। लेकीची माय मात्र आता गौरीहाराजवळ बसते आणि शुभमंगल सुरू होत, लग्न लागतं। मुलीच्या आईने म्हणे मंगलाष्टका ऐकायची नसते का, तर आता ती या क्षणापासून परक्याचं धन होते या विचारानंच मातेचे अश्रू अनावर होतात। तिच्या मनाची नुसती घालमेल होते, मोठ्या आग्रहानं जेवणं होतात, विहीण बाईंची खास पंगत होते। एक दोघी जणी विहिणींचा मान म्हणून विहीणबाईंना विहीण या काव्यरचनेतून लेकीला सांभाळा बरं अशा अप्रत्यक्षपणे विहिणीला विनंती करते। आणि मग येतो तो क्षण म्हणजे लेकीला सासरी पाठवण्याची वेळ। आजी आजोबा आई बाबा भाऊ भावजया तिला निरोप द्यायला येतात। आईचंच मन ते जड अंतःकरण झालेलं असतं, पण लेकीला चांगली वाघ हो सासरी म्हणून आई सांगत असते। कसं ते पाठवणीच्या ओव्यातून ऐकूया।

आई म्हणते, बाळा ऐक बरं काय सांगते ते. अशा रीतीनं लेकीची समजूत घातली जाते आणि सारी जण, सारे सगळे सोयरे तिला दिंडी दरवाजापर्यंत निरोप द्यायला येतात. लेकीची लेक दिसेनाशी होईपर्यंत एकीकडे पदराने डोळे पुसत तिला तिची आई निरोप देते. आता खरं म्हणजे यातलं वर्णन हे बरंच पूर्वीचं आहे. आज मुली ही मुलांप्रमाणे शिकतात, स्वतःच्या पायावर उभ्या राहतात. आता खरं तर कोणत्याच कार्यक्षेत्रात स्त्रीचं कर्तृत्व कमी नाही. तरी पण या जुन्या पारंपरिक ओव्या किंवा एकूणच त्यातली भावना, मुलाच्या मुंजीच्या वेळची आईची भावना असो किंवा एखादं तान्हुलं घरात जन्माला आल्यानंतरच्या भावना, लेकीला सासरी पाठवताना होणारं जड अंतःकरण, या भावना आजही तशाच आहेत आणि म्हणूनच ओव्यांचं सौंदर्य टिकून आहे. ओव्यांचं सौंदर्य या कार्यक्रमाचं लेखन केलं होतं माधवी गोखले यांनी, ओवी गायन केलं होतं नेहा वैशंपायन यांनी आणि सहभाग होता प्राची परांजपे यांचा. मैत्रिणींनो, खरं तर ओव्या ह्या कितीही गुणगुणल्या, कितीही वेळा ऐकल्या तरी ऐकत राहाव्यात आणि त्यामागचे भाव समजून घेत राहावेत असंच वाटतं. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत एक मुलाखत, पण त्याआधी तुम्हाला बहिणाबाई चौधरी यांची एक रचना ऐकवावीशी वाटतेय. स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा, चित्रपट आहे मानिनी. मला वाटतंय तुम्ही गीत ओळखलं देखील असेल. ऐकूया.

0: आज राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिनानिमित्त आपल्या इथे अंजली कपूर ही महिला पोस्टमन आलेली आहे. तिच्याशी प्राची परांजपे यांनी साधलेला संवाद आता आपण ऐकूया. मैत्रिणींनो, आज 1 जुलै राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, त्यानिमित्ताने कुठल्या तरी पोस्टमनशी गप्पा माराव्यात अशी फार मनापासून इच्छा होती. शोधताना असं लक्षात आलं की गेल्याच वर्षी पोस्टमन म्हणून जॉईन झालेली अंजली कपूर ही एक युवा पोस्टमन आहे आणि ती आज आपल्या इथे तिचा एकूणच प्रवास सांगायला, पोस्टाविषयी सांगायला आलेली आहे. तर अंजली, तुझं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: नमस्कार, मी अंजली कपूर. मी 121 कॉलनी पोस्ट ऑफिस इथे पोस्टमन म्हणून गेल्या वर्षी जॉईन झालेली आहे. मी पोस्टमन हे काम करत आहे आणि त्यासाठी आज आमचा दिवस आहे असं मी म्हणेल. आणि मला खूप प्राऊड फील होत आहे की आज तुम्ही मला इथे बोलवलं, त्यासाठी धन्यवाद.
0: गेल्या वर्षीच पोस्टामध्ये पोस्टमन म्हणून जॉईन झालीस, तर खरंच लहानपणापासून तू पोस्टमन व्हायचं असं ठरवलं होतंस का, की तू काही वेगळं करत होतीस?
1: नाही, त्याच्या मागे खूप मोठी स्टोरी आहे,
0: आम्हाला आवडेल ऐकायला.
1: माझी बॅकग्राऊंड ही आयटी मधली आहे. मी आधी एमसीए केलं, मला त्याच्यामध्ये रस होता. म्हणजे मी एक अँड्रॉइड डेव्हलपर होते कंपनीमध्ये हिंजेवाडीमध्ये. आणि मी रोलबॉल हा गेम खेळते, लहानपणापासून मी हा गेम खेळते. माझ्या 10 ते 15+ नॅशनल्स झाल्यात आणि एक इंटरनॅशनल झाली
0: आहे
1: आणि त्याच्यामध्ये मला गोल्ड मेडल मिळालंय. माझा असा पोस्ट ऑफिस मध्ये काम करण्याचा असा काही एक विचार नव्हता. पण मी 2023 साली एक भरती निघाली होती पोस्टाची, स्पोर्ट्स कोटा थ्रू. तर मग मी त्याचा फॉर्म भरला, तर माझं सिलेक्शन झालं ऍज अ पोस्टमन म्हणून. आणि मी लास्ट इयर तिथे जॉईन झाले आणि मला खूप चॅलेंजिंग वाटत होतं की मी हा जॉब कसा करणार आहे. कारण
0: त्या आधी ऐकायला थोडंसं असं आवडेल की रोलबॉल किती वर्ष खेळतीयस आणि म्हणजे काय असतं ग रोलबॉल म्हणजे?
1: हा, रोलबॉल मी आता गेली 15 ते 16 वर्ष झालं खेळतीये. रोलबॉल हा पुण्यामध्ये इन्व्हेंट झालेला गेम आहे. या रोलबॉल म्हणजे हा स्केटिंगवर हँडबॉल प्लस बास्केटबॉल खेळांचं मिश्रण करून खेळला जाणारा खेळ. राजू दाभाडे सरांनी बाल शिक्षण मंदिरला हा गेम इन्व्हेंट केला आणि पुण्यातला गेम आहे, आपल्या मातीतला गेम आहे. आणि मी महेश विद्यालय स्कूलमध्ये होते तिथे हा गेम मी खेळत आले. त्यानंतर माझी पहिली नॅशनल झाली 8वीमध्ये. 2017 साली माझी पहिली इंटरनॅशनल झाली, ती नेपाळ इथे झाली. तिथे आम्ही गोल्ड मेडल मिळवलं आणि कुठलाही असा हेतू नव्हता की मला गव्हर्नमेंट जॉब लागेल म्हणून मी खेळतीये असं नाही. त्या मी खेळत गेले आणि माझं त्याचा साईड बाय साईड माझं शिक्षण हे बीसीए केलं मी मॉडर्न कॉलेजला आणि एमसीए केलं मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला. आणि मग त्याच्यानंतर मला हिंजवडीच्या एका कंपनीमध्ये जॉब लागला. असं काही ठरवून पोस्ट ऑफिसमध्ये काम करायचं असं काहीच नव्हतं,
0: पण नियतीला तुला पोस्टात आणायचं होतं.
1: येस,
0: आणि त्यामुळे तू भरतीची ती जाहिरात तुझ्यापर्यंत पोहोचली आणि स्पोर्ट्स कोट्यामधून तुला ती पोस्ट मिळाली पोस्टमनची. बरोबर, पोस्टमन म्हटलं की एक आपल्या डोळ्यासमोर चित्र असतं, टोपी घातलेला, खाकी शर्ट पॅन्ट असलेला, सायकलवरनं येणारा एखादा काका मामा. तर या सगळ्याला छेद देत गेली बरीच वर्ष महिला पोस्टमन पण आपण बघतोय.
1: हो,
0: तर तुझ्या मनात पोस्टमन ही हे चित्र कसं होतं आणि प्रत्यक्ष तू जेव्हा पोस्टात गेलीस कामाला तेव्हा याच्यात काय फरक होता ग?
1: आम्हाला वाटायचं की येतात पोस्टमन काका, आपलं पत्र देतात जातात. म्हणजे खूप नॉर्मल जॉब आहे हा, पण हा खूप हेक्टिक जॉब आहे. आणि महिलांसाठी तर सांगायचं म्हणजे, आता मी तरी मॅरिड नाहीये पण मॅरिड वुमन्स आहेत ज्या आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये काम करतात, त्या सकाळपासून काम करून 8 वाजता येऊन सॉर्टिंग करून मग पत्र घेऊन मुलांचं बघणं हे खूप चॅलेंजिंग आहे. आणि आता ऊन, वारा, पाऊस या तीन गोष्टी तर खूप जास्तीत जास्त आम्हाला पावसाळ्यात खूप त्रास होतो. कारण आम्हाला स्वतःला भिजण्यापासून वाचवायचं आहे आणि आमच्या पत्रांना पण वाचवायचं
0: आहे. खरं म्हणजे लोकांच्या भावना तुम्हाला भिजू द्यायच्या
1: नाही द्यायच्यात, कारण त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्टी असतात आणि सगळ्या गोष्टी ह्या पोस्टा थ्रू जातात. म्हणजे पासपोर्ट म्हणा, आपले आधार कार्ड म्हणा, कोणाच्या नोटीस असतात, खूप साऱ्या गोष्टी. आणि आता आपलं पार्सल सेवा पण आहे, त्यामुळे खूप महत्वाच्या गोष्टी असतात आणि त्याही आम्हाला सांभाळाव्या लागतात.
0: काय कामं पोस्टमनला करावी लागतात ग दिवसभरात?
1: आम्ही सकाळी 8 वाजता पोहोचलो की

0: आम्हाला एक गाडी येते, त्याच्यामध्ये सगळे पोस्ट असतात, स्पीड पोस्ट असतात आणि ऑर्डिनरी पोस्ट असतात. तर मग ते स्पीड पोस्ट आम्ही काढून घेऊन ते स्कॅन केले जातात आणि त्याच्यानंतर पोस्टमनकडे ते सॉर्टिंगसाठी दिलेले असतात. तर ते आपण प्रत्येक एरिया वाईज सॉर्ट करायचं, त्याला बीट्स म्हणतात. म्हणजे प्रत्येक पोस्टमनला एक विशिष्ट बीट दिलेली असते.
1: बीट म्हणजे विभाग.
0: विभाग तो सगळे पोस्टमन तिथे जमलेले असतात, प्रत्येक जण एरिया वाईज सॉर्टिंग करतं, आपापले पत्र बाजूला काढून घ्यायचे आणि आपण ज्या प्रमाणे फिरणार आहोत, कोणत्या बिल्डिंग नंतर कोणती बिल्डिंग आपण, तशा सिक्वेन्सनी आम्ही ती पत्र लावतो. तो सिक्वेन्स लावल्यावर आमचे जे क्लार्क लोक असतात त्यांच्याकडे आम्ही ते स्कॅन करायला देतो. तुम्हाला मेसेज येत असेल की हा एक सर्व्हिसमन कॉलनी पोस्ट ऑफिसला तुमचं लेटर आलंय आणि हा विशिष्ट पोस्टमन हे घेऊन येणार. आमचा कोथरूडचा पिनकोड आहे 411038. तर मग कधी कधी काय होतं की दुसऱ्या पिनकोडचे पण आमच्याकडे येतात. आणि आता पिनकोड हा इतका इम्पॉर्टंट आहे कारण मेन सॉर्टिंग पिनकोड व्हायचंच होतं. आता प्रत्येक ऑफिसला एक पिनकोड आहे, पत्ता जर अपूर्ण असेल पण नाव माहिती असेल, आता वर्षानुवर्ष काम करतायत तिथे. तर मग आता मी नवीन आहे, आता माझ्या आधीचे लोक रिटायर झाले, पण अरे तू इकडे कशी काय, म्हणजे ते पोस्टमन कुठे गेले, म्हणजे ते नावापासून सगळ्यांना माहिती असतात की अरे हे कुठे गेले. मग असं की एखादा पत्ता जरी कमी असेल, नाव माहिती असेल ना, तो पोस्टमन बरोबर घरी जाऊन देतो ओळख असल्यामुळे.
1: तर त्यामुळे एक मला वाटतं खूप भावनिक बंध पोस्टमनचा त्या त्या घराशी असतो. आणखी हाच जपण्याचा तू प्रयत्न करतेस तुझ्या नोकरीमधून.
0: आता आमचा पोस्ट अपग्रेड झालंय IT 2.0 वाल्यापासून. डेली 350 पत्र वाटायचे असतात, म्हणजे ऑर्डिनरी प्लस स्पीड पोस्ट. आणि सोमवारी आम्हाला कामाचा खूप ताण असतो, म्हणजे 100 स्पीड पोस्टच असतात. पटपट आपण सॉर्टिंग करू, मग डबा खाऊ आणि मग पळू असं असतं. आणि कधी कधी बीटमध्ये कसं होतं की आम्हाला इतकं छान कोणी ट्रीट करतं की अरे तुम्ही लेडीज पोस्टमन आहे आणि मग किती छान, मग तू काय करतेस, मग ते त्यांना माझं क्वालिफिकेशन सांगितलं, अरे मग तू इकडे काय करतेस, मग मी त्यांना सगळी स्टोरी सांगते की अरे असं असं झालंय वगैरे, पण मला आवडतंय करायला. आणि आम्ही एक म्हणजे आमचं आहे ब्रीदवाक्य, जनसेवा डाकसेवा, डाकसेवा जनसेवा. मग एक लोकांची सेवा करणं हे आपल्या म्हणजे आपल्याला ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर मग ती का गमवायची. आणि याचा फायदा आम्हाला जास्त वृद्धांना होतो, म्हणजे एखाद्याची मनी ऑर्डर द्यायची आपल्याला, आणि अजूनही मनी ऑर्डर चालू आहेत. आता स्पीड पोस्टचं प्रमाण जास्त झालंय कारण स्पीड पोस्टला कमी पैशामध्ये आम्ही फास्ट डिलिव्हरी दिली जाते. आणि स्पीड पोस्टला त्या दिवशी म्हणजे 2 दिवसात आपलं पत्र पोचतंय कमी पैशांमध्ये. तसं बाकी कुरिअरमध्ये तसं जास्त पैसे द्यावे लागतात ना आपल्याला. आणि आता पोस्टमन एवढ्या वर्ष त्या एरियात काम करतो, त्याला घर न घर माहिती असतं आणि तो एक विश्वास आहे पोस्ट ऑफिसवर की हा पोस्टमन येणार आणि आमचं लेटर देणार. मुद्दा असा की आता रक्षाबंधन येत आहे, म्हणजे एवढ्या राख्या येतात आम्हाला. त्या आता लास्ट इयर आम्ही रविवारी सुद्धा काम केलंय का, तर कोणत्या बहीण निराश नको व्हायला आणि तिच्या भावाबरोबर ती राखी पोचली पाहिजे.
1: बरोबर. आता ही पत्र घेऊन तू बाहेर पडतेस, मग त्यात स्पीड पोस्ट असतील, साधी पत्र असतील, त्या बीटमध्ये सगळी घरं जेव्हा तू सुरुवातीला गेलीस तेव्हा माहिती नसणार, मग हे ट्रेनिंग कसं घेतलंस, किंवा कोणी देतं का बरोबर, एखादा पोस्टमन येतो का?
0: हो, ते पहिल्यांदा मी जॉईन केल्यावर 10 दिवस ट्रेनिंग असतं. त्यांनी मला 10 दिवस ट्रेनिंग दिलं, म्हणजे पहिल्या दिवशी माझा तर खूप हसण्यासारखा एक्सपिरियन्स आहे. मी मस्त हिल्स घालून गेले होते, माझा मला वाटलं आयटी सारखं आपलं इंडक्शन असेल. आणि ते बोलले की नाही तू जा या एरियामध्ये, आणि त्या लेडी पोस्टमनला सांगितलं की हिला हा एरिया शिकवा. मी तब्बल 6 किलोमीटर हिल्समध्ये चालले होते. आणि मग त्यांनी म्हणजे पहिल्या बिल्डिंग पासून या बिल्डिंगचं नाव हे लिहून घे. मग मी मोबाईलमध्ये मी पेन पेपर घेऊन नव्हते गेले, मोबाईलमध्ये नोटमध्ये लिहिलं की ही बिल्डिंग मग ही बिल्डिंग. मग त्यांनी सांगितलं या बिल्डिंगनुसार आपल्याला पत्र लावायची आणि असंच फिरायचं, म्हणजे तुझा टाईम वाचेल, मग याच्या शेजारी हे आलंय मग हे सगळं. आणि पहिल्यांदा मला आठवण तेच राहायचं नाही की कुठली बिल्डिंग कोणा शेजारी आहे, मग त्यांना सिनियर्सला विचारायचं. आणि मग त्याला म्हणजे एखादा जण घरी नसेल तर मग त्याला कोणता शेरा मारायचा की डोअर लॉक आहे, आणि मग अपूर्णच पत्ता आहे तर मग त्याला इनसफिशियंट ऍड्रेस मारायचा आहे. एखादा व्यक्ती वारला असेल तर त्याच्यासाठी डिसीज हा शेरा कसा मारायचा, सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि मग आता तर आम्हाला मोबाईल ऍप्लिकेशन आलंय, तर डोअर टू डोअर जायचं, मग त्याला डिलिव्हर झालं तर डिलिव्हर, नाही तर मोबाईलमध्ये पण करायचं.
1: पहिल्या दिवशी असं वाटलं का ग की कशाला आयटीची नोकरी सोडली?
0: असं वाटलं होतं, मला खूप ड्रास्टिक चेंज होता हा माझ्यासाठी, कारण आम्ही 12 तास आम्ही तिकडे

0: एसी मध्ये लॅपटॉप घेऊन बस. हा, कामाचा भार हा डोक्यावर तिकडे जास्त होता आणि इकडे शारीरिक कष्ट खूप आहेत. आणि पहिल्यांदा खूप वाटलं की यार मी काही वेगळं कशाला करते हे. असे लोक पण मिळाले की त्यांनी मला मोटिवेट केलं याच्यामध्ये, म्हणजे आमच्या पोस्टातलेच जे आहेत सगळे, त्यांनी मोटिवेट पण केलं, काय नाही करू शकतेस तू, आणि बाकीच्या लेडी पोस्टमन करतात तर मग मी का नाही. म्हणजे दोन्ही मला ज्यांनी शिकवलं ते दोघंही, म्हणजे एक पोस्टमन काका आणि लेडी पोस्टमन, त्या दोघंही 60 वर्षाचे आणि बाकीचेही एवढे एज आहे त्यांचं, ते करू शकतात तर मग आपण काय नाही.
1: आणि मला वाटतं एकूण स्पोर्ट्समन तू असल्यामुळे चॅलेंजेस घेण्याची तुझी क्षमता जास्त आहे.
0: हो हो हो.
1: आणखी तू इथे दटून 1 वर्ष झालं काम करतेस आणि पुढेही करायची इच्छा आहे, याचा अर्थ हे सुद्धा बळ तुला तुझ्या स्पोर्ट्स मधन.
0: हो नक्कीच नक्कीच, कारण आम्हाला उन्हात खेळायची सवय आहे त्यामुळे काही त्रास एवढा वाटला नाही. पहिल्यांदा खूप वाटायचं की काय करतीये यार, मग नंतर म्हणलं की नाही करू शकतेस तू, आणि आपल्याला 3 ते 4 वर्षात काढायचं, नंतर एक्झाम देऊ शकतो आपण. असं करून मी स्वतःला मोटिवेट केलं आणि आता काम करतीये.
1: फारच छान. आता मग तू सकाळी पत्र सॉर्ट केल्यानंतर बाहेर पडतेस, ते साधारण किती काळ तुम्हाला पत्र वाटायची असतात?
0: आता मी सॉर्टिंग झाल्यानंतर 12 वाजता एक आम्ही बाहेर पडतो. आम्ही 1-5 वाजेपर्यंत आमचे पत्र वाटत असतो मॅक्झिमम, आणि ज्या दिवशी कमी असेल तेव्हा आम्ही लवकर पण 1-4 वाजेपर्यंत आम्ही,
1: म्हणजे त्या दिवशीचा पत्रांचा कोटा
0: संपला की घरी जाऊ शकतो. हा,
1: एक पोस्टमन म्हणून आम्ही बघताना पत्र वाटणे एवढाच आम्हाला त्याचा कामाचा भाग कळतो. आणखी काय काय कामं आता पोस्टमनला करावी लागतात?
0: पोस्टमन हा नुसतं पोस्ट डाक वितरणापर्यंत न राहता, पोस्टल बँक आहे, आपले सेव्हिंग अकाउंट असतात ते अकाउंट क्रिएट करणं, IPB म्हणतात त्यांना. त्याच्यानंतर आम्ही विविध पोस्टाच्या ज्या योजना आहेत त्यांचा प्रसार करतो, मुलींच्या बद्दलच्या ज्या योजना आहेत, परत आधार कार्ड संबंधितच्या ज्या योजना आहेत, आपले लाईफ इन्शुरन्स वगैरे आहेत त्याच्याबद्दल आम्ही प्रसार करत असतो. आपले लाडक्या बहिणीचे पैसे येतात मग ते महिलांना आपण काढून देणं, काही वृद्धांना येता येत नाही मग त्यांना घरी जाऊन आम्ही पैसे काढून देतो, अशा गोष्टी पोस्टमन करतो.
1: तर तुमचा पोशाख एक महिला पोस्टमन म्हणून सध्या काय आहे?
0: पूर्वी महिलांसाठी साडी होती खाकी कलरची, पण आता आम्ही महिला पोस्टमन एक पंजाबी ड्रेस घालतो, त्याच्यावर ओढणी किंवा आम्ही जॅकेट वेअर करतो आणि त्याच्यावर आमच्या पोस्ट ऑफिसचा एक लोगो असतो, आणि त्यामुळे आमची ती एक ओळख निर्माण झाली आणि आमचा युनिफॉर्मच ही आमची एक ओळख आहे. म्हणजे कुठेही गेलं तरी अरे पोस्टमन आलेत, पोस्टमन ताई आली आहे असं एक, त्या युनिफॉर्ममुळे आमचं. आणि मला खूप आनंद होतोय की मी एक खाकी युनिफॉर्म वेअर करते म्हणून.
1: खूप छान. शेवटी युनिफॉर्म मग तो मिलिटरीचा असो किंवा पोस्टाचा असो, युनिफॉर्म हा युनिफॉर्म असतो आणि त्याचा निश्चितच आदर सगळ्यांना आहे, तुलाही त्याचा अभिमान आहे हे तुझ्या बोलण्यातनं वारंवार जाणवतंय. पूर्वी कसं होतं की पोस्टात चिकटला असं आपल्याकडे एक म्हटलं जायचं, आणि आत्ताचं पोस्ट, त्याच्यात तुला फरक काय वाटतो?
0: IT शी आपण कनेक्ट खूप झालं असं म्हणेल मी. आता आपल्याला ट्रॅकिंग ID आलेत त्यामुळे आपण ऑनलाईन तपासू शकतो की माझं कुठपर्यंत आलंय, ते आपल्याला नव्हतं. एखादं सॉफ्टवेअर बंद पडलं की आम्हाला तासन तास आधी, म्हणजे आधी तसं ऐकलं मी की तासन तास आम्ही थांबून राहायचो की ते पत्र स्कॅन करायचे. आता IT शी कनेक्ट झाल्यापासून पोस्ट ऑफिस खूप गोष्टी फास्ट झाल्यात. म्हणजे जे पोस्टमन आधी 1-2 वाजता बाहेर पडायचे या गोष्टी लेट होतात म्हणून, आणि आता स्पीड पोस्ट ही सेवा 24 hours 48 hours इतकी फास्ट झाली आहे, त्यामुळे लोक त्याला जास्त प्राधान्य द्यायला लागले. योजना, बँक, पोस्टल बँक या गोष्टींमध्ये खूप सारी ॲडिशन झाली आहे त्यामुळे लोक, आणि लोकांचा विश्वास असल्यामुळे पोस्टाचं खूप उन्नती झाली असं मी म्हणेन.
1: बरोबर. म्हणजे आता पोस्ट फक्त पत्र वाटप करणे याच्या पलीकडेही गेलाय, कात टाकली आहे.
0: आता पासपोर्ट देताना पण आम्हाला खूप काळजी घ्यावी लागते, सदर व्यक्तीच त्या जागेवर प्रेझेंट हवा, कारण खूप सारे फ्रॉड होतात, काही गोष्टी होतात, त्यामुळे तो पासपोर्ट आम्हाला त्या व्यक्तीच्याच हातात द्यावा लागतो. सगळ्यांचा पोस्ट ऑफिसवर असणारा विश्वास हे सगळे कामगारांमुळे आमच्या पोस्ट ऑफिसचं खूप पुढे चाललेलं आहेत असं मी म्हणेल.
1: म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये काम करण्याला भवितव्य आहे असं तू म्हणतीयेस?
0: येस येस आहेत. त्याच्यानंतर पुढे खूप एक्झाम्स आहेत, असं नाही की पोस्टमन

0: वरच आपण थांबू शकतो, पोस्टल असिस्टंट बनू शकतो, म्हणजे आतमध्ये काम करणं, क्लर्क बँकमध्ये काम करणं, त्याच्यानंतर पोस्ट ऑफिसचं एक सेपरेट आयटी सेक्टर पण आहे, मग मी त्याच्यासाठी पण प्रयत्न करत आहे असं.
1: अधिकाधिक वरच्या टप्प्यांवरती प्रमोशन्स घेत जाणं, याच्यासाठीच्या ज्या द्याव्या लागतील त्या परीक्षाही तू देणार आहेस.
0: येस.
1: या सगळ्या बरोबर खेळाचा समन्वय कसा साधतेस?
0: जे ऑफिसमध्ये लेट झाला तर मग संध्याकाळची प्रॅक्टिस नाही होत, कधी शनिवार रविवार प्रॅक्टिस चालू असते. असं एक छोट्या मुलांना शिकवायला आवडतं मला, त्यामुळे मी एका डे केअरमध्ये 3 ते 4-5 वर्षापर्यंतच्या मुलांनाही शिकवायला जाते, ती माझी आवड आहे. म्हणून
1: खरंच एका युवा पोस्टमनला बघून आणि तेही महिला पोस्टमनला भेटून फारच आनंद झालाय. एकूण आपला वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकणाऱ्या ज्या महिला आहेत, श्रोते आहेत, त्यांना तू एक पोस्टमन म्हणून काय सांगशील?
0: मी असं सांगेल की आता म्हणजे मी स्वतःच त्या गोष्टीपासून इन्स्पायर झाले की कोणतंही काम छोटं किंवा मोठं नाहीये. आता माझ्या वाट्याला पोस्टमनचं काम आलं म्हणजे पहिल्यांदा सगळ्यांनाच वाटलं आणि मला स्वतःलाही वाटलं की हे काय आहे, सगळ्यांच्या घरोघरी फिरायचं आणि हे काय काम आहे. पण आज मी सांगते की माझी ओळख निर्माण झाली आहे मी एक पोस्टमन असल्यामुळे. मला लोकांकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्यात आणि लोक मला देणारा एक वेगळा रिस्पेक्ट मिळतो की अरे लेडी पोस्टमन आली आहे, अरे छान, वा ताई. हाऊसवाईफची रिॲक्शन, अरे वा छान, म्हणजे आपल्या महिला कुठेही कमी नाही असं त्यांच्या तोंडातून वाक्य ऐकायला मिळतं. इतकं छान वाटतं त्यावेळेस की आपण काहीतरी चांगलं काम करत आहोत. म्हणजे माझं काम इतकं बसून होतं आणि म्हणजे माझं स्पोर्ट्स बॅकग्राऊंड तर आहेच, पण एक माझ्या शरीराला सवय लागली की सकाळी उठा लवकर, म्हणजे किती फास्ट काम करता येईल हे माझ्या अंगवरी पडलं. कारण आपण आयटीमध्ये बसून काम करतो आणि ते सगळं बुद्धीचं काम आहे आणि त्यामुळे अजून मी फिटनेसमध्ये आले की यार आपण करू शकतो. की मी सगळ्यांच्या आधी असते की मी पटपट वाचून घेते, म्हणजे आम्हाला आम्ही पोस्ट ऑफिसमध्ये सॉर्टिंग करायला म्हणतो की वाचणे, तर मी पत्र पटपट वाचते आणि स्कॅन करून पळते. म्हणजे मला असं झालं की मी पटकन संपवणार आजचं काम. असं कुठलंही काम हे हलकं नाहीये आणि आपण कामाला एक संधी म्हणून घेतलं पाहिजे आणि तर आपल्याला त्याच्या पुढच्या वाटा मिळत जातात. काम करत राहा आणि तुम्हाला तुमचं आयुष्य सुंदर होईल. आज राष्ट्रीय टपाल कामगार दिवस असल्याने मी एक पोस्टमन म्हणून माझ्या सर्व पोस्टमन बांधवांच्या वतीने तुमचा जो आत्तापर्यंतचा विश्वास आहे आणि तो विश्वास तसाच राहू द्या आणि वाढत राहू द्या असं मी म्हणेल. आम्हालाही थोडासा अजून रिस्पेक्ट मिळाला तर मला फारच छान वाटेल. आणि मिळत आहे तसं, पण मी काही एक्सेप्शन सांगत आहेत, त्यामुळे मला असंच आहे की तुम्ही सगळ्या पोस्टमनला एक छान रिस्पेक्ट दिला तर खूप बरं वाटेल. पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे आणि मी शेवटी एकच बोलेल की डाक सेवा जनसेवा.
1: याबद्दल याच नोटवर अंजली थांबूया. आज अंजली कपूर ही महिला पोस्टमन आपल्या इथे आली, तिने तिचा सगळा प्रवास फार छान मांडला. मला नक्की खात्री आहे की तुम्हालाही तिच्या या मुलाखतीमधून पोस्टाबद्दल आणि तिथल्या कर्मचाऱ्यांबद्दल, टपाल सेवेबद्दल माहिती मिळाली असेल. अंजली, आज आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत तू आलीस, त्याबद्दल तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
0: येस, धन्यवाद.
1: राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिनानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद ऐकलात. मैत्रिणींनो, आज आहे 1 जुलै, डॉक्टर्स डे. त्यानिमित्ताने आपण एका वेगळ्या विषाणूबद्दल आणि त्यावरती आलेल्या लसीबद्दल जाणून घेणार आहोत. एचपीव्ही लस महत्वाची, याविषयी स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत. डॉक्टर उमा वानखेडे, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
2: थँक्यू. थँक्यू.
1: एचपीव्ही हा एक प्रकारे शॉर्ट फॉर्म आहे, तर नेमकं एचपीव्ही म्हणजे काय हे आधी आम्हाला सांगा.
2: एचपीव्ही म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. व्हायरस म्हणजे विषाणू. हे विषाणू फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव एचपीव्ही असं पडले आहे. पॅपिलोम म्हणजे हे जेव्हा व्हायरस आपल्याला लागण होते तेव्हा बरेचदा जननेंद्रियामध्ये छोटे छोटे फूल को भी सारखे छोटे छोटे

0: असे ग्रोथ्स होतात, त्यामुळे त्याला पॅपिलोमा असं नाव असतो इंग्लिशमध्ये. म्हणून या व्हायरसचं नाव ह्युमन पॅपिलोमा व्हायरस असं आहे.
1: आणि आपण संक्षिप्त स्वरूपात ते HPV असं म्हणतो.
0: करेक्ट.
1: आणि मग त्याच्याबद्दलची जी लस आली आहे त्याच्यावर आज आपण बोलणार आहोत.
0: करेक्ट. HPV व्हायरसचे जवळजवळ 200 प्रकार आहे आणि सहसा हे व्हायरस लैंगिक संबंधामुळे कपल्समध्ये पसरतं. मातेहून जेव्हा ती प्रेग्नंट असते तेव्हा बाळाला सुद्धा ही व्हायरस जाऊ शकते. आणि कधी कधी जननेंद्रियावर जर काही मसे वगैरे असेल त्याला आपण हात लावलं तर तसंही पसरू शकते.
1: पण मग हा निर्माण कसा होतो, नेमका कुठून येतो?
0: हे व्हायरस काळांकाळपासून सगळ्या माणसांच्या जननेंद्रियावर असते नॉर्मल माणसाला, आणि जेव्हा हे लैंगिक संबंध होतो मग जोडीदाराला हे पसरतं. त्याचे जवळजवळ 200 किंवा जास्त सुद्धा प्रकार असतात. पण काय काय धोकेदायक असतात म्हणजे त्याहून गर्भाशयाच्या मुखाची जी कर्करोग आहे त्याला सर्वायकल कॅन्सर असं म्हणतो, त्याचं ते जास्त धोकादायक असतो. ते म्हणजे काय काय आहे, जसं नंबर 16, 18, 31, 33, 45, 52 आणि 58 हे जे 7 महत्वाचे व्हायरस आहे त्याच्यानी जवळजवळ 90 ते 100% गर्भाशयाच्या मुखाचं कर्करोग होतो.
1: तर HPV विषाणूचा सर्व्हायकल कॅन्सरशी नेमका काय संबंध आहे?
0: एकदम क्लोज संबंध आहे. जसं आपण म्हणतो सिगरेट स्मोकिंगमुळे लंग कॅन्सर होतो, पण ह्या व्हायरस आणि गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सरचं जवळजवळ 400 पट संबंध आहे.
1: बरं.
0: गर्भाशयाचं मुखाचं कॅन्सरचं कारण HPV व्हायरस हेच आहे.
1: पण मग HPV व्हायरस संसर्गाची लक्षणं कोणती कोणती आहेत, ते इन्फेक्शन थांबवायचं असेल तर काय करता येतं?
0: ह्याचे ऍक्च्युली काही लक्षणं नसतात. आपल्याला कळत नाही जर आपल्याला हे व्हायरसचं लागण झालं असेल. काय काय व्हायरस, समजा नंबर 6 आणि नंबर 11 ते जर आपल्याला इन्फेक्शन झालं असेल तर जननेंद्रियाच्या जागेवर काय काय बारीक बारीक मशा असे होतात, वॉट्स, ते कळून येतं. पण इतर वेळी 10-20 वर्ष हे व्हायरस आपल्याला शरीरात असू शकते आणि 10-20 वर्षानंतर कर्करोग होतो. तो मधला काळ पेशंटला युजली कुठलाही त्रास नसतो आणि कळून येत नाही. एवढंच आहे की डॉक्टरनी जर पेशंटचं तपासणी केली तर आपल्याला ऍटलीस्ट आढळतं की ह्या पेशंटला 10-20 वर्षानंतर कर्करोग होऊ शकते.
1: हो, म्हणजे इतका सुप्तावस्थेत तो राहू शकतो.
0: येस येस हो.
1: म्हणजे लैंगिक संबंध साधारणपणे लग्नानंतर प्रस्थापित होतात तर त्याच्या नंतरपासून तो व्हायरस आपल्या शरीरात असू शकतो आणि आपल्याला धोकादायक ठरू शकतो.
0: करेक्ट. जवळजवळ जर 100 मुलींमध्ये हा व्हायरस पसरला असेल तर जवळजवळ 80 ते 90 मुलींमध्ये स्वतःच्या प्रतिकार शक्तीमुळे हा व्हायरस स्वतःहून क्लिअर होतो. पण 10% ज्यांच्याकडे प्रतिकार शक्ती कमी असेल, डायबिटीज असेल किंवा इतर रोग असेल, त्यांच्यामध्ये ही व्हायरस जागेवर असते आणि हळूहळू कर्करोगचे लक्षणं सुरू होतात.
1: 100 मुली घेतल्या तर त्याच्यात किती
0: 100 मुलींमध्ये 90% जसं मी म्हटले आपोआप व्हायरस निघून जातो. 10 मध्ये ही व्हायरस राहते आणि त्या 10 मध्ये जर आपण नीट त्यांना तपासलं आणि पटकन आढळून आलं की यांना कर्करोग होऊ शकते 10-20 वर्षानंतर आणि त्यांना योग्य उपचार दिला, मग जवळजवळ त्याच्यातले 8 त्यांचं ट्रीटमेंट होतो आणि 1 किंवा 2 मुलींमध्ये पुढे जाऊन कॅन्सर होतो.
1: अच्छा, म्हणजे हे आधीच आपल्याला समजू शकतं जर वेळोवेळी तपासणी केली तर.
0: करेक्ट, अगदी बरोबर. HPV ह्याची लस साधारण आता येऊन 20 वर्ष झालेत आणि इंडियामध्ये आता साधारण 10 वर्ष झाली. तर हे आपण आयडियली 9 ते 14 वर्षांच्या मुलींमध्ये देतो. 9 ते 14 वर्ष मुली का घेतात, कारण सहसा या मुलींमध्ये लैंगिक संबंध सुरू झालेला नसतो, त्यामुळे HPV व्हायरस अजून त्यांच्या शरीरात प्रवेश झालेला नाहीये. तर ह्या वयात जर आपण 2 इंजेक्शन देतो, जर आज 1 दिलं तर 6 महिन्यांनी दुसरं, असं 2 इंजेक्शन द्यावं लागतं. ह्या वयात खूप छान प्रतिकार शक्ती तयार होतो जेणेकरून जेव्हा ही मुलगी पुढे जाऊन तिचं लग्न होतो किंवा तिचे लैंगिक संबंध सुरू होतात आणि HPV व्हायरस एंट्री होतो तेव्हा तिच्याकडे भरपूर प्रतिकार शक्ती असते जे लढू शकते आणि HPV व्हायरसचं एंट्री बाहेर काढू शकते.
1: 6 महिन्याच्या अंतराने 2 वेळा लस घेतली 9 ते 14 वयोगटामध्ये तर आयुष्यभरासाठी पुरते, पुन्हा लस घ्यायची गरज नाही.

0: दोनच लस अजून तरी अजून दोनच लस रिकमेंडेड आहे.
1: लग्न झालेल्या आहेत किंवा 30-35 वयोगटाच्या पुढे आहेत, तर त्यांना यापासून धोका राहतोच का ते आत्ता लस घेऊ शकतात?
0: करेक्ट. रूल्स प्रमाणे 45 पर्यंत आपण लस देऊ शकतो. एवढंच आहे की त्याचा एवढा फायदा होणार नाही जसं तुम्ही जेव्हा 9 ते 14 ह्या वयोगटात दिलं तर, कारण ऑलरेडी युजली जनरली 45 पर्यंत लग्न झालेला असतो. पण एवढे 200 प्रकारचे व्हायरस असतात, त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या व्हायरसशी अजून कॉन्टॅक्ट झाला नसेल त्याचा जरूर तुम्हाला ह्या वॅक्सिनमुळे फायदा होईल.
1: अच्छा, म्हणजे खरं सांगायचं तर आज वनिता मंडळाच्या माध्यमातून ज्या महिला मातावर्ग ऐकतोय त्यांनी मुलींना तातडीने ही लस देण्याची गरज.
0: अगदी बरोबर, ते मग सगळ्यांनी जरूर त्यांच्या मुलींना द्यावं 9 ते 14 वयोगटात. आणि आजकाल भारत सरकारचं पण मोहीम सुरू झालंय की 14 ते 15 वर्षाच्या मुलींमध्ये फ्रीमध्ये ही लस सगळ्या सरकारी दवाखान्यामध्ये किंवा मेडिकल कॉलेजमध्ये दिला जातो. फक्त एक डोस दिला जातो आणि हे पूर्णपणे फ्री आहे. 15 नंतर 45 पर्यंत प्रतिकार शक्ती कमी तयार होत असल्यामुळे 3 डोस द्यावा लागतं. साधारण समजा आज एक दिलं, मग पुढचा डोस 2 महिन्यांनी आणि तीसरा डोस 6 महिन्यांनी, तर 3 डोस घ्यावा लागतं.
1: गैरसमज पण खूप असणार आहेत ना?
0: हो ना, खूपच गैरसमज आहे सोशल मीडियावर तर खूपच आहे की ह्या इंजेक्शनमुळे पुढे पिरियड्स नीट येत नाही किंवा बाळ व्हायला प्रॉब्लेम होऊ शकतो, असं आहे की त्या मुलीला लवकर पाळी बंद होईल, त्या मुलीला तिची जे ओव्हरी म्हणतात ते फेल होईल. त्यामुळे जे आई वडील असतात ते घाबरून असतात की हे इंजेक्शन द्यावं की नाही, हे लशी द्यावं की नाही, आणि त्यामुळे खूप आम्हाला प्रतिसाद मिळत नाही हे लसीकरणासाठी,
1: कमी मिळतोय पीव्ही लसीसाठी.
0: असे पण असं काहीच नाहीये, हे लस एकदम सेफ आहे. फक्त जास्तीत जास्त जिथे आपण खांद्यावर देतो तिथे थोडस दुखू शकेल किंवा बारीक ताप येऊ शकेल, ह्याच्या व्यतिरिक्त कुठलाही प्रॉब्लेम होत नाही. पण सोशल मीडियावर खूप गैरसमज पसरलं गेलं आहे.
1: म्हणजे तसा विचार केला तर एक पिढी लस घेऊन पुढे आली आहे.
0: हो,
1: म्हणजे तुम्हाला असंही आढळलं असेल की लस दिली आहे त्या मुलीला आणि तिला आता बाळ झालंय, तिचं पुढचं सगळं नीट चालू आहे, अशी ही उदाहरणं तुमच्या?
0: हो, जसं मी आधी सांगितलं या लसीमुळे सहसा कुठलाही त्रास होत नाही. तर 10 वर्षापासून ही लस देत आहोत.
1: एक्झॅक्टली.
0: आता जनजागृता वाढलेली आहे.
1: आता ही लस महिलांनीच घेणं अपेक्षित आहे?
0: नाही, मुलांना पण ही दिलेले चांगले असते असं रेकमेंडेशन आहे की लहान मुलांना जे 9 ते 14 वर्षाच्या वयोगटात आहेत त्यांना हे लस दिलं तर त्यांनाही जननेंद्रेचं कर्करोग पासून बचाव होतो. शिवाय जेव्हा ह्यांचं लग्न होतो किंवा यांचं लैंगिक संबंध सुरू होतो तेव्हा यांच्या जोडीदाराला पण ही व्हायरस ट्रान्सफर होत नाही.
1: पण याचा थोडक्यात अर्थ असा की बरेच जण महिलांसाठी ही लस आवश्यक आहे 9 ते 14 या वयोगटामध्ये, पण याचाच अर्थ त्या वयोगटातल्या मुलांनाही ही लस देणं आवश्यक आहे.
0: पहिलं आपलं लक्ष मुलींवर आहे, कारण गर्भाशयाचं मुखाचं कॅन्सर कॉमन आहे, जास्त कॉमन आहे
1: मुलींमध्ये,
0: आणि ऑफकोर्स नंतर आपण मुलांकडे सुद्धा लक्ष देणार.
1: ग्रामीण भागामधला आपला अनुभव काय आहे HPV लसीबद्दल?
0: ग्रामीण भागात अनुभव आहे की कमी लसीकरण होतो. एकतर हे लस ही जरा महाग आहे आणि 2 किंवा 3 डोस घ्यावं लागतं, त्यामुळे पालक एवढे तयार नसतात एवढं महाग लस द्यायला. अजून त्या आई वडील तयार नसतात की एखाद्या लैंगिक आजारावर आपण आपल्या मुलींना लस देतो हे त्यांना ऍक्सेप्ट करायला तयारच नसतात. तर आपल्याला त्यांना समजून सांगावं लागतं ही लस कॅन्सर विरुद्ध आपल्याला संरक्षण करते, तुमच्या मुलीला गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सर कर्करोग पासून ती वाचवते. तर 14 ते 15 हा एक वर्ष ज्या मुली असतील, 14 वाढदिवस झालेला आणि अजून 15 वाढदिवस झालेला नाही, ते आधार कार्डवरनं ठरतं आणि मग त्या मुलीला ती फ्रीमध्ये 1 डोस दिला जातो.
1: आता यामध्ये 9 ते 14 हा एक भाग झाला, ती संख्या आहे ती आई वडिलांच्या हातातली संख्या आहे त्या मुली.
0: बरोबर.
1: 14 किंवा 15 ज्या मुली महिला आपण म्हणतो तर त्यांनी वेळोवेळी तपासणी काय करून घेणं गरजेचं आहे आणि किती वारंवारितेने फ्रिक्वेन्सीने ती तपासणी करणं गरजेचं?
0: म्हणजे जरी तुम्ही लस घेतला असेल किंवा नसेल वारंवारी तपासणी

0: गरजेचं आहे. तर सगळ्यात साधा तपासणी आहे, त्याला म्हणतात आपण पॅपस्मिअर. ते एक तपासणी जे तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाणार, तुमचं पिशवीचं तोंडाचे जे पेशी असतात ते आपण घेऊन मायक्रोस्कोप खाली चेक करतो की ह्या पेशींमध्ये काय कर्करोगचं काय चिन्ह आढळतं का. आणि हे पॅपस्मिअर साधारण आपल्याला 30व्या वर्षापासून दर 3-3 वर्षांनी 65 वर्षापर्यंत करावं लागतं. आणि दुसरा एक आजकाल चांगला टेस्ट म्हणजे HPV विषाणू ह्याचंच टेस्ट, म्हणजे डायरेक्ट कळतं की विषाणू आहे की नाही आपल्या शरीरात. तर तिथे पण गर्भाशयाच्या मुखाचं जे पेशी आहे ते काढलं जातं आणि त्याच्यात बघतात की HPV व्हायरस आहे की नाही, असल्यास कुठला प्रकारचं आहे, 16-18 जे हाय रिस्क म्हणतात ते आहे की नाही. आणि हा टेस्ट जरा महाग आहे आणि जास्त चांगला आहे, ते दर 5-5 वर्षी 65 वर्षापर्यंत करायला पाहिजे. पण असं आढळून येतं की असं भारतात इतक्या होत नाही. ॲटलिस्ट एक टेस्ट तुम्ही 35 वयात आणि एक 45 वयात केलं तरी खूप फायदा होईल.
1: पण जेव्हा खरंच अशी HPV ची तपासणी आपण करू आणि दुर्दैवानी मला संसर्ग झाला आहे असं एखाद्या महिलेला आढळलं तर त्याच्यावर उपचार आहेत का?
0: हो, जरूर आहे. जर आपल्याला कळलं की ह्या महिलेला HPV चं लागण झालंय आणि अजून कर्करोग नाही, त्याच्या आधीचं जे प्रोसेस आहे ते झालंय, तर जे स्त्रीरोग तज्ज्ञ आहे ते त्यांच्याकडे खूप सारे उपाय आहे ज्यांनी करून आपल्याला जे जे बाधित जागा आहे गर्भाशयाच्या मुखाचं ते आपण काढून टाकू शकतो किंवा त्याला आपण जाळून टाकू शकतो आणि परत नवीन एपिथिलियम तयार होतो. आणि जर कर्करोग झालाच समजा चुकून, आपण त्याला जितके लवकर होईल तेव्हा डायग्नोस करायला पाहिजे आणि त्याला ट्रीटमेंट आहे, आज उपचार आहे. पण अगदी लास्ट स्टेजवर गेला मग उपचार नाहीये. अगदी सरकार खूप प्रयत्न करत आहे. हे तर सुरुवात आहे की 14-15 ह्या एज ग्रुपवर मुलींना देत आहे.
1: वेगवेगळे व्हायरसेस येतात तसे त्यावरती आपण त्याच्या उपाययोजना उपचार शोधत जातो आणि काळ पुढे जाईल तसे विषाणू येतच राहणार आहेत आणि आपल्याला त्याच्यासाठी लढायला लागणार आहे आणि उपचार पद्धती आणि मग लसी याही शोधून काढल्या जातील. HPV व्हायरसवरची लस ही त्यादृष्टीनं खूप मैलाचा दगड आहे. आज मला वाटतं फार महत्वाचा विषय आपण बोललो.
0: तर ही पहिली लस आहे जी कॅन्सर विरुद्ध लस आहे. बाकी कुठलंही कॅन्सर विरुद्ध अजून तरी लस तयार झालेलं नाहीये. पण गर्भाशयाचं मुखाचं कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर, जे आज भारतात सगळ्यात कॉमन आहे बायकांमध्ये, त्याच्यावर ही लस तयार झाली आहे. तर सगळ्यांनी या लसीचा फायदा घ्यावा. आपल्या लहान मुलींना जरूर हे लस द्यावं. स्वतः पण 45 वयापर्यंत असल्यास घ्यावं, कारण जरूर थोडाफार फायदा होईल आणि जितकं होईल त्याचं लसीचं तुमच्या आजूबाजूला त्याचं प्रसार करावं.
1: निश्चित. मला खात्री आहे की हा कार्यक्रम ऐकून अनेक लोक पुढे येतील ही लस घेण्यासाठी, आपल्या पाल्यांना देण्यासाठी. आज आणखी एक विषय थोडासा बोलायचा आहे की आज डॉक्टर्स डे आहे, आज 1 जुलै आहे. तर आपल्या सगळ्या श्रोत्यांना आणि खास करून वनिता मंडळ ऐकणाऱ्या महिलांना तुम्ही काय सांगाल?
0: मी एक स्त्रीरोग तज्ज्ञ, तर सगळ्या महिलांना तर खूप खूप आमच्याकडून खूप तुमचं सगळं निरोगी आयुष्य असावं, सुख समृद्धी असावं आणि नियमित हेल्थ चेकअप करावं. डॉक्टरांबद्दल काही राग किंवा गैरसमज असेल ते सगळं काही नसतं. आम्ही सगळं तुमच्यासाठीच काम करतो आहे आणि तुमचं हितासाठीच आम्ही सगळं कार्य करत असतो. रुग्णाला बरं करणं हेच आमचं मेन ध्येय असतं आणि आम्ही ह्या व्यवसाय मेनली ह्यासाठीच निवडला आहे की आम्ही पेशंटला बरं करावं, पेशंटच्या चेहऱ्यावर हास्य यावं आणि सगळे सुखी आणि निरोगी राहावं. धन्यवाद.
1: HPV लस महत्वाची याविषयी स्त्रीरोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची मुलाखत आताच आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळामध्ये आपण 3 वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेतला, अगदी ओव्यांच्या सौंदर्याचा आस्वाद घेतला, तसंच महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशीही आपण संवाद साधला आणि HPV लसीबद्दल डॉक्टर उमा वानखेडे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला

ते आमच्यापर्यंत जरूर पोचवा. फोन करा, मेसेज करा, पत्र पाठवा किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर लगेच ईमेल करा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून श्रोतेहो प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती जगात सर्वत्र आपण आहात आकाशवाणी पुणे केंद्रासोबत. दुपारचा 1 वाजतोय. NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत उमंग.

आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. दुपारचं 1:30 वाजतोय. मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आता आपण ऐकणार आहात काही क्षणात, आणि त्यानंतर अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात। महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमताने निवड। ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन। मान्यवरांची आदरांजली। आणि राजस्थान आणि उत्तर प्रदेशात झालेल्या रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू, 12 पेक्षा जास्त जखमी। रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे। प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे। याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे। हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे। पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे। भारतामध्ये डिजिटल इंडिया उपक्रमाने गेल्या 11 वर्षात देशभरातल्या नागरिकांच्या एकमेकांशी जोडले जाण्याच्या, शिकण्याच्या, व्यवहार करण्याच्या आणि सार्वजनिक सेवा मिळवण्याच्या पद्धतींना आकार दिला आहे। तसंच जगातल्या सर्वात मोठ्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा परिसंस्थांपैकी एक परिसंस्था उभी केली आहे। डिजिटल प्लॅटफॉर्मनं विशेषतः ग्रामीण भागामध्ये आरोग्यसेवा, शिक्षण, कौशल्य विकास, कृषी आणि कल्याणकारी सेवांचा विस्तार केला आहे। भारतानं इंडिया स्टॅक आणि DPI प्रणालींवर सहकार्यासाठी 24 देशांसोबत सामंजस्य करार केले आहेत, ज्यामध्ये डिजिटल ओळख, पेमेंट, डेटाची देवाणघेवाण आणि सेवा वितरण यांचा समावेश आहे। आता UPI प्रणाली UAE, सिंगापूर, फ्रान्स, मॉरिशस आणि श्रीलंका यासह 8 हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे। पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत, त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल। या कपातीमुळे हॉटेल्स, कॅन्टीन्स तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे। पारपत्र दुरुस्ती नियम 2026 नुसार आजपासून नवीन 36 पानांचं पारपत्र काढण्यासाठीचं शुल्क वाढवून 2,500 रुपये करण्यात आलं आहे। 60 पानांचं पारपत्र हवं असल्यास 3,500 रुपये तर तात्काळ योजनेअंतर्गत पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे। 36 पानी पारपत्र खराब झाल्यास किंवा हरवल्यास ते नवीन बनवून घेण्यासाठी 5,000 रुपये तर 60 पानी पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क ठेवण्यात आलं आहे। महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली। ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमताने होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली। त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली। त्यानंतर आवाजी मतदानाने

सचिन अहिर यांची एकमताने उपसभापती म्हणून निवड झाली. पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत आयव्हीएफ सेंटर सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आयव्हीएफ सेंटर आणि सिझेरियन प्रसूतीबाबत चिंता व्यक्त केली आणि या केंद्रांना परवानगी देताना काळजी घेण्याचं आश्वासन दिलं. राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदं भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल रात्री त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कला वर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसंच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेली बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हयवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब पेस्तनजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतीचित्रे सारख्या मालिकेतून त्यांनी दूरदर्शन पटांवर देखील आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट नाट्य कलाकारांना घडवलं, मोठं केलं. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता, तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्य क्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या नाट्यकर्मी आपण गमावले आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. रंगमंच आणि पडद्यावरील नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा त्यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेला आहे, या शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही विजया मेहता यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राजस्थानमध्ये दौसा जिल्ह्यात दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गावर ट्रक आणि प्रवासी बसशी धडक होऊन झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 12 जास्त जण जखमी झाले. ऋषिकेशहून इंदूरच्या दिशेने जाणारी ही बस आज पहाटे 3 सुमाराला एका ट्रकला धडकल्यामुळे तिला आग लागली. जळत्या बसमध्ये अडकलेल्या काही प्रवाशांना बाहेर पडण्याचा मार्ग न मिळाल्यामुळे ते मृत्युमुखी पडले. जखमींना दौसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बहुतांश प्रवासी मध्यप्रदेश आणि ऋषिकेशचे रहिवासी असल्याचं पोलिसांनी कळवलं आहे. अपघाताचं कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. उत्तर प्रदेशात आग्रा लखनौ महामार्गावर आज पहाटे प्रवासी बस आणि गाडीची धडक होऊन झालेल्या अपघातात 5 मृत्यू झाला. ही बस हरियाणाकडून बिहारकडे जात होती तर गाडी आग्र्याहून लखनौच्या दिशेने जात होती. भरधाव वेगात असलेल्या बसची कारची धडक झाल्यानंतर बस महामार्गावरून खाली कोसळली आणि उलटली. या अपघातातल्या गंभीर जखमींना बांगरमऊ इथल्या आरोग्य केंद्रात आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबई शहरात गेल्या 24 100 मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे अनेक सखल ठिकाणी पाणी साठलं असून उपनगरी रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत. पाणी साठल्यामुळे रस्ते वाहतुकीचे मार्ग काही ठिकाणी बदलण्यात आले आहेत. बेस्ट बससेवा तुलनेने वेळेवर धावत आहे. हार्बर रेल्वे मार्गावर आज पहाटे 5 सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे तिथली रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. पूर्व उपनगरात गेल्या 24 109 मिलीमीटर पाऊस पडला असून मानखुर्द उपनगरात सर्वाधिक 170 मिलीमीटर पाऊस पडला आहे. पश्चिम उपनगरांमध्ये 87 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज दुपारी 1:30 सुमारास समुद्राला मोठी भरती आहे. भरतीच्या काळात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या राऊंड ऑफ 32 सामन्यात मेक्सिकोने इक्वेडोरचा 2-0 पराभव करून अंतिम 16 प्रवेश केला. मेक्सिकोच्या राहुल जिमेनेज आणि ज्युलियन क्विन्सोन्स यांनी प्रत्येकी 1 केला. आता अंतिम 16 मेक्सिकोचा सामना इंग्लंड किंवा कांगो यांच्यापैकी एका संघाशी येत्या रविवारी होणार आहे. दुसऱ्या सामन्यात फ्रान्सनं स्वीडनला 3-0 सहज पराभूत करून अंतिम 16 धडक मारली. किलियन एम्बाप्पे यानं 2 करत विश्वचषक

चषकात आपल्या कारकिर्दीतील गोलसंख्या 18 नेली आहे, त्यामुळे तो मेस्सीच्या विश्वचषकातल्या गोलसंख्येपेक्षा केवळ एका गोलने मागे आहे. दरम्यान नॉर्वेनं आयव्हरी कोस्टवर 2-1 असा विजय मिळवत अंतिम 16 प्रवेश केला. याशिवाय मोरक्को, पॅराग्वे, ब्राझील आणि कॅनडा यांनीही आपापले सामने जिंकत अंतिम 16 स्थान निश्चित केलं आहे. आज राष्ट्रीय डॉक्टर दिवस. यानिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी देशभरातल्या डॉक्टरांना समाज माध्यमाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. मानवतेच्या सेवेसाठी डॉक्टरांनी दाखवलेली निष्ठा, संवेदनशीलता, कौशल्य आणि कटिबद्धता यांची त्यांनी प्रशंसा केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही देशातील डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रसाद नड्डा यांनीही देशभरातल्या डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत G-रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमतानं निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. मान्यवरांची आदरांजली. आणि राजस्थान आणि उत्तर प्रदेशात झालेल्या रस्ते अपघातात 12 मृत्यू, 12 जास्त जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे. खरीप हंगामाच्या तोंडावर खतांच्या विक्रीत अनियमितता आढळल्यानं अकोला जिल्ह्यातील 10 विक्री केंद्रांवर कृषी विभागाने कारवाई केली. त्यामध्ये 7 खते विक्री केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून 3 विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले तर 6 विक्री केंद्रांना सक्तताकीद देण्याच्या नोटीस बजावण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिला. मान्सून हंगामाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम आणि सज्ज करण्याच्या उद्देशानं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं काटेपूर्णा प्रकल्प येथे शोध आणि बचाव पथकांचे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. राज्य आपत्ती प्रतिसाद पथकाच्या तज्ज्ञांनी विविध बचाव तंत्रांचे मार्गदर्शन करत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकेही सादर केली. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या निर्देशानुसार मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि साधन सामग्रीची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली. पावसाळ्याच्या काळात दूषित पाण्यामुळे जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता अकोला जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता मिशनने पावसाळ्यात जलजन्य आजार रोखण्यासाठी या उपाययोजनांचे आदेश दिले. यामध्ये जलशुद्धीकरण, क्लोरीन वापर, जलस्रोत स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन आणि डास नियंत्रणावर भर देण्यात आला. तसेच एफटीके किटने पाणी नमुने तपासून ऑनलाईन नोंद करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात अकोल्यात राज्यस्तरीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिसंवादात माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. परिसंवादात बोलताना माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी बदर समितीने दिलेला वस्तुनिष्ठ अहवाल सार्वजनिक करण्यात यावा अशी मागणी केली. उपवर्गीकरणाच्या माध्यमातून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप बडोलेंनी केला. अकोला महानगरपालिकेने 2026 जनगणना मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यातील महापालिकांमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय जनगणना संचालनालयाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात अकोला मनपाने नियोजित वेळेआधी काम पूर्ण करत हा मान मिळवला. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा अकोल्यात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी मान्यवरांनी आरोग्य क्षेत्रातील विविध आव्हानांवर मात करण्यासाठी प्रशासन, आरोग्य यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सामाजिक संघटनांनी समन्वयाने कार्य करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरला जाण्यासाठी अकोला शहरातील डाबकी रोडवर आगमन होताच भक्तांचा जनसागर उसळला. रांगोळी, सडा, पुष्पांचा वर्षाव करून पालखीचे भाविकांनी स्वागत केले. दिवसभर शहराला परिक्रमा घालून पालखी दुपारी मुंगीलाला बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात हजारो भाविकांना दर्शन देण्यासाठी विसावली. वाशिम जिल्ह्यामध्ये यावर्षी पावसाचं आगमन उशिरा झालं. कृषी विभागाने जिल्ह्यात 4,247 हेक्टरवर खरीप हंगाम लागवडीचं उद्दिष्ट ठेवले असून प्रत्यक्षात जिल्ह्यात दिनांक 25 जूनपर्यंत 33,641 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. विदर्भ साहित्य संघाच्या जिल्हा शाखेची निवडणूक नुकतीच पार पडली असून ज्येष्ठ साहित्य

0: साहित्यिक बाबाराव मुसळ यांची शाखाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्षपदी कवी मोहन शिरसाठ यांची निवड करण्यात आली असून सदर कार्यकारिणी 2026 ते 2031 या काळासाठी कार्यरत राहील. जून महिन्यात जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी घडामोड झाली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी पक्षांतर करीत शिंदे गटात प्रवेश केल्यानं जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्यांचा निषेध करण्यात आला तर शिंदे गटाच्या वतीनं त्यांचे स्वागत करण्यात आले. लेखक बाबाराव मुसळे पुरस्कृत कला गंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार योजना 2025 या वर्षीचा सर्वोत्तम ग्रामीण कादंबरी पुरस्कार ऋषिकेश गोल्हार यांच्या रानोबाचा माळ या पुस्तकाला दिनांक 6 जून रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह आणि 10,000 रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शेगाव येथील संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली असता जिल्ह्यातील मेडशी डव्हा मालेगाव शिरपूर केशवनगर रिसोड या मार्गाने 3 दिवस जिल्ह्यात राहिल्याने संपूर्ण जिल्ह्यात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे. वाचकस्वर नेहा क्षीरसागर.
1: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम द नेक्स्ट वेव.
2: द नेक्स्ट वेव. द नेक्स्ट वेव.
1: कार्यक्रमात सुरुवातीला मुख्तियार चड्ढा या चित्रपटातलं दलजीत दोसांज यांनी गायलेलं इक्का यांचं गीत, संगीत जे एस एल सिंग यांचं.
3: धनवर्गी बोलिया पावे कोई आशिक ना मर जावे

दम लगा की हैशा या चित्रपटातलं कुमार सानू यांनी गायलेलं वरुण ग्रोवर यांचं हे गीत अनु मलिक यांनी स्वरबद्ध केलं होतं. कार्यक्रमात यानंतर हवाई जादा या चित्रपटातलं सुखविंदर सिंग आणि रत्नदीप भास्कर यांनी गायलेलं हे गीत आहे विभू वीरेंद्र पुरी यांचं आणि संगीत मंगेश दहाके

हमारी अधूरी कहाणी या चित्रपटातलं श्रेया घोषाल यांनी गायलेलं रश्मी विराग यांचं हे गीत, संगीत जीत गांगुली.

शानदार या चित्रपटासाठी निखिल पॉल नीती मोहन यांनी गायलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं हे गीत, संगीत अमित त्रिवेदी.

बाजीराव मस्तानी या चित्रपटातलं हे गीत पंडित बिरजू महाराज आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं. गीतरचना सिद्धार्थ गरिमा यांची.

यानंतर ऐकूया आतिफ असलम यांच्या स्वरात बदलापूर या चित्रपटातलं. दिनेश विजन आणि प्रिया सरैया यांचं हे गीत, संगीत सचिन जिगर.

कार्यक्रमात शेवटी बजरंगी भाईजान या चित्रपटातलं के के यांनी गायलेलं कौसर मुनीर यांचं गीत, संगीत प्रीतम यांचं.

0: The next wave. The next wave.
1: द नेक्स्ट वेव हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे

0: पाकिस्तान ने पाकिस्तान में आईएसआईएस के ठिकानों पर हमला किया। मॉनसून के दो दिन में दिल्ली, हरियाणा, चंडीगढ़ और पंजाब तक पहुंचने की संभावना। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: श्रोत्या, आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत। दुपारचे 2:30 आणि 18 सेकंद झाली आहेत। शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता सहाना बॅनर्जी यांचं सतार वादन प्रसारित करत आहोत। त्यांनी सतारीवर वाजवलेला हा आहे राग मेघ। त्यांना तबल्याची संगती रामदास पळसुले यांनी केली आहे। ऐकूया सहाना बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग मेघ।

सहाना बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला हा होता राग मेघ. त्यांना तबल्याची साथ केली होती रामदास पळसुले यांनी. कार्यक्रमात शेवटी सहाना बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेली धून ऐकूया.

आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. मान्यवरांची आदरांजली. आणि मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. यांच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. भारतामध्ये डिजिटल इंडिया उपक्रमानं गेल्या 11 वर्षात देशभरातील नागरिकांच्या एकमेकांशी जोडले जाण्याच्या शिकण्याच्या व्यवहार करण्याच्या आणि सार्वजनिक सेवा मिळवण्याच्या पद्धतींना आकार दिला आहे. तसंच जगातील सर्वात मोठ्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा परिसंस्थांपैकी एक परिसंस्था उभी केली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मनं विशेषतः ग्रामीण भागामध्ये आरोग्यसेवा शिक्षण कौशल्य विकास कृषी आणि कल्याणकारी सेवांचा विस्तार केला आहे. भारतानं इंडिया स्टॅक आणि डीपीआय प्रणालींवर सहकार्यासाठी 24 देशांसोबत सामंजस्य करार केले आहेत. आता यूपीआय प्रणाली यूएई सिंगापूर फ्रान्स मॉरिशस आणि श्रीलंका यासह 8 हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स कॅन्टीन तसंच संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. पारपत्र दुरुस्ती नियम 2026 नुसार आजपासून नवीन 36 पानांचं पारपत्र काढण्यासाठीचं शुल्क वाढवून 2,500 रुपये करण्यात आलं आहे. 60 पानांचं पारपत्र हवं असल्यास 3,500 रुपये तर तात्काळ योजनेअंतर्गत पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. 36 पानी पारपत्र खराब झाल्यास किंवा हरवल्यास ते नवीन बनवून घेण्यासाठी 5,000 रुपये तर 60 पानी पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क ठेवण्यात आलं आहे. राज्य विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापतीपदी म्हणून निवड झाली. तसंच विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी आज नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली. पीसीपी एनडीटी कायद्याअंतर्गत आयव्हीएफ सेंटर सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आयव्हीएफ सेंटर आणि सिझेरियन प्रसूतीबाबत चिंता व्यक्त केली आणि या केंद्रांना परवानगी देताना काळजी घेण्याचं आश्वासन दिलं. राज्यातली डॉक्टर

0: अधिकाऱ्यांची रिक्त पदं भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना संघटित गुन्हेगारीत समाविष्ट करण्यासाठी देखील विचार सुरू आहे. पुढील अधिवेशनापर्यंत असा कायदा आणला जाईल असंही आबिटकर म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल रात्री त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कलावर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसेच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेली बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन, वाडाचिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब पेस्तनजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतिचित्र सारख्या मालिकेतून त्यांनी दूरदर्शनपटांवर देखील आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट नाट्यकलाकारांना घडवलं, मोठं केलं. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता. तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमीट निष्ठा ठेवणाऱ्या नाट्यकर्मी आपण गमावल्या आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. रंगमंच आणि पडद्यावरील नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा त्यांच्या निधनानं काळाच्या पडद्याआड गेला आहे. या शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही विजया मेहता यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनीही विजयाबाईंना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले,
1: पूर्ण आयुष्य जगल्या रंगभूमी करता आणि पुढे इव्हन रंगभूमी क्रॉस करून नंतर ज्या मीडिया आल्या त्यात त्यांनी रावसाहेब सारखा सिनेमा पण केलेला आहे, एक उत्तम सिरियल पण केलेली आहे. त्यामुळं ऑडिओ व्हिज्युअल या मीडियमचं त्यांना उत्तम भान होतं. ज्यांच्यापासून अनेक लोक शिकलेले आहेत, इव्हन जब्बार पटेल त्यांना गुरु मानतात, असा एक प्रदीर्घ प्रवास त्यांनी केलेला आहे.
0: मुंबईतल्या गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, बोरिवली आणि मुलुंड या पश्चिम उपनगरांमध्ये तसंच भांडूप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या पूर्व उपनगरांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून अनेक मार्गांवर वाहनांची गती मंदावली आहे. तर मध्य रेल्वेच्या गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावत आहेत. दरम्यान नवी मुंबई आणि ठाणे इथंही जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नेरूळ एलपी उरणफाटा, नेरूळ सेक्टर 21, कोपरखैरणे सेक्टर 12, दहिसरगाव, सानपडा या भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालं आहे. नवी मुंबईत गेल्या 6 तासात सुमारे 69 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान नेरूळ इथं एलपी उड्डाणपुलाखाली साचलेल्या पाण्यात विजेच्या उघड्या तारांचा धक्का लागून 2 मुली जखमी झाल्या असून वाशी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आज सलग 3रा दिवशी कायम आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडच्या भागात पावसाचं प्रमाण अधिक आहे. चिपळूण गुहागर मार्गावर अतिपावसामुळे माती रस्त्यावर आली आहे. लांजा तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटात दरड कोसळल्यानं एकेरी वाहतूक सुरू आहे. चांगला पाऊस पडत असल्यानं पाणी टंचाईची समस्या मिटली असून शेतीची कामं मार्गी लागल्यानं शेतकरीही सुखावले आहेत. मुंबई शहर आणि उपनगर, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात पुढच्या 3 तासात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. दुपारच्या सुमारास भरती अपेक्षित असून त्याचवेळी जोरदार पाऊस सुरू राहिला तर शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. रत्नागिरीला आज आणि पालघर जिल्ह्याला उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरामध्ये लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या

0: दरात 183.50 रुपये कपात. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन, मान्यवरांची आदरांजली. आणि मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. दुपारचे 3:10 आणि 29 सेकंद झाले आहेत. आमचं पहिलं प्रसारण आता समाप्त होत आहे. 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर पुन्हा आपली भेट दुसऱ्या सभेत संध्याकाळी 4:58 मिनिटांनी. तोपर्यंत नमस्कार.

0: शुभ संध्याकाळ श्रोते हो. मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5:17 झाली आहेत. मी शिल्पा मेहेंदळे या सायंकाळच्या प्रसारण सभेत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते.
1: शुभ संध्या.
0: आजच्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता आपण प्रारंभ करूया. सुरुवातीला प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमातलं सुरुवातीचं चित्रपट गीत आहे हाफ टिकीट या चित्रपटातलं.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे गोलमाल या चित्रपटातलं. गुलजार यांची गीतरचना गायली आहे सपन चक्रवर्ती यांनी आणि संगीत दिलंय आर डी बर्मन यांनी.

0: श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर पडोसन चित्रपटातलं गीत ऐकूया. किशोर कुमार मन्नाडे आणि मेहमूद यांच्या स्वरामध्ये. राजेंद्र कृष्ण यांनी गीताचे बोल लिहिलेत आणि त्याला संगीत दिलंय आर डी बर्मन यांनी.
1: यक चतुर नाद करके

0: श्रोते हो कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी विश्रांती.
1: श्रोते हो छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीय. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर.
0: श्रोते हो आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे प्यासा या चित्रपटातलं. साहिद लुधियानवी यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे SD बर्मन यांनी आणि स्वर मोहम्मद रफी यांचा.
2: माले,

श्रोते हो, आत्ताच ऐकलेलं गीत होतं आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या स्वरामध्ये चित्रपट दिल्ली का ठग. गीत लिहिलं होतं मजरू सुलतानपुरी यांनी आणि संगीत दिलं होतं रवी यांनी. कार्यक्रमातलं शेवटचं गीत आता ऐकूया. चित्रपट आहे व्हिक्टोरिया नंबर 203. स्वर किशोर कुमार आणि महेंद्र कपूर यांचा, गीतकार वर्मा मलिक आणि संगीत दिलंय कल्याणजी आनंदजी यांनी.

0: याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित झाला. श्रोते हो, हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. यानंतर प्रसारित करत आहोत युवकांसाठी कार्यक्रम युववाणी. आज युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात महाराष्ट्र कृषी दिन तसंच आंतरराष्ट्रीय महिला कृषी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम ऐकूया. युवा महिला आणि शेती, समृद्ध कृषी भविष्याची नवी दिशा. लेखन निवेदन केलंय आरती गाडवे यांनी आणि सादर करते धीरज केदारी.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात आज ऐकूयात महाराष्ट्र कृषी दिन तसंच आंतरराष्ट्रीय महिला कृषी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम युवा महिला आणि शेती, समृद्ध कृषी भविष्याची नवी दिशा. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे आरती गाढवे यांनी. सादर करते धीरज केदारी.

युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमात मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज 1 जुलै महाराष्ट्र कृषी दिवस. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस राज्यभर साजरा होतो. आपल्या राज्यात शेतीकडे बघण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे तो नेहमीच फार आदराचा राहिला आहे. कारण शेती ही गोष्ट ज्यावर आपलं पोट भरतं त्याकडे आपल्या परंपरेने कधीच फक्त व्यवसाय म्हणून पाहिलं नाहीये. जेव्हा जेव्हा पाऊस येतो तेव्हा तेव्हा फार प्रसन्नपणे शेतशिवारासाठी प्रार्थना केली जाते, जी समाजाच्या प्रत्येक व्यक्तीकडून केली जाते. आपल्याकडच्या सणांच्याही कित्येक गोष्टींचा आधार हा फक्त आणि फक्त शेती आहे. त्यामुळे या वर्षीच्या कृषी दिनानिमित्त आपल्या परंपरा आणि जगभर असणारा रिसर्च याबद्दल आपण काही बोलूयात.

आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या परंपरांबद्दल खूप काही माहिती आहे, पण यावर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर 2026 हे वर्ष शेतकरी महिलांचं जे योगदान आहे त्याबद्दल भाष्य करता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला त्याविषयी सांगणं अधिक महत्वाचं वाटतं. संयुक्त राष्ट्रसंघाने 2026 या वर्षाचा मुख्य उद्देश म्हणजे शेती, अन्न सुरक्षा आणि ग्रामीण विकासामध्ये महिलांचे महत्वपूर्ण योगदान याविषयी काही माहिती अधोरेखित करणं महत्वाचं मानलंय. त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी त्याकडे जगाचे लक्ष वेधणं हा त्यांचा मुख्य उद्देश राहिला आहे. आज जगभरातील लाखो महिला शेती, पशुपालन, मत्स्य व्यवसाय, बियाणे संवर्धन, अन्न प्रक्रिया, विपणन आणि कृषी उद्योजकता अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या केवळ कुटुंबाचं पोट भरत नाहीत तर देशाच्या अन्न सुरक्षेचा मजबूत पाया देखील उभा करतात. मात्र त्यांच्या श्रमाचे योग्य मूल्यमापन अनेकदा होत नाही. जमीन, मालकी, कर्ज, आधुनिकता, तंत्रज्ञान, प्रशिक्षण, बाजारपेठ आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग यांसारख्या बाबींमध्ये महिलांना अजूनही अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. या वर्षाचा संदेश स्पष्ट आहे, महिला शेतकऱ्यांचं सक्षमीकरण म्हणजे अधिक उत्पादनक्षम, शाश्वत आणि हवामान बदलांना तोंड देणारी कृषी व्यवस्था निर्माण करणे हा आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की महिलांना समान संधी मिळाल्यास शेती उत्पादन कुटुंबांचे पोषण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत होऊ शकते. भारतीय शेतीतही महिलांचे योगदान आपण बघितलं तर अशी खूप उदाहरणं आहेत जे आपल्याला प्रेरणादायी ठरतात. पेरणीपासून कापणीपर्यंत, पशुपालनापासून स्वयंसहाय्यता गटांपर्यंत महिलांची भूमिका सर्वत्र दिसून येते. त्यामुळे योग्य ती प्रतिष्ठा हा त्यांच्या कामाचा गौरव ठरेल. भारतीय शेतीचा विचार करत असताना आपण स्त्रियांच्या दृष्टिकोनातून त्यांचं योगदान पाहिलं तर जवळपास प्रत्येक ग्रामीण भागात महिला शेतीच्या विविध कामांमध्ये सक्रियपणे सहभागी असतात. अनेकदा त्या शेतमजूर, शेतकरी, पशुपालक, उद्योजिका आणि कुटुंब व्यवस्थापक अशा अनेक भूमिका एकाच वेळी पार पाडतात. त्यांच्या कामाची योग्य नोंद किंवा दखल घेणे आपलं कर्तव्य आहे.

शेतीमध्ये महिलांची प्रमुख कामं बघितली ती म्हणजे बीज निवड आणि संवर्धन. भारतीय ग्रामीण भागामध्ये अनेक महिला पारंपरिक बियाणांचं जतन करतात. बियाणे कोणते कुठल्या हंगामासाठी ठेवायचे, त्यांचं संरक्षण कसं करायचं हे ज्ञान आपल्याकडे परंपरेने जसंच्या तसं हस्तांतरित केलं जातं. पेरणी आणि लागवडी संदर्भात विचार केला तर शेतीची मशागत झाल्यानंतर पेरणी, रोपांची लागवड, भात रोपवाटिका तयार करणे यांसारख्या कामांमध्ये महिलांचा मोठा सहभाग असतो. महाराष्ट्रातील भातशेती, ऊस शेती आणि भाजीपाला लागवडीत महिलांचे श्रम विशेष दिसून येतात. तण काढणे आणि पीक संवर्धन ही गोष्ट पिकांच्या वाढीसाठी फार महत्वाची आहे. तण काढणं, खत टाकणं, कीड नियंत्रणासाठी उपाय करणे ही कामं बहुतेक वेळा बहुतांश ठिकाणी महिला करतात.

कामे कष्टाची आणि वेळखाऊ असतात. पिकांची कापणी, धान्य झोडपणे, वाळवणे, साठवणूक करणे या प्रक्रियांमध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. पशुपालनात भारतात दुग्ध व्यवसायाचा मोठा आधार आहे आणि त्यासाठी महिला खूप कष्ट देखील घेतात. गाई म्हशींची देखभाल, दूध काढणं, चारा व्यवस्थापन, गोठ्याची स्वच्छता यासारखी कामे त्या नियमितपणे करतात. संपूर्ण अन्न प्रक्रिया, धान्य दळणे, लोणची, पापड, मसाले, दुग्धजन्य पदार्थ तयार करणे या सर्व गोष्टींमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावला आहे. आपण जर काही शेतकऱ्यांची उदाहरणं पाहिली तर चेतना गाला सिन्हा, महाराष्ट्रातील ग्रामीण महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरणाचे काम करणाऱ्या चेतना गाला सिन्हा यांनी महिलांना शेती आणि उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचं खूप महत्वाचं काम केलं. त्यांच्या या कामासाठी त्यांना राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आलं. महाराष्ट्राच्या राहीबाई पोपरे, अहमदनगर जिल्ह्यातील राहीबाई पोपरे यांना सीड मदर म्हणून आपण ओळखतोच, पण आता त्यांचीच प्रेरणा घेऊन कितीतरी स्त्री पुरुष शेतकरी संवर्धन करतात देशी बियाणांचं. त्यांची खूप मोठी प्रेरणा कृषी क्षेत्रात प्रत्येकाकडे आहे. सेंद्रिय शेती, मधमाशी पालन, मशरूम उत्पादन, फळ प्रक्रिया यामधूनही त्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणावर भर दिला. दुग्ध क्रांतीमध्ये गुजरातमधील अनेक महिला त्यांच्या संस्थांद्वारे दुग्ध व्यवसायात यशस्वी ठरत आहेत. त्यांच्या या सहभागातून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी भर पडलेला आहे. या सगळ्याच महिलांसमोरील आव्हानांमध्ये आपण विचार केला तर जमीन मालकीचे प्रमाण फार कमी, कर्ज आणि आर्थिक मदतीपर्यंत मर्यादित पोहोच, आधुनिक तंत्रज्ञानाची कमतरता, श्रमाचं अपुरं मूल्यमापन, निर्णय प्रक्रियेत कमी सहभाग या गोष्टींकडे आपण कसं पाहतो हे फार महत्वाचं आहे. शेतीच्या कामाबद्दल दखल घेण्याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा महिला शेतकऱ्यांच्या योगदानाची दखल घेणे आवश्यक आहे. त्या केवळ शेतात काम करणाऱ्या व्यक्ती नाहीत तर अन्न सुरक्षा, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण विकासाच्या प्रमुख शिल्पकार आहेत. त्यांच्या ज्ञानाला, श्रमाला आणि नेतृत्वाला योग्य सन्मान मिळणे ही आजची गरज आहे. महिला शेतकरी सक्षम झाल्या तर आपल्या कृषी व्यवस्थेला त्यांचा हातभार लागेल आणि कृषी व्यवस्था अधिक समृद्ध, शाश्वत आणि आत्मनिर्भर बनेल. आपण या भारत, महाराष्ट्र आणि जग असा विचार जर केला याविषयी बोललो तर फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशनने जी काही तंत्र सांगितली आहेत ती खूप महत्वाची आहेत. त्या कृषी अन्न प्रणालीच्या दृष्टीने महिला महत्वाची भूमिका बजावतात. त्यांनी हे अधोरेखित केलेलंच आहे, पण लैंगिक विषमता दूर करण्यासाठी, महिलांची उपजीविका मजबूत करण्यासाठी, कृषी अन्न मूल्य साखळीमध्ये त्यांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी सामूहिक कृती आणि वाढीव गुंतवणुकीचे आव्हान ते फार मोठ्या प्रमाणावर करतात. लैंगिक समानता वाढवून कृषी अन्न मूल्य साखळीमध्ये गुंतलेल्या महिला व मुलींना भरभराटीसाठी तशी परिस्थिती निर्माण करून हे वर्ष सर्वांसाठी अधिक न्याय्य, सर्वसमावेशक आणि शाश्वत कृषी अन्न प्रणाली तयार करण्यास हातभार लावेल ही इच्छा व्यक्त केली आहे आणि तशी पावलंही जगभर टाकण्यात येत आहेत. त्याचं अनुकरण भारतातही होत आहे आणि तेच अनुकरण आपल्या महाराष्ट्रात, आपल्या छोट्या छोट्या शहरांमध्ये, छोट्या छोट्या गावांमध्येही व्हावं यासाठी ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणं फार महत्वाचं ठरेल.

सशक्त महिला शेतकरी या कृषी अन्न प्रणालीमध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या प्रमुख घटक आहेत. जमीन, वित्त, तंत्रज्ञान, शिक्षण आणि निर्णय प्रक्रियेवरील प्रवेश आणि नियंत्रणातील लैंगिक विषमता दूर केल्याने महिला आणि त्यांच्या कुटुंबाचे कल्याण वाढते, उत्पादकता वाढते, हवामान बदलाला तोंड देण्याची क्षमता मजबूत होते आणि शाश्वत विकास उद्दिष्टांच्या दिशेने प्रगतीला चालना मिळते. सध्या जगभर काही प्रश्न खूप महत्वाचे आहेत आणि ज्यावरती रिसर्च केला जातोय, जसं की हु इज अ वुमन फार्मर, हाऊ बिग ऑफ रोल डू दे प्ले इन ॲग्री फूड सिस्टीम्स, व्हॉट आर द मेन स्ट्रक्चरल बॅरियर लीगल, इकॉनॉमिक अँड सोशल दॅट लिमिट देअर प्रोडक्टिव्हिटी, इन्कम अँड डिसिजन मेकिंग पॉवर, वाय हॅज प्रोग्रेस क्लोजिंग जेंडर गॅप्स इन ॲग्री फूड सिस्टीम सॉल्व्ड, व्हॉट नीड टू बी डन टू रिव्हर्स दिस, व्हॉट आर द पे ऑफ्स ऑफ क्लोजिंग द जेंडर गॅप इन ॲग्रीकल्चर, व्हॉट हॅज बीन द इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन रुरल वुमेन इन्क्लुडिंग वुमेन फार्मर्स, व्हॉट रिस्क्स डू ॲग्री फूड सिस्टीम्स फेस इन वुमेन फार्मर कंटिन्यू टू बी एक्सक्लुडेड फ्रॉम पॉलिसीज, इन्व्हेस्टमेंट अँड लीडरशिप स्पेसेस, हाऊ इज FAQ वर्किंग टू क्लोज जेंडर गॅप्स इन ॲग्री फूड सिस्टीम, वाय की ॲक्शन डज हॅव प्लॅन्ड फॉर द इंटरनॅशनल इयर ऑफ द वुमेन फार्मर, अँड मेन थिंग इज हाऊ कॅन वी इन्शुअर दॅट द मोमेंटम कंटिन्यूज विल बियॉन्ड इयर 2026. या सगळ्या प्रश्नांचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की हेच प्रश्न आपल्याला 2026 नंतर देखील भेडसावणार आहेत आणि त्यावरती काम करणं म्हणजे या थीमच्या संशोधनाचा आपल्या सर्वांना फायदा होणार आहे. या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधायला ही थीम आपल्याला मदत करतेच आहे, कारण जागतिक महिला शेतकरी वर्षाची गती कायम ठेवण्यासाठी जगभरातील महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्याकरता धोरणं सार्वजनिक

सार्वजनिक आणि खासगी गुंतवणूक तसेच विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून दीर्घकालीन वचनबद्धता राबवणे आवश्यक आहे. यामध्ये सातत्यपूर्ण वित्तपुरवठा आणि उत्तरदायित्व यंत्रणा, कृषी अन्न धोरणे, कार्यनीतींना लैंगिक समानतेच्या तत्वांचा आधार मिळेल याची खात्री करणे, वयोगटानुसार विभागलेल्या माहितीचे संकलन, विश्लेषण आणि वापर अधिक मजबूत करणे, महिलांच्या नेतृत्वातील संस्थांना पाठिंबा देणे आणि 2026 नंतर महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी जागतिक राष्ट्रीय भागीदारी कायम ठेवणे याचा समावेश आहे. जगभर यावर भर दिला जातो आहे. हे आंतरराष्ट्रीय वर्ष महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आणि कृषी अन्न प्रणालीमधील लैंगिक तफावत कमी करण्यासाठी एक महत्वपूर्ण भूमिका आणि स्रोत म्हणून काम करेल, ज्यामुळे जागतिक, राष्ट्रीय आणि राज्य, गाव सगळ्याच पातळीवर कृषी परिवर्तनात्मक चळवळीला चालना मिळेल. त्यामुळे या माहितीचा प्रचार प्रसार करणे म्हणजेच आपल्या राज्याचा कृषी दिवस साजरा करणे आहे.

आपल्या आजूबाजूला असे अनेक हात असतात जे बदलाच्या दृष्टीनं काम करत असतात आणि एका चांगल्या समाजाचं स्वप्न आपल्या मनामध्ये रुजवत असतात. तुम्हालाही असे युवक युवती ठाऊक असतील तर त्यांची माहिती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आजचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया देखील पाठवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी लिहून घ्या, yuvaniairpune@gmail.com. yuvaniairpune@gmail.com. yuvaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा सांगते, yuvaniairpune@gmail.com. अच्छा तर मित्रांनो, आजच्या युवावाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युवावाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात महाराष्ट्र कृषी दिन तसंच आंतरराष्ट्रीय महिला कृषी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम युवा महिला आणि शेती समृद्ध कृषी भविष्याची नवी दिशा आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं आरती गाढवे यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित झालेला कार्यक्रम ऐकलात युववाणी. याबरोबरच युववाणी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, यानंतर ठीक संध्याकाळी 6 वाजता दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू हिंदीतून समाचार.

कार्यक्रमांमध्ये आपण ऐकू शकाल. समाचार संध्या 9 वाजता न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय आहे. आज रात्री 10 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी चित्रपट संगीत. 10:30 नादब्रह्म कार्यक्रमात आम्ही प्रसारित करू पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचं बासरीवादन, राग जय जयवंती, तबला साथ शुभंकर बॅनर्जी. आता जाणून घेऊया उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. उद्या आमच्या पहिल्या सभेत 5:55 गिरवाणवाणीमध्ये श्रीमद शंकराचार्य रचित देव्या पराध्यक्षमापन स्तोत्र पंडित त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या स्वरामध्ये आपण ऐकू शकाल. 6:05 प्रभातवंदन, 6:25 चिंतन सदरात शुभदा मुळे यांचे विचार आपण ऐकू शकाल. 6:30 जाणून घेऊ शकाल कार्यक्रम रूपरेषा. 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 आणि 7:30 कृषीवाणी सदरामध्ये तूर लागवडीचे सुधारित धारवाड तंत्रज्ञान हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. उद्या 6:45 आरोग्यम धनसंपदामध्ये लहान मुलांमधील विविध शस्त्रक्रियांविषयी माहिती देतील डॉक्टर भालचंद्र जमकर, सादर करते रोशन जाधव. 6:50 परिसर कार्यक्रमामध्ये नदी पुनरुज्जीवन आव्हाने आणि दिशा याविषयी डॉक्टर स्नेहल दोंदे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत याचा भाग दुसरा. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहेत. त्यानंतर आपण जाणून घेऊ शकाल 7:00 आजचा विचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास प्रसारित होईल. 7:40 जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता याचा भाग 15, निवेदन सादर करते प्रसाद कुलकर्णी. 8:40 वनमहोत्सव सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम, यामध्ये माननीय चैत्राम पवार यांची कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. आकाशवाणी नाशिक केंद्राची ही निर्मिती आहे. 9:00 वेळ आहे मराठी चित्रपट संगीताची. 9:30 साध संवादमध्ये वारसा चिवी जोशी यांचा अंतर्गत अलका मांडके यांची गौरी लागूंनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. निर्मिती सहाय्य वैशाली जाधव, सादर करते विक्रांत मंडपे. 10:00 आपण ऐकू शकाल सुगम संगीत. 10:25 स्थानिक निवेदनं. 10:30 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आउट ऑफ सिलॅबस पुस्तकांच्या पलीकडे. 11:15 आणि उद्या 5:00 आपण ऐकू शकाल हिंदी चित्रपट संगीत. 11:00 शास्त्रीय संगीत, कलाकार पंडित विजय बक्षी प्रस्तुत करतील राग गांधारी, तबला साथ माधव मोडक आणि हार्मोनियम साथ राजीव तांबे. 11:30 कार्यक्रम विशेष गीतगंगा, सादर करते संजय भुजबळ. 12:00 महिला श्रोत्यांसाठी वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे. 1:00 प्रायोजित कार्यक्रम NCERT. 1:40 अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही मुंबईहून सहक्षेपित करू. 1:45 आणि 2:45 कार्यक्रम द नेक्स्ट वेव. उद्या 2:30 आपण लोकसंगीत ऐकू शकाल कलाकार ज्ञानेश्वर शिंदे आणि सहकारी. उद्या आमच्या संध्याकाळच्या सभेत 5:30 युववाणीमध्ये प्रासंगिक वनमहोत्सव हा कार्यक्रम, त्यानंतर सांजवेळ आणि तरुणाई. 6:30 कामगार सभा आपण ऐकू शकाल आणि 7:15 विधिमंडळ समालोचन. श्रोते हो, उद्या युववाणी, कामगार सभा आणि विधिमंडळ समालोचन हे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेतमध्ये शेळीपालनात विविध आजारांवर पारंपरिक आणि स्थानिक उपचार याविषयी डॉक्टर विलास टाकळे यांच्याशी प्रिया बेलेकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. त्यानंतर बाजारभाव कार्यक्रमाचे सादरकर्ते धीरज केदारी. 7:15 ऐकू शकाल एक कलाकार. 9:15 दिल्ली केंद्रावरून
कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.

0: यामध्ये समाचार संध्या, 9 वाजता न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, 9:45 इन्साईट्स आणि रात्री 10 वाजता प्रादेशिक लोक एवं सुगम संगीत सभा. श्रोते हो, याखेरीज रात्री 10:30 उद्याला आपल्या रेडिओ सेटवरनं ICC विमेन्स T20 विश्वचषक अंतर्गत द ओव्हल लंडन येथे इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या उपांत्य सामन्याचे समालोचन खेळ संपेपर्यंत आपण ऐकू शकाल. याखेरीज आमची सर्व बातमीपत्र त्यांच्या नियोजित वेळांना प्रसारित आणि सहक्षेपित होतील. ही होती आज उर्वरित वेळात आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर कार्यक्रम विषय काही निवेदनं.
1: श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीय. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर.

मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.

0: श्रोते हो, यानंतर ठीक 6:20 दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू संस्कृतमधून समाचार, आणि त्यानंतर संध्याकाळी 6:30 बलसागर भरतो हो हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
1: इयम आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचकः जतिन शर्मा.

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. मंडळी, पावसाला सुरुवात झाली आहे आणि पावसाळी सहलीचे बेत सुद्धा आखले जात आहेत. पण त्याआधी झाडे लावा झाडे जगवा याचे बेत आखायला हवेत असं मला वाटतं. कारण झाडं म्हणजे ऑक्सिजनचे कारखाने. पर्यावरण असेल तरच आपण आहोत आणि आपलं जीवन त्यामुळे अधिक सुसह्य होतं. झाडे लावा प्रदूषण टाळा या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत पर्यावरण दक्षता मंडळाच्या प्रकल्प व्यवस्थापक पौर्णिमा शिरगावकर, ज्या गेल्या 18 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत. नमस्कार, आमच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्कार. नमस्कार मॅडम.
0: आत्ताच मी म्हटलं तसं झाडे लावा प्रदूषण टाळा हा संदेश खरं खूप महत्वाचा आहे, पण तुमच्याकडून ऐकायला आवडेल की तो का महत्वाचा आहे.
1: जसं तुम्ही म्हणालात आताच की तुमच्या बोलण्यात आलं की झाडे हे किंवा वनस्पती या ऑक्सिजनचे कारखाने आहेत, बरोबर. तर वनस्पतींचं मुख्य अजून एक काम आहे ते म्हणजेच अन्न निर्मिती. ही जी प्रोसेस आहे म्हणजेच आपण त्याला प्रकाशसंश्लेषण असं म्हणतो. या प्रकाशसंश्लेषणामध्ये कार्बन डायऑक्साईड हा जो वायू आहे हा वायू घेऊन अन्न निर्मिती वनस्पतींमध्ये केली जाते. म्हणजेच काय की नैसर्गिकदृष्ट्या कार्बनचं जे काही समतोल आहे हा समतोल राखण्याचं काम हे झाडं करत असतात. आता फक्त कार्बन

0: खतांचंच नाही तर बाकी सगळे जे काही रासायनिक घटक आपल्या आजूबाजूला आढळतात किंवा पसरलेले आहेत त्यांचं पण काही समतोल आहे किंवा त्यांना आपल्याकडे खेचण्याचं काम आहे हे वनस्पती करत असतात. हे झालं फक्त हवा प्रदूषणाबद्दल. मातीचं प्रदूषण आहे, पाण्याचं प्रदूषण आहे आणि आत्ता मोठ्या प्रमाणात आपल्याला एक प्रदूषणाचा धोका जाणवतो तो म्हणजे आवाजाचं प्रदूषण. तर आवाजाचं प्रदूषण ही कमी करण्यासाठी जर का तुम्ही झाडांना लावलं तर एक साऊंड बॅरियर म्हणून ते ऍक्ट होतात आणि प्रदूषण कमी करण्यासाठी त्यांचा वाटा आहे असं मी म्हणेन. त्यामुळे झाडं लावा, प्रदूषण टाळा हा जो संदेश आहे हा संदेश इथे खूप महत्वाचा लागू होतो आहे आणि ठरतो आहे.
1: बरोबर आहे, तुम्ही खूप छान सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण असतं आणि ते टाळायचं असेल तर झाडं आपल्याला मदत करतात. निश्चित कुठल्या प्रकारची झाडं कुठल्या कारणासाठी मदत करतात हाही एक वेगळा अभ्यासाचा विषय असेल. पण मुंबईसारख्या महानगरामध्ये आम्ही राहतो आणि आमची इच्छा असते की खूप झाडं लावावीत, पण इथे आधीच जमिनीचं प्रमाण इतकं कमी आहे, मग अशा ठिकाणी झाडं कशी लावता येतील?
0: हो, म्हणजे मुंबई महानगरामध्ये तसंच आपण एकंदरीत भारताचा विचार केला तर ही मोठी समस्याच आहे की बाबा शहरामध्ये किंवा महानगरामध्ये याचं व्यवस्थापन कसं करायचं. तर मी असं म्हणेन याच्यासाठी, एक तर आज एखादी सोसायटीची बांधणी किंवा निर्मिती होत असते तर तेव्हाच सांगितलं जातं की बाबा तुम्हाला इतक्या इतक्या टक्क्यावाईज जी जागा आहे ही जागा झाडांसाठी सोडली पाहिजेत किंवा मग रिक्रिएशन गार्डनसाठी सोडली पाहिजेत. तर तिथे तुम्हाला झाडं लावणं साठी एक जागा मिळू शकते, तिथे तुम्ही झाडं लावू शकता. सोसायटीचा जर टेरेसचा भाग आहे आपण त्याला छतावरची जागा म्हणतो तर ती एक योग्य अशी जागा मी म्हणेन. आपलं जे टेरेस आहे पूर्ण मोठं असतं, उघडं असतं, सूर्यप्रकाश असतो तर तिथे तुम्ही झाडं लावू शकता. हा, तिथे थोड्याशा काळजी आहेत त्या घेतल्या पाहिजेतच नक्कीच, पण नीट आणि योग्य व्यवस्थापन केलं तर तिथे नक्कीच झाडं आहेत, ही झाडं वाढू शकतात. त्यामुळे टेरेस फार्मिंगला तिथे वाव आहे असं मी म्हणेन. अजून एक आहे की आजकाल जे काही फ्लॅट बांधले जातात त्याच्यामध्ये काही बाल्कनीसारखे जे ओपन पॅसेजेस आहेत, मोकळ्या जागा आहेत, ह्या दिल्या जातात. अगदी ते छोट्या असतील, कदाचित लहान असतील, पण तिथेही पण तुम्ही काही झाडं लावलात, सूर्यप्रकाश येत असेल आणि तुम्हाला आवड असेल तर तिथे तुम्ही झाडं लावलात तर तीही जागा आहे, आपण झाडांसाठी वापरू शकतो. अगदीच म्हणजे माझं तर घर अगदी लहान आहे, त्या घरामध्ये मी छोट्या बाल्कनीमध्ये पण 20-25 झाडं लावलेली आहेत. म्हणजे झाडांसाठी तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्की तिथे झाडं लावू शकता. अगदी सदाफुलीसारखं, तुळशीसारखं, जास्वंदीसारखं, अडुळशासारखं, गवती चहासारखं आपल्याला नियमित लागणारं झाड जे आहे किचन गार्डनसाठी तेही झाडं तुम्ही आपल्या छोट्या बाल्कनीमध्ये लावू शकता. ह्याच्यामध्ये अजून अनेक साऱ्या कन्सेप्ट आहेत, संकल्पना आहेत, ज्याच्यामध्ये आपण आता आलेली आहे ती म्हणजे व्हर्टिकल गार्डन. आपण असं उभा जो पोर्शन असतो भिंतीच्या बाजूचा तर त्याचाही वापर करून आपण छान आपली बाग आहे ही बनवू शकतो, सजवू शकतो. अनेक अशा कन्सेप्ट आहेत ज्याचा आपण विचार करून झाडं आहेत महानगरामध्ये शहरामध्ये लावू शकतो. आपल्याला तसं मात्र थोडासा वेळ दिला पाहिजे आणि झाडं लावण्याने नक्कीच अनेक असा फरक आहे आपल्या घरामधलं पण प्रदूषण कमी करण्यासाठी त्याचा उपयोग पण होऊ शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही झाडं लावलात तर त्याचा एक चांगला फायदा आहे आपल्याला जाणवतो घरामध्ये.
1: बरोबर. पण आता तुम्ही म्हणालात की हे फ्लॅट सिस्टीममध्ये किंवा बाल्कनीमध्ये आपण झाडं लावू शकतो, पण या व्यतिरिक्त जे काही रिकामे प्लॉट असतात तिथे जेव्हा झाडं लावली जातात तेव्हा त्या झाडांची जबाबदारी कुणाची असते?
0: तर रिकामे प्लॉट जे असतात हे जी जागा आहे हे कोणी तिथे झाडं लावलेली आहेत त्यांनी ती जबाबदारी घेणं निश्चितच थोडं बंधनकारक राहील. आणि आजूबाजूला राहणारे जे लोक आहेत, उदाहरणार्थ आपल्याकडे बघा आपल्या सोसायटीमध्ये अगदीच मोजकीच झाडं असतात तर त्याच्याकडे लक्ष देणं हे आपलंच काम असतं. पण आपल्या बाजूला एखादं गार्डन असेल, हे खरं एखाद्या पालिकेचं असेल किंवा कोणी बनवलेलं असेल तर तिथे पण जाऊन आपण त्या झाडांची काळजी घेणं, त्याच्यावरती लक्ष ठेवणं हे आपलं पण काम आहे, एक नागरिक म्हणून पण आपलं काम आहे. तर त्यामुळे आजूबाजूला जे काही ग्रीन स्पेस आहे ह्याच्यावरती लक्ष ठेवणं आणि त्यांना वाढवणं, त्यांचं संगोपन करणं हे आपली जबाबदारी आहे, एक नागरिक म्हणून पण आणि शासकीय तर आहेच, कारण आज आपल्याला बऱ्याच गोष्टी आहेत तर त्याच्याकडे पण शासन लक्ष ठेवतं, पण ह्या सगळ्याकडे आपण जर का योग्य लक्ष दिलं तर आपल्यासाठीच ती झाडं महत्त्वाची आहेत, शासन आपल्यासाठीच करतं, त्यामुळे

0: नागरिक म्हणून आपण पुढे येऊन आपणच जर त्या झाडांची काळजी घेतली तर ते आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. तर आम्ही नागरिकांनी पुढे यावं असं मी म्हणेन.
1: पण मग जर असा प्लॉट संस्थेचा असेल एखादा तर मग तिथे कशा प्रकारे काम केलं जातं?
0: हो म्हणजे आता संस्थेचा विषय आला म्हणून पर्यावरण दक्षता मंडळ, खरं तर पर्यावरण दक्षता मंडळाची जेव्हा स्थापना झाली तर संस्थेचा उद्देशच आहे की पर्यावरण संवर्धन, जनजागरण आणि शिक्षण. तर ह्याच्यामध्ये आम्ही जनजागरण जेव्हा करतो तर आम्ही जनजागरण आणि संवर्धनामध्ये विशेषतः झाडं लावण्याचा सल्ला देतो की बाबा तुम्ही इथे रिकामी जागा असेल किंवा शाळेच्या परिसरातील जागा असेल तर तिथे तुम्ही झाडं लावा. तर आम्हाला जेव्हा एखादा प्लॉट मिळतो किंवा एखादी जागा दिली जाते की ही बाबा तुम्हाला जागा डेव्हलप करायची आहे, इथे तुम्हाला झाडं लावायची आहेत, तर त्यांना योग्यरित्या मार्गदर्शन करून योग्यरित्या जी लावायची झाडं आहेत मग देशी किंवा स्थानिक याच्यावरती जास्त भर दिला जातो आणि ती झाडं लावली जातात आणि त्याचं संगोपन आहे सुरुवातीला संस्थेकडनं केलं जातं आणि मग तिथल्या नागरिकांवरती जबाबदारी सोपवली जाते की बाबा या जागेची किंवा या झाडांची काळजी तुम्हाला पुढे घ्यायची आहे आणि तसं मग पुढे काम जातं. कारण प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष ठेवणं, कारण आमचं काम हे वाढत चाललेलं आहे आणि हे वाढतं काम म्हणजे लोक आम्हाला विश्वास ठेवून वेगवेगळी कामं सांगत आहेत तर त्यामुळे हे वाढतं काम घेण्यासाठी आम्हाला अनेक गोष्टी कराव्या लागतात. बरीच जण आमच्याकडे येतात अशी जागा विचारतात सांगतात तर तिथे आम्ही अशा पद्धतीचा सल्ला देतो आणि झाडं वाढवायला त्यांना उद्युक्त करतो.
1: म्हणजे थोडक्यात की तुम्ही त्यांना झाडं लावून त्यांना ती नंतर त्यांच्या ताब्यात देता.
0: हो
1: की पुढे तुम्ही त्यांचं सांभाळ करा असं.
0: कारण आम्हाला तसंच म्हणजे त्यांच्याकडनं तशीच विचारणा आलेली असते ना की बाबा शाळेच्या परिसरात आम्हाला झाडं लावायची आहेत तर आम्ही त्यांना योग्य तो सल्ला देतो, झाडं उपलब्ध करून देतो आणि मग तिथे झाडं आम्ही लावण्याचं पण काम देतो. आता शाळा असेल तर मग शाळेतल्या मुलांना तिथे सहभागी करून घेतो, एखादी सोसायटी असेल तर सोसायटीला इच्छुक असतील तर त्यांना सहभागी करून घेतो आणि जर का एखाद्या कुठल्या तरी अशा शासकीय संस्थेने आम्हाला प्लॉट दिला असेल तर मग त्यांच्या माध्यमातून त्यांच्याशी बोलणं करून तिथे आपण झाडं आहेत ही लावली जातात. आणि
1: मग आता तुम्ही गेली 18 वर्ष या संस्थेबरोबर कार्यरत आहात तर पर्यावरणाच्या संबंधित अनेक उपक्रम तुम्ही राबवले असतील,
0: हो
1: तर त्याविषयी काय सांगा?
0: त्या पर्यावरण दक्षता मंडळ अनेक गोष्टींसाठी काम करतं, त्याच्यामध्ये झाडांवरती विशेष लक्ष आहे आणि आत्ताच पर्यावरणपूरक सण याच्या माध्यमातून आम्ही विविध स्तरावर जनजागृती करतो. तर आपल्याकडचे सण आहेत या सणांमध्ये मुख्यतः झाडांचा विचार केलेला आहे. म्हणजे दसऱ्यामध्ये आपट्याचं आहे किंवा गणेशपत्रीमध्ये 21 वेगवेगळी पानांचा विचार केलेला आहे. तसंच वटपौर्णिमेबद्दल जर आपण विचार केला तर आपण वटवृक्षाची पूजा करतो बरोबर वैज्ञानिक किंवा धार्मिक दृष्टिकोनातनं. तर असे जे काही अवेअरनेस कॅम्पेन आहेत किंवा मग जनजागृती सत्र आहेत शालेय स्तरावर किंवा मग सोसायटी स्तरावर आम्ही घेतो. आजकाल कसं झालेलं आहे आपण एवढ्या धावत्या जगामध्ये वटपौर्णिमेच्या निमित्ताने तिथे जाऊन पूजा करणं हे शक्य होत नाही तर लोक बाजारात जातात, फांदी मिळते ती आणतात आणि मग लावून तिथेच घरी पूजन केलं जातं. तर आम्ही असं म्हणतो की तसं काही करू नका, तुम्ही शक्यतो करून तिथे जा, तिथे पूजन करा आणि आणलेली जी फांदी जर चुकून कोणी आणली असेल तर त्याचं तुम्ही पुन्हा मातीमध्ये मातीमध्ये त्याला जर का टाकलात तर त्याला नवीन फुटवा फुटू शकतो. तर अशा पद्धतीचं जनजागरण करतो. हा एक तर खूप मोठा उपक्रम जेव्हा संस्था सुरू झाली तिथपासनं सुरू केलेला आहे. अजून एक संस्थेबद्दल नक्की सांगेन, एक सुंदर असा उपक्रम आहे म्हणजे तुम्हाला पण बाग लावायची आवड असेल, तुम्ही घरामध्ये छोटीशी का होईना आपली बाग ही निर्मिती केली असणार तर ह्या बागेचं कौतुक कोण करतं? तर तसं बघितलं तर आपल्या घरामध्ये येणारे नातलग असतील ते कौतुक करत असतील, बाकी कोण तसं बघत नाही. तर आपण ठाण्यामध्ये एक सुंदर असा उपक्रम राबवतो तो म्हणजे नंदनवन सुंदर घरगुती बाग स्पर्धा. आता हे ठाण्यापुरतं नाहीये तर ठाण्यासोबत आम्ही कल्याण डोंबिवली या क्षेत्रामध्ये पण राबवतो. तर ज्यांना बागेची आवड आहे, ज्यांच्याकडे बाग त्यांनी निर्माण केलेली आहे, तर त्यांचा कौतुक सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो. तर त्यामुळे त्यांना पण छान वाटतं, त्यांना त्यातनं मार्गदर्शन मिळतं. हा एक संस्थेचा उपक्रम आहे, गेली 20 वर्ष संस्था राबवते आणि त्यातनंच एक नवीन जन्माला आलेला प्रोजेक्ट म्हणजेच ग्रीन लव्हर्स क्लब. आज ह्या ग्रीन लव्हर्स क्लबला जवळजवळ 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या क्लबच्या माध्यमातून हरित हात निर्माण होत आहे.

0: म्हणजे ठीक आहे मला झाड कसं लावायचं हे मला शास्त्रीय पद्धतीने माहिती नाही तर ते तुम्हाला इथे शिकायला मिळेल. किंवा एखादं कुठलं तरी किचन गार्डन बनवायचं असेल किंवा औषधाची बाग बनवायची असेल तर कुठली रोपं पाहिजे कशी लावली पाहिजे याची शास्त्रशुद्ध माहिती आहे या क्लबच्या माध्यमातून तुम्हाला मिळते. आणि आजपर्यंत अनेक लोकांनी याचा म्हणजे या क्लबमध्ये सहभागी घेऊन कोर्स केलेला आहे. तर हे एक मी मुख्यत्वे म्हणेन. हे दुसरं आणि आज जवळजवळ 12 वर्ष आपण त्याच्यात काम करतो आहोत आणि याच्यातनंच अजून एक पायोनियर प्रोजेक्ट आपण म्हणतो संस्थेचा असं मी म्हणेन तो म्हणजे देवराई इको रिस्टोरेशन प्रोजेक्ट. आम्हाला वनविभागाने एक जागा दिली रुंदा इथे आणि ती जागा रुंदा टिटवाळा रुंदा इथे 50 एकर जागा आहे आणि त्या 50 एकर जागेमध्ये आम्ही 30,000 झाडं लोकसहभागातून लावली आणि 20,000 झाडांचं जतन केलं. आज तिथे 50,000 झाडं उभी आहेत म्हणजे पूर्ण रिकामी जागा होती. तिथे आता हरित वन जे आहे म्हणजे ज्या झाडांना आता फुलं येतात फळं येतात अशी वृक्ष तिथे झालेली आहेत आणि या वृक्षांसोबत तिथे वेली आहेत छोटी झुडपं आहेत म्हणजे करवंदाच्या जाळ्या पण तिथे तुम्हाला दिसतील. त्यामुळे एक छानसं असं वन निर्मिती तिथे झालेली आहे. आणि आत्ता आम्ही टिटवाळ्याजवळच एक थोडी जागा आहे जिथे निसर्गायण नावाचा प्रकल्प करतो आहोत. हा प्रकल्प थोडासा वेगळ्या दृष्टिकोनातून आहे म्हणजे झाडं तर लावतोच आहोत पण फक्त झाडं संवर्धन असं नसता आपण एक पर्यटन केंद्र उभारतो आहोत. पर्यटन केंद्र कोणासाठी तर शालेय विद्यार्थ्यांसाठी आपल्या सर्वांसाठी आहेच. म्हणजे आपल्याला जर का शिकण्यासाठी कुठे जायचं असा प्रश्न येतो सहलीसाठी कुठे जायचं असा प्रश्न येतो तर तिथे तुम्ही नक्की जाऊ शकता. आता तिथे तुम्हाला काय वेगळं पण असेल तर आम्ही एक देवराई बनवणार आहोत वनराई बनवणार आहोत ज्याच्यामध्ये वेगळी झाडं असतील. म्हणजे कांडोळसारखं झाड आपल्याला त्याला भूताचं झाड म्हटलं जातं तर ते आपल्याला शहरात कुठे दिसणार नाही ते तिथे दिसेल. अर्जुनसारखं झाड हे तिथे दिसेल ऐनासारखं झाड हे तिथे दिसेल तर अशी झाडं वेगवेगळी आहेत हे मुलांना दाखवता येतील असं आपण तिथे निर्मिती करतो आहोत. याच्यासोबतच विविध बागा आपण करणार आहोत जसं की औषधी वनस्पती आहे किंवा मग सुगंधी वनस्पती आहे किंवा आपल्याला स्पायसेस आतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाल्याचे पदार्थ आपल्याला आढळतात किंवा आहेत तर हे जे सगळं आहे ना हे मुलांना बघण्यासाठी आपल्याला समजून घेण्यासाठी आम्ही तिथे बागा निर्मिती करतो आहोत. तर ही जागा आहे ही आम्ही तिथे डेव्हलप करतो आहोत आणि एक मियावाकीचं पण जंगल तिथे आम्ही ऑलरेडी सुरू केलेलं आहे. तर म्हणजे काही उपक्रम हे संस्थेचे सक्सेसफुली पूर्ण झालेले आहेत आणि काही उपक्रम हे आपण सुरू आहेत. म्हणजे या माध्यमातून मी असं अपील करेन की तुम्ही नक्की तिथे या सर्वांनी. अगदी खूप टिटवाळा म्हणजे दूर नाही आहे. टिटवाळा स्टेशन पासून अगदी 10 मिनिटांवर बाय रिक्षाने जाता येईल असा तो प्रकल्प आम्ही करतो आहोत. आम्हाला सगळे हरित हात तिथे गरजेचेच आहेत.
1: खूप छान असा उपक्रम आहे आणि तो लवकरच यशस्वी व्हावा अशी सदिच्छा व्यक्त करते. सर्वसामान्य मंडळींना देखील पर्यावरणात सहभागी व्हावं असं वाटत असतं.
0: हो
1: वेळ कमी असतो म्हणा धावपळ असते म्हणा पण इच्छा अनेकांची असते. तर ही सगळी मंडळी कशा प्रकारे या कामात सहभागी होऊ शकतात?
0: सगळ्यांनाच खरं तर आत्ताचा उन्हाळा बघितलात ना तर हे लक्षात घेता आणि आत्ता जो पडणारा पाऊस आहे हे लक्षात घेता सर्वांनीच पर्यावरणाच्या कामामध्ये सहभागी होणं अत्यंत गरजेचं आहे. तर मी म्हणेन अगदी पर्यावरणपूरक कृती जी आपण म्हणतो ते आता फक्त बोलण्यावर नाही तर ती प्रत्यक्षात करणं गरजेचं आहे. मी एक असं म्हणेन सगळ्यांना की एक छोटासा आपला हरित कोपरा जो आहे घरातला तो आपण कशाही पद्धतीने आपल्या घरामध्ये तुम्ही निर्माण करा जेणेकरून घरातले जे काही रासायनिक घटक आहेत ते तरी त्या हरित कोपऱ्यामुळे काय केले जातात ऍब्सॉर्ब करून घेतले जातात. म्हणजे प्रदूषण कमी करण्यासाठी त्या कोपऱ्याचा उपयोग होईल. शिवाय आपल्यासाठी पण ते छान आहे. आपला पण वेळ जातो आपल्याला पण छान वाटतं. एखादी भाजी पण तिथे लाव जर का तुम्ही लावलात किचन गार्डन केलात तरी काही हरकत नाही आहे. म्हणजे मी माझ्या घराचं उदाहरण देते मला कढीपत्ता आणावाच लागत नाही कारण माझ्याकडे कढीपत्त्याचं 4-5 फुटाचं मस्त उंच झाड आहे. मग अशा गोष्टी आहेत जर का तुम्ही केलात हे छोटासा भाग आहे. पर्यावरण कृती करणं म्हणजेच काय तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे मी प्लास्टिकचा वापर करणार नाही किंवा मग मी घरातनं निघताना एखाद्या कापडी पिशवीचाच वापर म्हणजे घेऊन जाईन अशा गोष्टी करणं गरजेचं आहे. याच्यात अजून एक मी संदेश असं देईन. आजकाल कसं आहे माहितीये का आपल्याकडे ना थोडंसं मुलांचा कुठला वाढदिवसाचा कार्यक्रम

0: असेल किंवा गेट टुगेदर असेल तर आपण सगळेजण मिळून काहीतरी रिटर्न गिफ्ट द्यावं किंवा काहीतरी द्यावं असं आपली इच्छा असते तर तिथे आपण विचार करावा की बाबा एखादं झाड देता येईल का, एखादी बी देता येईल का, एखाद्या वेळेस खत देता येईल का, एखाद्या कुंडीमध्ये आपल्याला झाड लावून देता येईल का, असं जर विचार केला तर ते पूरक आहे असं मी म्हणेन. तर त्यामुळे हा एक संदेश आहे सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी थोडं का होईना हे काम करावं. अजून एक मी थोडंसं ह्याच्यामध्ये अपडेट करेन ते असं की तुम्ही निसर्गात जा.
1: अच्छा,
0: निसर्गात जा कारण का जेवढं निसर्गामधनं तुम्हाला घेता येईल ते शिकता येईल. कारण संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे आपल्या जवळच आहे, तुम्ही सहज जाऊ शकता. बऱ्याच गोष्टी तिथे तुम्हाला जाऊन बघायला मिळतील, जाणवतील. तर तो निसर्ग अगदी तसाचा तसा आपल्या घरात निर्माण करणं शक्य नाहीये, पण थोडा तरी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, त्यामुळे हरित संपदा वाढवा असंच मी सांगेन.
1: खूप छान जसं म्हणालात तुम्ही की प्रत्येक जण नक्कीच एक छोटा हरित कोपरा तयार करू शकतो. असं लक्षात आलं होतं की मुलांना कित्येक वेळा माहिती नसतं की भुईमुगाच्या शेंगा कुठे उगवतात. ते आवडतात सगळ्यांना खायला, पण शहरातल्या मुलांना हे लक्षात येत नाही कारण अनेक फळं किंवा भाज्या या जमिनीच्या वर उगवतात. त्यामुळे भुईमुगाच्या शेंगा कुठे उगवतात हा प्रश्न असतो. आणि खरं तर शेतीप्रधान देशात हा प्रश्न पडता कामा नये, त्यांना माहिती असायला हवं. तर तुमचे उपक्रम खूप छान आहेत.
0: आताच मी उल्लेख केला की बाबा तुम्ही घरात कोणती झाडं लावू शकता. किचन गार्डनचा कोपरा तुम्हाला निर्माण करायचा असेल तर बेस्ट म्हणजे कढीपत्ता आहे. अगदी सोप्यात सोपं म्हणजे तुमच्याकडे हळद येऊ शकते किंवा मग मिरची, हा आलं मिरची अशी जी छोटी छोटी रोपं आहेत ही जर तुम्ही लावला तर नेहमीच्या किचनमध्ये त्याचा वापर होऊ शकतो. औषधांमध्ये जर बघितलं औषधी वनस्पती आपण म्हणतो, अडुळसा तुमच्या घरामध्ये, अडुळशाचं झाड आपल्या घरामध्ये असलेलं योग्य, लहान मुलांसाठी पण आपल्यासाठी पण ते खूप गरजेचं आहे. म्हणजे त्याचं एक काढा केला तरी आपल्याला बरं वाटतं. या दिवसात तर आपल्याला पावसामध्ये थोडेसे काही घशाचे वगैरे त्रास होतात, त्याच्यासाठी चांगलं आहे ते. अडूस आहे, याच्यासोबतच आपण कोरफड आहे त्याचाही वापर, तुळशीचं, तुळशी तर आपण लावतो, तुळस लावतोच, तर तुळशीमध्ये पण अनेक प्रकार येतात, ते पण तुम्ही लावलात तरी चालेल. फुलझाडांमध्ये आपण दर दिवशी थोडंसं एखादं फुल आहे, एखादं फुल आपण वाहतोच बरोबर ना, तर तिथे आपण सदाफुली आहे, जास्वंद आहे, शेवंती आहे, अशी छोटी छोटी रोपं आहेत ही आपण लावू शकतो. आता अगदीच मोठी आपल्याला लावता येणार नाहीत, पण किमान ही छोटी झाडं जर आपल्या घरामध्ये लावली तरी आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. म्हणजे घरच्या घरी पण आपण एक छोटंसं बाग निर्मिती करून त्याचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये करू शकतो. आता इथे बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की ते सांभाळायची कशी, त्याला किती ऊन आहे लागतं, किंवा तिथे त्याला किती पाणी द्यायचं. तर हे सगळे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हा ते हळूहळू अनुभवातून सुटतील. कारण अनुभव आल्याशिवाय काही जणांनी तर असं आहे की माझ्याकडनं एखादं झाड नेलेलं आहे आमच्या संस्थेमधनं आणि त्यांनी सुंदर बाग फुलवली. काही जणांचे असे निगेटिव्ह पण अनुभव आहेत, पण त्यांना आम्ही खूप पॉझिटिव्हली सपोर्ट केला आणि छान पद्धतीने आता त्यांच्या ठाण्यामध्ये बघितलात तर बागा निर्मिती झालेल्या आहेत. काही जणांनी तर टेरेसवर अख्खं छोटासा प्लॉट असतो आणि त्याच्यावर आपलं आपलं टेरेस केलेलं आहे आणि अनेक झाडं 100+ झाडं लावलेली आहेत, फळ झाडं लावलेली आहेत.
1: पण मग ही झाडं सगळी भाजीची म्हणा किंवा इतर वेली वर्गाची ही कुठे उपलब्ध होऊ शकतात?
0: ही उपलब्ध होण्यासाठी मी सगळ्यांना सांगते, आपल्या घरामध्ये जर का किचन परसबाग करायची असेल तर मिरची आपण घरात आणतो, सुकी मिरची असेल तर त्याच्या बिया आपण काढून आपली आपली रोपं बनवू शकता. कधी कधी कारली आपल्या घरात येतात तर कारल्यातली काही बिया असतात ह्या लाल झालेल्या असतात, पूर्ण परिपक्व झालेल्या असतात, त्या आपण काढून जर ठेवलात तर त्या पण बिया तुम्ही घेऊ शकता. काकडीचं पण तसंच आहे, पण शक्यतो ह्याचं वाण तुम्ही बाजारातनं घेतलात तर ते उपयुक्त जास्त आहे. कारण त्याचा ते लावलं तर आपण बीपासून नवीन रोप आपल्या घरी करायचं आहे. समजा तुम्हाला घरी करायला थोडंसं कठीण जात असेल तर तुम्हाला आता नर्सरीमध्ये अशा पद्धतीची रोपं उपलब्ध आहेत आणि हा आत्ताचा पावसाळा आहे याच्यात तुम्ही काही झाडं आहेत रोपं वाटिकेमधनं घेऊ शकता, नर्सरीमधनं घेऊ शकता आणि मिळतात, अगदी 10-20 रुपयाला पण मिळतात. ती झाडं लावलात तर तुम्ही एखादं झाड किंवा दोन झाड एका कुंडीमध्ये लावलात तरीही आपल्याला मिरच्या मिळतील किंवा मग तुम्हाला कढीपत्ता मिळेल किंवा मग तुम्हाला टोमॅटो पाहिजे असेल तर तो मिळेल. तुम्ही जे काही लावाल ते तुमच्या घरी येईल. तर हे नर्सरीमध्ये मिळतात, उपलब्ध आहेत, किंवा आपल्या घरी पण तुम्ही करायचं असेल तर करू शकता आणि कोणाला नाहीच पाहिजे.

0: असेल तर आमच्याशी संपर्क साधू शकता आणि आमच्याकडे पण हे सगळं उपलब्ध आहे.
1: वा, खरं तर तुमच्याकडून ऐकण्यासारखं भरपूर आहे, पण वेळेचं बंधन आपल्याला असतं. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: जाता जाता हेच सांगेन मी. आता तुम्ही उल्लेख केलात भुईमुंगाच्या शेंगांचा, तर मी सगळ्यांना हाच संदेश देईन की भुईमुंगाच्या शेंगा कुठे लागतात याचा अनुभव घ्यायचा असेल तर आमचं जे आता निसर्ग आणि टिटवाळाचं नवीन प्रकल्प होतो आहे, तर तिथे आपण शेती म्हणून पण एक विशेष प्रकल्प सुरू करतो आहोत. की शेती काय असते तर हे फक्त बघण्यापुरतं नाही, तर तिथे अनुभवासाठी तुम्ही येऊ शकता की कुठे येतं, काय येतं, कसं येतं. भेंडी पण आहे, भेंडी किंवा गवार आहे, म्हणजे परसबाग पण आम्ही तिथे करतो आहोत. तर मी जाता जाता हेच सांगेन की जिथे अशा पद्धतीच्या गोष्टी चालू आहेत किंवा करता आहेत तिथे जाऊन एकदा भेट द्या. शेतकऱ्याशी पण भेटा, शेतकऱ्याला आपण जाऊन भेटा. कारण पर्यावरणामध्ये फक्त आपण म्हणजे धावपळीच्या जगात न राहता आपण अशा गोष्टी पण आजूबाजूला आपल्या सुरू आहेत, चालू आहेत, त्यांना भेट दिल्यास कशा पद्धतीने रक्षणाचं काम चालू आहे. आणि विविध संस्था जसं पर्यावरण दक्षता मंडळ संस्था काम करते आहे, तसंच विविध संस्था पण अशा रक्षणा संवर्धनासाठी काम करत आहे. तुम्हाला शक्य असेल तर तिथे जाऊन काम करा, त्यांना सपोर्ट करा. आणि नक्कीच मी पुन्हा म्हणेन आजचा विषय की झाडे लावा आणि प्रदूषण टाळा, तर एक छोटीशी कृती आहे आपली झाड लावायची, तर ते जतन करण्याचं एकदा तंत्र तुम्ही शिकलात ना तर नॅचरली प्रदूषण हे आपल्या घरातील किमान कमी होईल. तर त्याच्यावरती भर देणं गरजेचं आहे.
1: खूप छान.
0: आणि पर्यावरण कृतीकडे तुम्ही जास्त त्याचं अनुसरण करा असंच मी म्हणेन. हा एक शेवटचा संदेश आहे आम्ही देईन, म्हणजे ती अंगीकारा असं मी म्हणेन.
1: याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया, कारण झाडे लावा, झाडे जगवा आणि प्रदूषण टाळा असं खरं तर म्हणायला हवं. कारण झाडं बऱ्याच वेळा लावली जातात पण मग पुढच्या वर्षी त्याचं काय होतं इथेही लक्ष देणं खूप आवश्यक असतं. आणि तुमच्या सगळ्या उपक्रमांना खूप शुभेच्छा देते. तुम्ही तुमचा बहुमोल वेळ दिलात, छान अशी माहिती आम्हाला दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मंडळी, याचबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव.

0: श्रोतो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: बलसागर भारत हो, वन संवर्धन पर्यावरण संरक्षण ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यातून शाश्वत विकास होतो आणि जैवविविधता राखली जाते.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

0: ला ला ला ला।
1: हाय, मी शर्वरी।
2: नमस्कार, मी रोहित।
3: मी सुखदा।
1: आणि मी रेवा। आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
1: आम्ही मजा मस्तीही करतो,
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
1: आपुलकी आधार
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
3: आपुलकी या घरात।

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि राज्यात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू झाला. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या महिला शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना त्या शेतकरी असल्याचा दाखला देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आलं. अशा दाखल्यामुळे शेती आणि त्यासंबंधित असणाऱ्या सर्व सुविधा तसंच

0: सेवांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. यामध्ये कर्जमाफी, शेतीविषयक सवलती, बी बियाणं, खतं, शेतीविषयक कर्ज, पीक विमा आदी सेवांचा समावेश यामध्ये आहे. हे विधेयक कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत सादर केलं. पीसीपी एनडीटी कायद्याअंतर्गत आयव्हीएफ सेंटर, सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत केली. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण सुधारणा विधेयक राज्य सरकारनं आज विधानसभेत सादर केलं. फसवणूक करणाऱ्यांच्या संपत्तीचा वर्षभरात लिलाव करून ठेवीदारांचे पैसे जलद परत करणे यामुळे शक्य होईल अशी आशा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधेयक मांडताना व्यक्त केली. राज्य विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापतीपदी निवड झाली. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स, कॅन्टीन तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल रात्री त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कलावर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसंच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब पेस्तनजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतिचित्रे सारख्या मालिकेतून त्यांनी आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक कलाकार घडवले. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता. तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या रंगकर्मी आपण गमावले आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. रंगमंच आणि पडद्यावरचा नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शक विजया मेहता यांच्या निधनानं एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा काळाच्या पडद्याआड गेला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. ज्येष्ठ अभिनेता मोहन आगाशे विजयाबाईंना आदरांजली वाहताना म्हणाले,
1: त्या पूर्ण आयुष्य दरम्यान रंगभूमी करता आणि पुढे इव्हन रंगभूमी क्रॉस करून नंतर ज्या मीडिया आल्या त्यात त्यांनी रावसाहेब सारखा सिनेमा पण केलेला आहे, एक उत्तम सिरियल पण केलेली आहे. त्यामुळं ऑडिओ व्हिज्युअल या मीडियमचं त्यांना उत्तम भान होतं. ज्यांच्यापासून अनेक लोक शिकलेले आहेत, इव्हन जब्बार पटेल त्यांना गुरु मानतात, असा एक प्रदीर्घ प्रवास त्यांनी केलेला आहे.
0: राज्यात अनेक ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईतल्या गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, बोरीवली आणि मुलुंड या पश्चिम उपनगरांमध्ये तसंच भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या पूर्व उपनगरांमध्ये आज जोरदार पावसाची नोंद झाली. नवी मुंबई आणि ठाणे येथेही आज जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नेरूळ, उरण, फाटा, कोपरखेरणे, दहिसरगाव, सानपाडा या भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आज सलग तिसऱ्या दिवशी कायम होता. चिपळूण गुहागर मार्गावर अतिपावसामुळे माती रस्त्यावर आली तर लांजा तालुक्यातल्या मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाट

0: भागात दरड कोसळल्याची घटना घडली. पालघर जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 3 ते 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. समुद्र खवळलेला असून ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवणाऱ्या 7 तलावात सुमारे 1 अब्ज लिटर इतका पाणीसाठा वाढला आहे. या सर्व तलावात सुमारे 70 लाख लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. यंदा पाऊस लांबल्यानं मुंबईकरांसाठी पाणी कपातीचं संकट निर्माण झालं होतं. मात्र या पावसामुळे हे संकट दूर होईल अशी अपेक्षा आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 444 अंकांची वाढ झाली आणि तो 76,923 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 140 अंकांची वाढ नोंदवत 24,006 अंकांवर बंद झाला. ईशान किशन यानं ताज्या आयसीसी क्रिकेटपटू क्रमवारीत आपला सहकारी अभिषेक शर्माला मागे टाकत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या आयसीसीच्या ताज्या क्रमवारीनुसार बेलफेस्ट इथं आयर्लंड विरुद्ध झालेल्या 2 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत भारताचा 0-2 असा पराभव झाला असला तरी ईशान किशननं आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळवत अव्वल स्थान गाठलं आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या राऊंड ऑफ 32 सामन्यात आज रात्री अटलांटा इथं इंग्लंडचा मुकाबला कांगो प्रजासत्ताकाशी होणार आहे. सिएटलमध्ये बेल्जियमचा सामना सेनेगलशी तर कॅलिफोर्नियात सॅन्टाक्लारा इथं यजमान अमेरिकेची लढत बोस्नियाबरोबर होणार आहे. गेल्या 24 तासात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडला तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी राम जी कायदा आजपासून देशभरात लागू. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि राज्यात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आकाशवाणीचे हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो, संध्याकाळचे 7:10 आणि 30 सेकंद झाली आहेत. ऐकूया काही कार्यक्रम विषयक निवेदनं.
2: श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीय. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर.
3: मित्रांनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे किंवा छान वाफाळलेला चहा.

चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: श्रोते हो, यानंतर ठीक 7:15 वाजता मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू विधिमंडळ समालोचन।

0: संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. आजचं विधिमंडळ समालोचन. श्रोते या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: डॉक्टर्स डेचं औचित्य साधत 1400 डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश जारी. सर्पदंशाला राज्यात नोटिफाईड डिसीज अर्थात अधिसूचित आजार घोषित करण्यासाठी विधी आणि न्याय विभागाला प्रस्ताव पाठवणार. राज्यात सोनोग्राफी तसंच आयव्हीएफ केंद्रातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष पथकांकडून राज्यभर तपासणी. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं 5000 नव्या पदांना मान्यता दिली आहे. या आठवड्यात पदभरतीची प्रक्रिया वेगाने राबवण्यात येईल. तसंच आजच्या डॉक्टर्स दिनी 1400 डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात येत आहेत. त्यानंतर आणखी 600 डॉक्टरांची भरती केली जाणार आहे. ही माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली. भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी रुग्णालयातील रिक्त पदांबाबत मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. रुग्णालयांच्या बांधकामांबाबत शासनाने प्राधान्यक्रम निश्चित केला असून 50, 70, 75 आणि 90% पूर्ण झालेल्या प्रकल्पांना प्राधान्यानं निधी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यात सोनोग्राफी तसंच आयव्हीएफ केंद्रांद्वारे होणारे गैरप्रकार तसंच गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याचं उल्लंघन रोखण्यासाठी विशेष पथकं नियुक्त करण्यात आली असून राज्यभर तपासणीची धडक मोहीम राबवण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली. समाजवादी पार्टीचे सदस्य अबू आझमी यांनी विनापरवाना आयव्हीएफ केंद्रांवरील कारवाईबाबतचा तारांकित प्रश्न मांडला होता. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य हरीश पिंपळे, अजय चौधरी, योगेश सागर आणि राहुल पाटील यांनी उपप्रश्न केले. श्रीबीज तस्करी आयव्हीएफ

0: डॉक्टरांद्वारे होणारे गैरप्रकार आणि गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर अधिक प्रभावी तसंच कडक कारवाई करता यावी यासाठी मकोका कायद्याच्या तरतुदी लागू करण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात आवश्यक कायदा करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांमध्ये शिस्त नियमितता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रमाणित कार्यपद्धती अर्थात एसओपी लागू केली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सदस्य प्रवीण दटके यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यभरातील आपले सेवा केंद्रांमधील ग्रामपंचायत संगणक परिचालकांना दर महिन्याच्या 1 ते 5 तारखेदरम्यान नियमितपणे मानधन अदा केलं जाईल असं आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिलं. नागपूर महापालिकेत प्रशासक असताना कचरा उचलण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांविरोधात झालेल्या चौकशीतून जे समोर आलं असेल त्यानुसार कारवाई करण्याचं आश्वासन नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सभागृहात दिलं. नागपूर महापालिकेतील विकास कामांबाबत काँग्रेस सदस्य नितीन राऊत यांच्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेला त्या उत्तर देत होत्या. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी 1 जुलै 2024 पासून आतापर्यंत अनेक रुग्णालयांवर कारवाई केल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहाला दिली. 1 जुलै 2024 पासून आरोग्य विभागाने गैरव्यवहार करणाऱ्या 19 रुग्णालयांवर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द केले आहेत. 49 रुग्णालयांचे परवाने निलंबित केले आहेत. 66 रुग्णालयांविरोधात दावे दाखल केले आहेत. 136 रुग्णालयांवर 2,39,00,000 रुपयांची दंड आकारणी केली आहे अशी माहिती आंबेडकर यांनी दिली. सदस्य राहुल आहेर यांच्या लक्षवेधीवरील चर्चेच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. सर्पदंशावर प्रभावी उपाययोजना म्हणून सर्पदंशाला राज्यात नोटिफाईड डिसीज अर्थात अधिसूचित आजार घोषित करण्यासाठी विधी आणि न्याय विभागाला प्रस्ताव पाठवण्यात येईल. तसंच विभागीय सर्पविष बँक म्हणजे वेनम बँक तयार करण्यासाठी हाफकिन वन विभाग तसंच संबंधित यंत्रणांना घेऊन बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली. भाजप सदस्य विक्रम पाचपुते यांनी सर्पदंशाचा तसंच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आणि सर्पदंशविरोधी लसींमध्ये करावयाच्या सुधारणांचा मुद्दा लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश उपचार लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचंही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्य जयंत पाटील यांनी हाफकिनला निधीची कमतरता जाणवत असल्याचं पोलिओ तसंच सर्पदंशविरोधी लसीचं उत्पादन ठप्प असल्याचा मुद्दा मांडला. यासंदर्भात 8 दिवसात बैठक घेऊन निधी उपलब्ध करून देऊ असं आंबेडकर म्हणाले. वित्तीय संस्थांमधील ठेवीदारांच्या हितसंबंधांच्या रक्षणाच्या उद्देशानं यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्यास विधानसभेनं मान्यता दिली. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यासंदर्भातील सुधारणा विधेयक सभागृहात मांडलं. त्यानुसार वित्तीय संस्थांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठीच्या विशेष न्यायालयांच्या कार्यवाहीत 2 पेक्षा जास्त तहकुबी घेता येणार नाहीत. तसंच अपवादात्मक स्थितीत विशेष बाब म्हणून 1 अतिरिक्त तहकुबीची तरतूद या सुधारणेद्वारे करण्यात आली आहे.
1: विधानसभेतील कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखन केलं होतं गौरीशंकर घाळे यांनी. आता ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: विधान परिषद उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमतानं निवड. पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी करणार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती. नाशिक त्र्यंबकेश्वर व्हीआयपी दर्शनातील गैरप्रकार आणि सुरक्षारक्षक भाविक वाद प्रकरणाची चौकशी सुरू राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची माहिती. ठाणे जिल्ह्यातील रेड आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांबाबत बैठक घेणार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्र. पुणे शहरातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांमुळे मुठा नदीचं प्रदूषण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका इथं बैठक घेऊन नदी पुनर्जीवन प्रकल्प सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तसंच आरएमसी प्रकल्पांच्या प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला आहे. नियमांचं पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर सातत्यानं कारवाई केली जात असून यापुढेही नियमित बैठका घेऊन परिस्थितीवर लक्ष ठेवलं जाईल असं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. यासंदर्भात विधान परिषद सदस्य डॉ परिणय फुके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. पुण्यातील 105 एमआरसी प्रकल्पांपैकी सर्व प्रकल्प बंद करण्यात आलेले नसून केवळ नियमांचं पालन न करणारे बेकायदेशीरपणे कार्यरत किंवा प्रदूषण नियंत्रणांच्या अटींचं उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवरच कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं एमआरसी प्रकल्पांसाठी नवीन मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. त्यानुसार

सर्व प्रकल्पांना बंदिस्त व्यवस्था, धूळ नियंत्रणासाठी स्प्रिंकलर, वाहनांच्या टायर धुण्याची व्यवस्था आणि इतर प्रदूषण नियंत्रण उपाययोजना बंधनकारक करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक तत्वांचं पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कारवाई केली जाईल. मुठा नदीच्या प्रदूषणासाठी केवळ आरएमसी प्रकल्प जबाबदार नसून सांडपाणी हेही मोठं कारण असल्याचं नमूद करत त्यांनी सांगितलं की नदी प्रदूषण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एसटीपी उभारण्याचं काम सुरू आहे. पाण्याच्या गुणवत्तेचं ऑनलाईन निरीक्षणही करण्यात येत आहे असंही मंत्री मुंडे

0: अशी जयस्वाल यांनी दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. मंदिरात भाविकांशी सौजन्यपूर्ण आणि सन्मानपूर्वक वर्तन सुनिश्चित करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिरातील दर्शन व्यवस्था अधिक सुसूत्र करण्यात आली आहे. ऑनलाईन पोर्टलद्वारे दररोज सुमारे 2000 भाविकांना तर ऑफलाईन व्यवस्थेद्वारे सुमारे 7000 भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली. मंदिर परिसरात शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने दर्शन व्यवस्था राबवण्यासोबतच भाविकांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करणार असल्याचंही राज्यमंत्री जयस्वाल यांनी स्पष्ट केलं. ठाणे जिल्ह्यात रेड आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांची संख्या जास्त आहे, त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील रेड आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या प्रश्नांवर लवकरच बैठक घेण्यात येईल असं पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. सदस्य सुनील शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर त्या बोलत होत्या. मंत्री मुंडे म्हणाल्या की वाढत्या प्रदूषणाच्या तक्रारींची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये मनुष्यबळ वाढवण्याची प्रक्रिया सुरू असून आवश्यकतेनुसार नियमित आणि कंत्राटी पदावर भरती केली जाणार आहे. प्रदूषणाबाबत जनजागृती वाढल्यामुळे तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्यासाठी सध्या उपलब्ध कर्मचारी अपुरे पडत असून एमपीसीबीमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ यवतमाळ इथून निवडून आलेले सईद खान यांनी बुधवारी परिषदेच्या सदस्यपदाची शपथ घेतली. विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी सदस्य सईद खान यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ आपल्या दालनात दिली. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी निवडणूक प्रश्नोत्तरांच्या तासानंतर सभागृहात घेण्यात आली. या पदासाठी परिषदेचे सदस्य सचिन अहिर आणि जगन्नाथ अभ्यंकर या दोन सदस्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभ्यंकर यांचा प्रस्ताव मागे घ्यावा यासाठी विरोधी पक्षांना आग्रह केला. हा आग्रह मान्य करत प्रस्ताव मागे घेण्यास तयार असल्याचं सदस्य अनिल परब यांनी जाहीर केलं. तर अभ्यंकर यांच्या प्रस्तावाला अनुमोदक असलेले अभिजित वंजारी यांनीही हा प्रस्ताव मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचे 3 प्रस्ताव असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी उपसभापती पदाच्या निवडीचा प्रस्ताव मताला टाकला. त्याला सर्व सदस्यांनी एकमतानं पाठिंबा दिला. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड झाल्याचं जाहीर केलं. अहिर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांनी सभागृहाच्या उच्च परंपरांचा मान राखत एकमतानं ही निवड करण्याचा निर्णय घेतला. यामुळे संसदीय लोकशाही अधिक बळकट झाली असून सभागृहाच्या सुदृढ परंपरा जपण्याची सामूहिक भावना अधोरेखित झाली आहे. उपसभापतीपदी सचिन अहिर यांच्या झालेल्या निवडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं अभिनंदन करत त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभव, संतुलित दृष्टिकोन आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचा सभागृहाच्या कामकाजाला निश्चितच लाभ होईल असा विश्वास व्यक्त केला. सरसभापती राम शिंदे यांनी उपसभापतीपद हे केवळ सन्मानाचं नसून अत्यंत जबाबदारीचं पद असल्याचं सांगून ते सभागृहाचं कामकाज निष्पक्षपणे, संयमाने आणि संसदीय नियमांचं पालन करून चालवतील, सभागृहातील सर्व सदस्यांना समान न्याय देत लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरा अधिक समृद्ध करण्याचं कार्य उपसभापती सचिन अहिर करतील असा विश्वास व्यक्त केला. सर्वसामान्य जनता, कष्टकरी, कामगार आणि महाराष्ट्राच्या मातीशी असलेली माझी बांधिलकी कालही होती, आजही आहे आणि उद्याही कायम राहील. उपसभापती म्हणून पक्षभेद न करता प्रत्येक सदस्याला समान न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन अशी ग्वाही विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांनी दिली.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.

0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यमलहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
1: मित्रांनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटतं स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लरमध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणीसारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.

श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम माझं घर माझं शेत.

राम राम मंडळी, माझं घर माझं शेतमध्ये सुरुवातीला ऐकूया हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 10 आषाढ 1948 1 जुलै 2026. आज पुणे शहरात कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22.1 अंश सेल्सिअस अशी नोंद केली गेली. पुणे वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या 48 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ क्षेत्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा होता हवामानाचा अंदाज. माझं घर माझं शेत या कार्यक्रमात यानंतर ऐकूया कौटुंबिक श्रुतिका चालू जमाना. लेखन केलंय माधुरी बन्नागरे यांनी आणि सहभाग सोनाली गोगले, प्रसाद कुलकर्णी आणि धीरज केदारी.

0: अरे बाबा चला गोपाळा, अरे कार्यक्रम तर संपलाय, आता आपण घराकडे निघायला हवं, निघायचं का?
1: भाऊराव थांबा जरा, पाहुणे मंडळी गेली की जाऊया आपण.

0: भाऊराव, कार्यक्रम कसा वाटला? म्हणजे सगळे शास्त्रज्ञ, कृषी तज्ज्ञ, शेतीवर अभ्यास करणारे अधिकारी आणि तुमच्यासारखे शेतकरी यांच्यामुळे कार्यक्रम कसा भरगच्च झाला.
1: अरे सगळ्यांची शेतीविषयक माहिती मोलाची होती. ते आधुनिक शेती, शेतीचा विकास आणि ते प्रगत मॉडेल, शेतकऱ्यांची प्रगती आणि उन्नती यावर सगळ्यांचा भर होता हे मला फार आवडलं. एकूण काय तर शेतकऱ्याचा विकास हा एकच अजेंडा घेऊन सगळे बोलत होते. हा अरे बाबा, महत्वाचं आहे ते. हा
0: महत्वाचं आहेच, म्हणून तर गेल्या 8 दिवसापासून या कार्यक्रमासाठी राबत होते भाऊराव. आपल्या आजूबाजूच्या ग्रामपंचायतींना, गावकऱ्यांना भेटून याची माहिती दिली. कार्यक्रम का, कशासाठी, सगळी दैनंदिनी सांगितली होती. तेव्हा तर कुठे ही सगळी मंडळी जमली.
1: अरे बाबा, तुझी मेहनत कामात आली बघ. हा अरे बरी एकच दिवस नाही ना, 25 तारखेपासून तुझं चाललो होतं, आपले वेगवेगळे कार्यक्रम केले होते. म्हणजे मी नाही येऊ शकलो त्याला सगळे दिवस, पण आज मात्र आलो बाबा. हा आजचा कार्यक्रम तर लय छान झाला, एकदम म्हणजे कसा माहितीवर्धक झाला. पण बाकीच्या दिवसात काय काय होतं ते सांग ना गोपाळा. काय म्हणजे तू होता पण मला नाही येत आलं.
0: अहो भाऊराव, तुम्हाला तारा वहिनींनी सांगितलं नाही का? त्या तर होत्या त्या दिवशी, सगळी माहिती दिली होती त्यांना.
1: अरे बाबा, तिचं सांगणं आणि तुझं सांगणं यात लय अंतर आहे बाबा. ती आपलं काय मोजून मापून सांगते काम करता करता, तू कसं म्हणजे असं पद्धतशीर सांगतोय, मुद्देसूद सांगतोय आणि महत्वाचं तेवढं सांगतोय. आणि हे बघ, एक लक्षात ठेव, तूच कार्यक्रम आखला, तू एवढी मेहनत घेतली, त्यामुळे तुझं सांगणं वेगळं का नाही बाबा.
0: बरं बरं, सांगतो. आपण 25 तारखेला कृषी पीक तंत्रज्ञान प्रसारण दिन आयोजित केला होता.
1: अच्छा. हा,
0: यामध्ये शेतात संशोधन केलेल्या नवीन पद्धती यांची शेतकऱ्यांना माहिती दिली जात होती.
1: बरं.
0: नवनवीन बियाणं, तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्याचं उत्पादन वाढवणं, उत्पादन खर्च कमी करणं आणि शाश्वत शेती करणं हा याचा मुख्य उद्देश होता.
1: बर, वा वा वा वा, छान छान. म्हणजे काय म्हणतो तू की कृषी पीक तंत्रज्ञान प्रसार दिन साजरा केला. छान छान. पुढे काय केलं?
0: सांगतो. पुढे 26 तारखेला पौष्टिक आहार प्रसार दिन साजरा केला गेला.
1: बर बर, वा वा. म्हणजे पौष्टिक जेवण वगैरे, म्हणजे लाडू बिडू होते काय?
0: नाही नाही, अहो तसं नाही भाऊराव. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाद्वारे 26 जून हा पौष्टिक आहार प्रसार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
1: बर.
0: यामध्ये लोकांचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि कुपोषण दूर करण्यासाठी हा दिवस असतो. याचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना संतुलित आहाराचं महत्व पटवून देणे.
1: अच्छा अच्छा. हा म्हणजे त्या दिवशी लोकांना माहिती भरपूर सांगितली. बर बर बर बर.
0: त्यानंतर 27 तारखेचा दिवस पण महत्वाचा होता बर का. जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलं आहे.
1: बर.
0: कृषी क्षेत्रात महिलांचा सहभाग 80% जास्त आहे.
1: काय सांगतो काय बाबा.
0: पेरणी, निंदणी, कापणी ते काढणी पर्यंत प्रत्येक टप्प्यावर त्यांची भूमिका महत्वाची असते.
1: ते तर असतोच की. बरोबर.
0: म्हणून त्यांचा सन्मान केला, त्यांचे अनुभवाचे बोल सगळ्यांनी ऐकले. खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम पार पडला बघा.
1: वा वा वा. नाही म्हणजे कसं, तारांनी हे सगळं सांगितलं तुम्हाला, आम्ही पण आपली लय मजा केली म्हणे त्यात. असं तुझी मोहिनी म्हणत होती.
0: हो ना. अहो तुम्ही चांगले चांगले कार्यक्रम मिस केले भाऊराव.
1: अरे बाबा काय करणार, आता शेतात थोडाफार भाजीपाला घातलाय ना, आणि पाणी देण्यासाठी जावं लागतं बाबा. माझं जाऊ दे बाबा, मी कम नशिबी पुढं.

0: सांग म्हणजे काय मला माहिती तर मिळेल.
1: भाऊराव सध्या कसंय, जमिनीच्या सुपीकतेला खूप महत्व आहे
0: बाबा,
1: म्हणून 28 जून जमीन सुपीकता जागृती दिन म्हणून साजरा केला.
0: बरं,
1: जमिनीच्या आरोग्यासाठी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे या ठिकाणी सांगितलं गेलं.
0: हा नाही, पण हे सांगितलं कोणी?
1: ओ, कृषी अधिकारी आले होते ना,
0: हो का,
1: त्यांनीच सांगितलं सगळं. आणि दुसऱ्या दिवशी याच अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
0: बरं केलं बाबा.
1: आणि त्यावर त्यांना उपाययोजना देखील सांगितल्या. असा संवादाचा कार्यक्रम झाला
0: करतो बाबा. आता गोपाळा आम्ही असायला पाहिजे होतो रे. जाऊ द्या, काय नंतर कधीतरी संधी मिळाली तर नक्की सभा घेईल बाबा. बरं गोपाळा, मलाही कळत नाही आता ही तारा कुठे हरवली का काय काय कळत नाही, का गेली घरी मला विसरून काय कळना.
2: बघा तुमच्या पाठीशीच उभी आहे मी.
0: अच्छा, तू इथंच होय, मला वाटलं गेली असेल घरला.
2: असं कसं जाईल, तुम्हाला घेतल्याशिवाय बरं जाणार आहे मी घरी. या इथं बसूया आणि जरा गप्पा मारूया. गोपाळा तू भी बस बाबा.
0: बस बस.
1: हो बसतो बसतो. पण वहिनी तुम्ही गेला कुठं होता? म्हणजे तुमचा पूर्ण महिलांचा ग्रुप दिसलाच नाही.
2: गोपाळा स्टेजच्या मागे थांबलो होतं ना पाहुण्यासनी चहा नाश्ता द्यायला.
1: बरं बर.
2: तुम्हीच तर आम्हाला तिथे नियोजन समितीमध्ये ठेवलं ना, विसरलात का काय?
1: हो, हो, हो. झालं ना सगळ्यांनी?
2: हो हो हो, सगळं व्यवस्थित झालं. आणि मदतीला होते म्हणून नीट व्यवस्थित झालं बरं. खर तर गोपाळा यासाठी तुझेच धन्यवाद मानले पाहिजे. आणि आजचा कार्यक्रम तर लईच छान मस्त.
1: धन्यवाद कशाला वहिनी, अहो शासनाचा कार्यक्रम होता, शासनाने राबवला तो यशस्वी करण्यासाठी गावकऱ्यांनी सहकार्य केलं एवढंच.
0: ते महत्वाचं पण बाबा. हो हो.
2: मग शासनाचं कौतुक आणि धन्यवाद बी शासनाचं नाही. आजच्या कृषी दिनाचं निमित्त साधून वेगवेगळे कार्यक्रम आखले नाही का?
1: हो भाऊराव, तुम्हाला सांगतो
0: काय काय काय.
1: कृषी दिन हा कृषी प्रधान देशाचा एक पावन पर्व मानला जातो बघा.
0: अरे असणारच बाबा.
1: त्यामुळे कृषी दिनाला विशेष महत्व आहे. 1 जुलै रोजी हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त शासन स्तरावर हा साजरा केला जातो.
0: खरे.
1: अन्नदाता शेतकऱ्यांचा सर्वत्र सन्मान केला जातो. शेतीवर आणि मातीवर प्रेम करणाऱ्यांचं आणि ते कायम ठेवण्याचा आग्रह शेतकरी आपापसात करत असतात.
0: वा वा, चांगले चांगले. तारा तुला सांगतो, आपले माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचा उल्लेख केला यांनी, म्हणजे 1963 ते 1975 या त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये कृषी क्षेत्रामध्ये क्रांतिकारी बदल घडून आणले त्यांनी. हा म्हणजे सांगतो तुला ना, त्यांनी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. नंतर ते कोरडवाहू शेतीवर भर दिला आणि कृषी विद्यापीठांची स्थापना केली. हा म्हणजे कसं आहे, शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी त्यांनी हे जे काही योगदान दिलं का नाही, ते अमूल्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा कृषी दिन साजरा केला. बरोबर का नाही बाबा?
1: अगदी खरंय.
0: मग
2: शेतकऱ्यांसाठी कोणीतरी इतका विचार करतो आणि त्यावर काम भी करतो हे ऐकूनच भारी वाटतं बघा.
0: म्हणजे काय करायलाच पाहिजे.
2: आज तर प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या स्वरूपात बघितलं आणि अनुभव भी घेतला.
0: तर आपल्यासारख्या शेतकऱ्यांसाठी नवीन योजना असतील, उपक्रम असतील, आपले हे सगळे नवीन माहितीचे कार्यक्रम असतील किंवा प्रत्यक्ष सेवा आणि अनुभव, हे काय हे नेहमीच केलं जातं. हा, ही जी सुरुवात आहे ना, ती त्या आपल्या माजी मुख्यमंत्री नाईक साहेबांनी सुरू केली बरं का. म्हणजे वसंतराव नाईक साहेबांनी हरित क्रांती, पंचायत राज, श्वेत क्रांती आणि रोजगार हमी योजनेचं त्यांना जनक मानलं जातं. हा नाही, म्हणजे कसं माहितीये का तारा, त्यांना केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नाचीच जाणीव नव्हती, म्हणजे सांगतो तुला दूरगामी स्वरूपाच्या उपाययोजना सुद्धा त्यांनी सुरू केल्या. आणि शेती आणि शेतकऱ्यांची म्हणजे त्यांच्याशी अशी त्यांची नाळ कायम जोडलेली होती बघ. म्हणजे कठीण काळातही क्रांतिकारी कार्य त्यांनी करून दाखवलं. आधुनिक भारतीय शेती आणि शेतकऱ्यांची त्यांनी कशी म्हणजे त्यांच्या कामाने अशी मान उंचावली बघ. हा म्हणजे वसंतराव नाईक साहेबांना कोणी आधुनिक कृषी प्रधान भारताचे कृषी संत या शब्दात मान दिलेला आहे, तर कोणी शेतकऱ्यांचा जाणता राजा सुद्धा असं म्हटलेलं आहे. आणि कोणी तर म्हणजे हरित योद्धा म्हणून त्यांना संबोधले.
2: मी तर असं ऐकलं होतं की कृषी दिनाच्या दिवशी कृषी संस्कृतीच्या समृद्धीसाठी संकल्प केला जातो.
0: हा पर्व

0: व थेट बांधावर शेत शिवारातही साजरा केला जातो आपल्या शेतात. यात शेतकरी सन्मान, समुपदेशन, नवीन कृषी तंत्रज्ञानाची ओळख, फळझाडांची लागवड असे वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले जातात.
1: होय होय होय.
2: हो वहिनी, काही ठिकाणी असे कार्यक्रम राबवले गेले आणि अजून राबवले सुद्धा जात आहेत.
1: होय.
2: थेट शेत बांधावर शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि शेतकऱ्यांना आत्महत्यांपासून परावृत्त करून आत्मबळ मिळावं, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा जागर व्हावा आणि शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा या उद्देशाने प्रसिद्ध विचारवंत एकनाथराव पवार यांनी कृषी दिवस थेट बांधावर शेत शिवारात साजरा करण्याची सर्वप्रथम मोहीम सुरू केली होती.
1: वा, वा, वा, वा, वा.
2: या मोहिमेची दखल घेऊन सामाजिक स्तरासोबतच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली. त्यामुळे कृषी दिन थेट शेत बांधावरही साजरा होऊ लागला.
0: सुरुवात झाली तेव्हा.
1: आणि म्हणूनच ते कार्यालयात साजरा होणारा कृषी दिन आता थेट बांधावर साजरा केला जातो, नाही का?
0: हा,
1: म्हणजे कसं आहे, कृषी दिनानिमित्त थेट बांधावर कृषी संजीवनी सप्ताह काय, वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान आणि शेतकरी कृतज्ञता सप्ताह, हे सगळे जे उपक्रम आहेत ना ते अतिशय स्तुत्य आहेत आणि दरवर्षी ते बांधावर राबवले जातात. वा वा वा वा.
0: अहो, या अशा कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना किती दिलासा मिळत असेल.
1: म्हणजे काय, म्हणजे काय,
0: शेतात केलेल्या कष्टाचं कुणीतरी दखल घेतय, कौतुक करतय, बक्षीस बी देतय म्हणलं तर छानच, नाही का?
1: बर, मी काय म्हणतो, आता म्हणजे कसं झालंय, कार्यक्रम संपलाय, लोक बी गेली, आता इथेच बसून गप्पा मारायचं की घरी जायचं? हा, म्हणजे काय करूया ती तू सांग, म्हणजे तू सांगशील.
0: चला चला घरी जाऊया, आता अंधार बी पडलाय, दिवाबत्ती करायची हाय, गोठ्यात वासर सोडायचे, तर आपण आता घराकडे जाऊया. महत्वाचं म्हणजे स्वयंपाक करायचंय
1: तुम्हाला.
0: चल आता घराकडे जाऊया. गोपाळा, तू पण चल आमच्या सोबत.
1: हा, तू चल, म्हणजे कसं आहे, चहा पाणी करून मग तू घरी जा.
2: चल,
1: म्हणजे कसं, स्वयंपाकाच्या आधी चहा केला म्हणजे जरा बरं असतं. दमलास तू गेले काही दिवस. हा, तारा चहाचं पण बघ बरं का घरी.
0: हो हो, चहा देते आणि मग स्वयंपाकाला लागते. चला
2: चला.

0: आताच आपण कौटुंबिक श्रोतिका चालू जमाना ही ऐकली. लेखन केलं होतं माधुरी बन्नागरे यांनी आणि सहभाग होता सोनाली गोगले, प्रसाद कुलकर्णी, धीरज केदारी यांचा. निर्मिती सहाय्य होतं सोनाली गोगले यांचं. माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया एकरी 100 टन ऊस उत्पादन याविषयी योगेश यादव यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण चर्चा करणार आहोत एकरी 100 टन ऊस उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर. शेतकरी बांधवांनो, ऊस हे महाराष्ट्रातील महत्वाचे नगदी पीक आहे. योग्य तंत्रज्ञानाचा जर आपण अवलंब जर केला तर निश्चितच आपण एकरी 100 टनाहून अधिकचे उत्पादन घेऊ शकतो. तर मग आज आपण बघूयात की नेमकं 100 टन ऊस उत्पादन वाढीचं नेमकं काय तंत्रज्ञान आहे. उत्पादन वाढीच्या दृष्टीने आपल्या शेतामध्ये किंवा आपण ज्या जमिनीची निवड करणार आहोत त्या जमिनीचं आपण आरोग्य तपासणं फार महत्वाचं असतं. कोणत्याही पिकाचं उत्पादन जर घ्यायचं म्हटलं तर आपण जमीन निवड करणे फार महत्वाचं आहे. तसेच या ऊस उत्पादनाच्या दृष्टीने आपल्याला चांगली सुपीक जमीन असणं गरजेचं आहे. खोल भुसभुशीत जमीन जर असेल तर निश्चितच आपल्याला चांगलं उत्पादन येत असतं. उत्तम निचरा असलेली जमीन ऊस उत्पादनामध्ये फार महत्वाचं कार्य बजावत असते. त्याचबरोबर आपल्या

जमिनीचा सेंद्रिय कर्ब किती आहेत हेही आपल्याला ऊस उत्पादन तंत्रज्ञान वाढीमध्ये महत्वाचं ठरत असतं. त्यादृष्टीने आपण लागवडीपूर्वी शेतकरी बांधवांनी माती परीक्षण करून घेणं फार महत्वाचं आहे. माती परीक्षण म्हणजे आपण जमिनीची एक आरोग्य पत्रिका घेत असतो. ऊस उत्पादन तंत्रज्ञानाच्या वाढीसाठी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करताना समान मजदुराच्या क्षेत्रावरून एक 3 ते 4 टेकांचा नमुना घेणं गरजेचं आहे. अपेक्षित खोली साधारणपणे 50 सेंटीमीटर पर्यंत असावी. एक प्रातिनिधिक नमुना घेतल्यानंतर तो प्रयोगशाळेत तपासणी करून घ्या आणि प्रयोगशाळेतून तपासणी केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये खत व्यवस्थापन मिळणार आहे. मग या खत व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय खतांचा वापर आहे, रासायनिक खतांचा वापर आहे आणि जैविक खतांचा वापर आहे. तर मग ऊस उत्पादन तंत्रज्ञान वाढीच्या दृष्टीने या आरोग्य पत्रिकेनुसार आपण शेण खताचा वापर किंवा चांगलं कुजलेलं शेण खताचा वापर करणं फार महत्वाचं आहे. कंपोस्ट खतामध्ये गांडूळ खताचाही पर्याय शेतकऱ्यांना आज उपलब्ध आहेत. शेण खताबरोबरच गांडूळ खताचाही जर वापर आपण केला तर निश्चितच आपल्याला जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारण्यासाठी मदत होणार आहे. यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढणार आहे, जमिनीतील सूक्ष्म जीव जंतूचं प्रमाण वाढणार आहेत, अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता वाढणार आहेत. म्हणजे बघा, आपण जर चांगली जमीन असेल तर चांगलं उत्पादन येण्यासाठी आपल्याला खूप काही प्रयत्न करणे गरजेचे पडणार नाहीत. म्हणजे काय की आपल्या आडातच नाही तर पोहरात कुठून येणार आहेत. मग त्या दृष्टीने चांगल्या जमिनीची निवड करणं फार महत्वाचं असतं. त्याचबरोबर दुसरा महत्वाचा जो मुद्दा येतो की त्यामध्ये की आपण सुधारित वाणांची निवड करणं फार महत्वाचं आहे. परिसराचा जर आपण जर विचार केला तर आपण को 86-032 वापरतायत, को 265 वापरतायत. चांगलं उत्पादन देणारी वाहनं आपल्या परिसरामध्ये आहेत. निश्चितच आपल्याला 100 टनाकडे जायचं असेल तर या वाहनांचा शेतकऱ्यांनी वापर करणं आज फार महत्वाचं असणार आहे. त्याचबरोबर आपण जे वाहनं निवडलेले आहेत त्याचा बेनेमळा हा चांगला असणं गरजेचं आहे. बेण्याचं वय साधारणपणे 8 ते 10 असणं गरजेचं आहे. डोळे भरलेले असावेत. रोगमुक्त बिनं वापरणं फार महत्वाचं असणार आहे. त्याचबरोबर आपण जमिनीची आरोग्य पत्रिका काढलेली आहे त्यानुसार बेसल डोस घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये शेण खताचा वापर आहे. रसायनांचा योग्य पद्धतीने वापर जर केला तर निश्चितच आपल्याला चांगलं उत्पादन येणार आहे. रसायनांचा अतिवापर होत असेल तर त्याच्यासाठी आपण काही सेंद्रिय गोष्टींचा वापर करणं गरजेचं आहे. निंबुळी पेंड आहे, करंज पेंड आहेत. नत्र आणि स्फुरससाठी आपण प्रोमचा वापर करू शकता. पोटॅशचाही वापर आपण जर केला तर निश्चितच आपल्या जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होणार आहे. लागवडीवेळी आपण बेने प्रक्रिया करणं फार महत्वाचं आहे. शक्यतो शेतकऱ्यांनी रासायनिक प्रक्रिया करणं टाळणं गरजेचं आहे, कारण की आपण अतिरासायनांचा वापर करणाऱ्या प्रदेशामध्ये वावरत आहोत. अतिरासायनांच्या वापरामुळे जमिनीचंही आरोग्य खराब होत चाललंय. तर त्या दृष्टीने आपण जैविक बेने प्रक्रिया करणं फार महत्वाचं आहे. मग लागवडीपूर्वी जैविक किंवा शिफारसीनुसार बुरशीनाशकांची प्रक्रिया करणं फार महत्वाचं आहे. ऊसाच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर आपण ॲसिटोबॅक्टरचा वापर करू शकता, PSB वापर करू शकता. बुरशीनाशकामध्ये ट्रायकोडर्माचाही वापर जर आपण केला तर निश्चितच बुरशीजन्य रोग आहे किंवा नत्र आणि स्फुराचा पुरवठा आपल्या या ऊसासाठी एक चांगला लाभदायक होऊ शकतो. उगवण क्षमता चांगल्या प्रकारे मिळू शकते. बेने प्रक्रिया केल्यानंतर आपण लागवडीचं योग्य अंतर ठेवणं गरजेचं आहे. हंगाम निवडणं पण फार महत्वाचं असणार आहे. जमिनीमध्ये पीक घेताना कोणत्या वेळेस लागवड करतोय आणि केव्हा करतोय याला फार महत्व असतं. ऊसाचा योग्य काळ जर आपण ठरवला तर निश्चितच पूर्व हंगाम आहे, सुरू हंगाम आहे आणि अडसली हंगाम आहे. तर या हंगामानुसार जर आपण योग्य प्रदेशानुसार किंवा योग्य जमिनीच्या आरोग्यानुसार जर लागवड जर केली तर निश्चितच आपल्याला 100 टनापर्यंत आपण जाणार आहोत. त्याचबरोबर लागवड पद्धतीचाही वापर योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. रुंदसरी पद्धत आहे, पुरेशा सूर्यप्रकाश मिळणारी जर व्यवस्था असेल तर निश्चितच आपल्याला ऊसाचं उत्पादन वाढवता येणार आहे. साधारणपणे शेतकरी आज परिसरामध्ये 5 फुटी, 6 फुटी, 7 फुटीसरीपर्यंतही शेतकरी आज पोहोचलेले आहेत. निश्चितच उत्पादन वाढीच्या दृष्टीने या रुंदसरीचा जर आपण योग्य पद्धत

जर वापर केला तर आपण ऊसाचं उत्पादन एक खूप चांगल्या प्रकारे वाढवू शकतो. त्याचबरोबर आपण संतुलित खतांचा वापर योग्य पद्धतीनं फार करणं गरजेचं आज क्रमपात्र ठरत आहेत. कारण की मातीचं आरोग्य बिघडत चाललंय, जमिनीवरचा होणारा खर्च हा वाढत चाललाय आणि उत्पादन कमी होत चाललंय, तर त्या दृष्टीने या संतुलित खतांचा योग्य पद्धतीनं वापर करायचा असेल तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे शेतकरी बांधवांनी त्यांच्या जवळीलच कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा कृषी विद्यापीठ असेल किंवा खाजगी माती परीक्षण प्रयोगशाळेकडून एकदा माती परीक्षण करून घेऊन खतांचा योग्य वापर करणं फार महत्वाचं ठरत असतं. त्याचबरोबर सेंद्रिय खतांचा वापर भरपूर करणं ऊसाचं उत्पादन वाढीसाठी खूप महत्वाचं ठरत असतं. त्याचबरोबर नत्र, स्फुरद आणि पालाचं योग्य जर नियोजन आपण जर केलं तर निश्चितच आपल्याला या संतुलित खतांचा योग्य पद्धतीनं वापर केल्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होणार आहेत. त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य, त्यामध्ये झिंक आहे, फेरस आहे, कॉपर आहे, मॅग्नीज आहेत, आपल्या परिसरामध्ये साधारणपणे जस्ताची आणि लोहाची कमतरता आपल्याकडे जाणवत आहे. मग या गोष्टींचा विचारपूर्वक विचार करून शेतकरी बांधवांनी बेसल डोस किंवा लागवडीवेळीच रासायनिक खताची योग्य मात्रा, त्या रासायनिक खताबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये लोहाचा वापर असेल, जस्ताचा वापर आहे, हा योग्य पद्धतीनं जर केला आणि खताचं संतुलन जर ठेवलं तर निश्चितच आपल्याला एकरी 100 आणि त्याहूनही अधिक उत्पादन मिळू शकते. त्याचबरोबर जैविक खतांचा योग्य वापर करणं फार महत्वाचं आहे. जमिनीमध्ये जेवढे जीवाणूंची संख्या जास्त असणार आहे तेवढा आपला रासायनिक खताचा मारा कमी करण्यासाठी मदत होणार आहे. ही जैविक खते वातावरणातील जमिनीतील नत्र स्थिरीकरणाचं काम करतात, स्फुरद विरघळून देण्याचे काम करतात, पोटॅश उपलब्ध करून देण्याची काम करत असतात. मग ऊसाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर आपण बीज प्रक्रियेपासून सुरुवात करूयात. बीज प्रक्रियेला ऍसिटोबॅक्टरचा वापर आपण करू शकतो, PSB वापर करू शकता. त्याचबरोबर पाण्यातून देण्यासाठी आपण एकरी 2 लिटर प्रमाणे ऍझोटोबॅक्टर असन, ऍसिटोबॅक्टर असन किंवा स्फुरद विरघळणाऱ्या जीवाणू खतांचा जर वापर केला तर ऊसाचं उत्पादन वाढीसाठी मदत होईल, जीवाणूंची संख्या वाढेल आणि रासायनिक खताचा वापर हा योग्य पद्धतीने होऊन त्यावर आपल्याला त्याची बचत करण्यासाठीही मदत होत असते. याशिवाय योग्य पद्धतीनं कार्यक्षम वापर जर करायचा असेल तर ठिबक सिंचनाचा वापर करणं गरजेचं आहे, पाण्याचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. आवश्यकतेनुसार आवश्यक वेळी आणि आवश्यक प्रमाणात जर पाणी जर दिलं तर निश्चितच आपल्याला ऊसाचं उत्पादन एकरी 100 टन निश्चितच मिळणार आहे. त्याचबरोबर रेग्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये शेतकऱ्यांनी तण नियंत्रणाकडे फार महत्वाचं पणे लक्ष देणं गरजेचं आहे. साधारणपणे पहिल्या 90 दिवसांमध्ये योग्य पद्धतीने जर तण नियंत्रण जर ठेवलं तर निश्चितच आपल्याला ऊस उत्पादनामध्ये या तणांचा अटकाव निर्माण होणार नाहीयेत. जास्त तण जर असतील तर निश्चितच आपल्या उत्पादनावर त्याचा परिणाम होत असतो. त्यासाठी आपण योग्य वेळी आणि साधारणपणे 90 दिवसाच्यापर्यंत आपल्या शेतामध्ये तण होऊ नये याची काळजी घेणं फार महत्वाची गोष्ट असते. त्याचबरोबर आपण ऊसाचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने फुटव्यांची संख्या योग्य प्रमाणात ठेवणं गरजेचं आहे. साधारणपणे आपण 1 एकरला जर 40,000 फुटवे जर ठेवले आणि एका ऊसाचं वजन जर 2.5 किलो जर आलं तर निश्चितच आपण 100 टन एकरी उत्पादन निश्चित घेऊ शकतो. त्याचबरोबर खतांचं योग्य नियोजन, फुटव्यांचं योग्य नियोजन आणि पाणी व्यवस्थापन असेल, तसंच आपल्या ऊसाची जी पानं आहेत या पानांचंही व्यवस्थापन जर योग्य प्रकारे असेल, वाळलेली पानं आपण काढून घेतली पाहिजेत, त्याची विल्हेवाट करताना रोगग्रस्त पाने असेल ती शेताच्या बाहेर टाका, नाही तर त्याचाही वापर आपण मल्चिंगसाठी करून जमिनीचा कर्ब वाढवण्यासाठी आपण त्याचा उपयोग करत असतो. या दृष्टीने जर बघितलं आपण तर निश्चितच आपण उत्पादन वाढीसाठी या मुद्द्यांकडे बारकाईनं लक्ष देण्याची गरज आहे. त्यामध्ये आपण बघा, माती परीक्षण, दर्जेदार बियाणे, संतुलित खत व्यवस्थापन, ठिबक सिंचन, वेळेवर तण नियंत्रण, कीड रोग व्यवस्थापन आणि सेंद्रिय खतांचा जर वापर केला, शेतीचे योग्य नियोजन जर केले तर 100 टन उत्पादन घेणे आपल्याला शक्य होणार आहे. म्हणजे या अशा पद्धतीनं जर आपण 100 टन उत्पादन जर घ्यायचं असेल तर याचं योग्य नियोजन
करणं फार महत्वाचं असणार आहे. माती परीक्षण

0: तंत्रज्ञान, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन, ठिबक सिंचन आणि योग्य कीड रोग व्यवस्थापन यांचा एकत्रित अवलंब केलास तर निश्चितच आपण एकरी 100 टनापर्यंत जाऊ शकतो. धन्यवाद.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये आता शेवटी जाणून घेऊया बाजारभाव. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याकडून प्राप्त झालेले बाजारभाव आता ऐकूया. यामध्ये सर्व मालाची आवक क्विंटलमध्ये आहे आणि दर रुपयांमध्ये आहेत. महिको बाजरी आवक 562 क्विंटल, कमीत कमी दर 3200, जास्तीत जास्त 3500 आणि सरासरी 3350. शरबती गहू आवक 469 क्विंटल, कमीत कमी दर 5000, जास्तीत जास्त 6200 आणि सरासरी 5600. मालदंडी ज्वारी 747 क्विंटल आवक, 6000 कमीत कमी दर, जास्तीत जास्त 6400, सरासरी 6200. आणि लाल मका आवक 2 क्विंटल, कमीत कमी दर 2400, जास्तीत जास्त 2900 आणि 2650. आताच आपण महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याकडून प्राप्त झालेले बाजारभाव ऐकले. याबरोबरच शेतकरी बंधू भगिनींनो, माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: श्रोते हो, ऐकूया एक निवेदन. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन करणं आता प्राधान्याचं आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तनं तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीनं करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. निवेदन संपलं.
1: मित्रांनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी.

काय ना, कधी कधी वाटतं स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लरमध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। डिजिटल इंडिया उपक्रमानं नागरिकांना सक्षम बनवत सर्वांगीण विकासाला गती दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात। महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला। मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू। ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। आणि आयसीसी क्रिकेट क्रमवारीत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजामध्ये ईशान किशन अव्वल स्थानावर। डिजिटल इंडिया उपक्रमानं सुशासनाची नव्यानं व्याख्या केली असून नागरिकांना सक्षम बनवत सर्वांगीण विकासाला गती दिली आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। डिजिटल इंडिया उपक्रमानं जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर प्रभाव टाकला आहे असं प्रधानमंत्र्यांनी या उपक्रमाला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे। गरीब आणि वंचित घटकांना सक्षम करण्याबरोबरच नागरिकांचं दैनंदिन जीवन अधिक सुलभ करण्यात डिजिटल इंडियाची भूमिका महत्वपूर्ण आहे असंही ते म्हणाले। ऑप्टिकल फायबर जाळ्याचा विस्तार आणि डिजिटल व्यवहारात झालेली वाढ यामुळे या उपक्रमाच्या अभूतपूर्व यशाकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं गेल्याचं त्यांनी सांगितलं। अखंड आणि सुलभ डिजिटल पेमेंट प्रणाली तसंच थेट लाभ हस्तांतरणामुळे लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शकपणे शासकीय लाभ पोहोचत आहेत असं ते म्हणाले। तंत्रज्ञान नागरिकांचं जीवन अधिक सुलभ करणारं प्रभावी साधन बनल्याचं त्यांनी सांगितलं। रोजगाराची हमी देणारा विकसित भारत G-RAMG अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू झाला। प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे। याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। विहित मुदतीत काम मिळालं नाही तर बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे। हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे। पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे। पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 183.50 रुपयांनी कमी केल्या आहेत। त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना

0: मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स, कॅन्टीन तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईत गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, बोरीवली आणि मुलुंड या पश्चिम उपनगरांमध्ये तसंच भांडूप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या पूर्व उपनगरांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली. नवी मुंबई आणि ठाणे येथेही जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नेरूळ, उरणफाटा, कोपरखेरणे, दहिसरगाव, सानपाडा या भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आज सलग तिसऱ्या दिवशी कायम होता. चिपळूण गुहागर मार्गावर अतिपावसामुळे माती रस्त्यावर आली तर लांजा तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटात दरड कोसळली. पालघर जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 3 ते 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. समुद्र खवळलेला असून ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवणाऱ्या 7 तलावात सुमारे 1 अब्ज लिटर इतका पाणीसाठा वाढला आहे. नवी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाला जोडणाऱ्या विविध रस्ते प्रकल्पांना आज केंद्र सरकारनं मंजुरी दिली. यात वसंत कुंज, नवी दिल्ली ते द्वारका महामार्गासाठी 6 पदरी रस्त्याच्या बोगद्याला तसंच उत्तर प्रदेशात कानपूर कबराई विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 34 वर 117 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवेश नियंत्रित मार्गालाही सरकारनं मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. द्वारका महामार्गासाठीच्या बोगद्याबाबत त्यांनी सांगितलं.
1: पहला प्रोजेक्ट 6 लेन द्वारका टनल दिल्ली के लिए एक बहुत बड़ा वरदान साबित होगी. 8 किलोमीटर की ये टनल एक तरीके से कम्प्लीट एक नया कॉरिडोर बन जाएगा. ये रिज है, इस रिज को बिना डिस्टर्ब किए सारा काम करना है. इस रिज को, रिज हमारे दिल्ली की एक तरीके से लंग्स ऑफ दिल्ली है, इसलिए उसको बिल्कुल भी डिस्टर्ब किए बिना इसके नीचे से ही टनल लेके जाने का है. ये प्रपोजल है.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल रात्री त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कला वर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसंच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब, पेस्तनजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतीचित्रे सारख्या मालिकेतून त्यांनी आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक कलाकार घडवले. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या रंगकर्मी आपण गमावल्या आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे विजयाबाईंना आदरांजली वाहताना म्हणाले,
2: पूर्ण आयुष्य रंगभूमी करता आणि पुढे इवन रंगभूमी क्रॉस करून नंतर ज्या मीडिया आल्या त्यात त्यांनी रावसाहेब सरकार सिनेमा पण केलेला आहे, एक उत्तम मीडियम पण केलेली आहे. त्यामुळे ऑडिओ व्हिज्युअल या मीडियमचं त्यांना उत्तम भान होतं, ज्यांच्यापासून अनेक लोक शिकलेले आहेत. इवन जब्बार पटेल त्यांना गुरु मानतात. असा एक प्रदीर्घ प्रवास त्यांनी केलेला आहे.
0: ईशान किशन यानं ताज्या आयसीसी क्रिकेटपटू क्रमवारीत आपला सहकारी अभिषेक शर्माला मागे टाकत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजाच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. यावर्षी झालेल्या पुरुषांच्या आयसीसी T20 विश्वचषक स्पर्धेत ईशान किशननं शानदार फलंदाजी करत सुमारे 200 स्ट्राईक रेटनं 317 धावा केल्या होत्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला क्रमवारीत मोठी झेप घेता आली. राज्यातल्या महिला शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना त्या शेतकरी असल्याचा दाखला देणारं

0: महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आलं. अशा दाखल्यामुळे शेती आणि त्यासंबंधित असणाऱ्या सर्व सुविधा तसंच सेवांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. यामध्ये कर्जमाफी, शेतीविषयक सवलती, बी बियाणं, खतं, शेतीविषयक कर्ज, पीक विमा आदी सेवांचा समावेश आहे. हे विधेयक कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत सादर केलं. पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत आयव्हीएफ सेंटर, सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत केली. राज्यातल्या ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण सुधारणा विधेयक राज्य सरकारनं आज विधानसभेत सादर केलं. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदारानं सचिन अहिर यांची एकमताने उपसभापती म्हणून निवड झाली. राज्यस्तरीय कृषी पुरस्कार 2023 आणि 2024 वितरण आज मुंबईत समारंभपूर्व करण्यात आलं. या 2023 91 आणि 2024 98 अशा एकूण 189 पुरस्कार्थींना सन्मानित करण्यात आलं. डॉ संजय ज्ञानदेव पाटील आणि यज्ञेश वसंत सावे यांना डॉ पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार देण्यात आला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डिजिटल इंडिया उपक्रमानं नागरिकांना सक्षम बनवत सर्वांगीण विकासाला गती दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि आयसीसी क्रिकेट क्रमवारीत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजामध्ये ईशान किशन अव्वल स्थानावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. ऐकूया ज्येष्ठ रंगकर्मी, लेखिका आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांना वाहिलेली श्रद्धांजली.

0: श्रोते हो प्रायोगिक रंगभूमीच्या आघाडीच्या शिलेदार शिल्पकार ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि अभिनेत्री विजया मेहता यांचं निधन झालं आणि मराठी रसिक एका अत्यंत गुणवंत प्रयोगशील अशा कलावतीला मुकले. 6 दशकांहून अधिक काळ रंगभूमीवर वावरत असताना विजयाबाईंनी आपल्या नाट्य प्रतिभेनं आणि चिंतनशील प्रयोगांनी रंगभूमीला समृद्ध करण्यात मोलाचं योगदान दिलं. November 1934 या दिवशी बडोद्याच्या जयवंत परिवारात त्यांचा जन्म झाला. मुंबई विद्यापीठामधून पदवीधर झाल्यानंतर दिल्लीत इब्राहिम अलकाजी आणि आदि मजबान यांच्याकडे त्यांनी नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं. 1960च्या दशकात विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे आणि डॉ श्रीराम लागू यांच्या सहकार्यानं रंगायन ही प्रायोगिक रंगभूमीची पायाभूत संस्था विजयाबाईंनी स्थापन केली आणि पुढे त्या माध्यमातून अनेक उत्तमोत्तम नाटकं रसिकांना दिली. सुप्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका मीना नाईक विजयाबाईंना श्रद्धांजली वाहताना म्हणाल्या,
1: रंगा यांच्या बाईंबरोबर काम करण्याआधी मी रंगा यांच्या अनेक लोकांबरोबर काम केलं होतं. नाटककाराच्या शोधात 6 पात्र या नाटकाचं आणि त्याचं दिग्दर्शन केलं होतं बाईंचे साधे माधव वाटवे यांनी. बाईंकडे मी 18 वर्षाची 19 वर्षाची असताना मी त्यांच्याकडे काम करायला गेले म्हणजे त्यांनीच बोलवलं. महेश एल

0: कुंजवारांचं नाटक होतं यातना घर, एकांकिका होती, पण त्यावेळेस आम्ही रंगायनतर्फे तीन एकांकिका करायचो, यातना घर, सुलतान आणि तिसरी एक कुठली होळी, या तीन एकांकिका. आणि बाई नुकत्या इंग्लंडहून आल्या होत्या परत इंडियात, आणि वर्कशॉप प्रोडक्शन करायचं असं त्यांनी ठरवलं होतं. आणि त्याप्रमाणे ही तीनही वर्कशॉप प्रोडक्शन होती, सगळे नवीन लोक होते, आणि आम्ही ते एकांकिका अनेक ठिकाणी करायचो, विल्सन कॉलेजमध्ये किंवा लॅमिंग्टन रोडच्या महापालिकेच्या शाळेत. त्यानंतर बाईने देवाजीने करुणा केली हे ब्रेकचं नाटक आपले व्यंकटेश माडगुळकरांनी मराठीत केलं होतं, देवाजीने करुणा केली, ओरिजिनल गुड वुमन ऑफ स्टेट वन, त्या गुड वुमनचा रोल मी केला होता. तेव्हाही मी बाईंच्या बरोबर खूप बरोबर होते. या दोन नाटकात बाईंच्या दिग्दर्शनाखाली मी काम केलं, पण त्यानंतर मी अनेक काळ त्यांच्या बरोबर होते. म्हणजे त्या नाटक बसवायच्या बाई खुळाबाई रंगण्यांतर्फे किंवा प्रोफेशनल माता द्रौपदी या नाटकाचे तर मी कॉस्ट्युम्स केले होते, तेव्हा मी बाईंच्या बरोबर सतत असायचे. तर अशा अनेक नाटकांच्या वेळेस मी बाईंच्या बरोबर सतत राहून, बाई एक अतिशय उत्कृष्ट अभिनेत्री होत्या, पण मी त्यांच्याकडनं शिकले दिग्दर्शन, दिग्दर्शिका म्हणून त्या किती ग्रेट होत्या हे मी फार जवळून पाहिलेलं आहे. त्यांची इतकी मेहनत त्यांची असायची त्या दिग्दर्शनामागे की दररोजच्या नोट्स छोट्या छोट्या कागदांवर त्या काही गोष्टी लिहून आणायच्या आणि त्या फॉलो करायच्या, अतिशय काटेकोरपणे त्या दिग्दर्शन करायच्या, ते मला खूप शिकायला मिळालं. आणि म्हणून मी त्यांना विनम्र अभिवादन करते की त्यांच्याकडून मी दिग्दर्शन शिकले.
1: भारतीय आणि पाश्चात्य नाट्य परंपरेचा सुरेख मेळ विजयाबाईंनी अनेक प्रायोगिक नाटकांमधून साधण्याचा प्रयत्न केला, आणि रंगभूमी इतकंच सिनेक्षेत्रात सुद्धा त्यांनी काम केलं, त्यामध्ये आपल्या दिग्दर्शनाचा आणि अभिनयाचा अमीट असा ठसा त्यांनी उमटवला. ज्येष्ठ रंगकर्मी विजय केंकरे विजयाबाईंना आदरांजली वाहताना म्हणाले,
2: विजय मेहता आधुनिक रंगभूमीवरचं एक महत्वाचं नुसतं दिग्दर्शन म्हणून नाही तर रंगकर्मी म्हणून, त्यांना माझ्या लहानपणापासून तरी मी बाईच म्हणतो, आणि बाईंच एकंदर कार्य फक्त मराठी रंगभूमी पुरत मर्यादित नाही तर ते भारतीय रंगभूमीवरचं अत्यंत महत्वाचं. इतकंच नव्हे तर अजम्या वर्तुळासारखं नाटक घेऊन बाई जर्मनीला सुद्धा गेला आणि त्यांना तिथून आमंत्रित केलं होतं ते नाटक करायला, वर्तुळ ब्रेकच कॉफी चेन चॉक सर्कल मुंबई मराठी साहित्य संघाबरोबर बाईंनी केलं. तर विजयाबाईच्या बाबतीत मला नेहमी की त्यांची कॅशली करते त्यांचं काम पाहून त्यांच्या बरोबर काम करून की बऱ्याचदा काही बऱ्याचदा लोक थिअरीत एक्सपर्ट असतात ते प्रॅक्टिकल मध्ये एक्सपर्ट असतात असं नाही, तर बाई या दोन्ही ठिकाणी एक्सपर्ट होत्या. म्हणून बाईंनी नुसतं नाटक केलं नाही तर त्याचं प्रशिक्षण सुद्धा वेगवेगळे शिबिर घेऊन केलंय. त्यानंतर त्या उत्तम आयोजक जर का बाईंच रंगायनमधलं काय त्यानंतर बाईंनी बाई इव्हन बाई दिग्दर्शन करायचं त्याची सगळी संयोजनाची जबाबदारी बाई इतकं मेटिक्युलसली करायचं. त्या काळामध्ये बाईंचं प्रयोग सुरू असताना ज्या लिहिलेल्या डायऱ्या फार प्रसिद्ध आहेत इतकं मेटिक्युलस वर्किंग. म्हणजे मी बाईंबरोबर लाईफलाईन नावाचं सिरियलला त्यांचं चीफ असिस्टंट होत, म्हणजे आश्चर्य वाटावं इतकं मेटिक्युलस का. आणि दुसरं बाईंचं होतं की बाईने एरवी आपल्याशी वागताना थोड्याशा डिटॅच असायच्या, इतक्या त्या फोकस असायच्या कामात, म्हणजे कामाव्यतिरिक्त ज्या बाई आणि काम करत असताना बाई फार इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन. आणि मला असं वाटतं की त्यांचं महत्वाचं योगदान जे आहे मराठी रंगभूमीचं ते बाई आणि जयवंत दळवी या कॉम्बिनेशन आपल्याकडे वास्तववादी नायक होत होती त्या आधी, पण जेव्हा दळवी आणि बाई एकत्र आल्या त्यानंतर आपल्याकडे माझ्या दृष्टीने खऱ्या अर्थाने वास्तववाद पडू नये. आणि बाईंचं माझ्या दृष्टीने खूप म्हणजे बाईंनी संस्कृत नाटक केलं, दिशा केलं, मदरा राक्षस केलं, मग बाईंनी

कर्नाटकचं हैवदन केलं, नागमांडल केलं. तर हे सगळं करत असतानाही माझ्या दृष्टीने बाईंनी जो दोष महासागर अगदी कविता जास्वंदीपासून पुढे जो रोजवला तो माझ्या दृष्टीने महत्वाचा. आणि वैयक्तिक पातळीवरती अत्यंत जवळचे म्हणजे माझे वडील रामू केंद्रे आणि विजयाबाईंची घट्ट मैत्री होती, त्यामुळे ते संबंध होते. म्हणजे

विजयाला ती घट्ट मैत्री होती. तर त्यामुळे ते संबंध होते, म्हणजे त्या दृष्टीने इतकी मोठी बाई पण त्या फॅमिली मेंबर असल्यासारखंच होत माझ्यासाठी तरी. आणि आमच्या तरुणपणामध्ये यांनी नाट्यविषय जाणीवा समृद्ध केला अशा नाटककाराने दिग्दर्शक मंडळी बाई विजयाबाई हे महत्वाचं नाव आहे. त्यांनी प्रत्यक्ष कधी शिकवलं नाही, परंतु त्यांनी जे शिकवलं ती चिदोरी आयुष्यभर पुरण्यासारखी होती. आणि त्यानंतर बाईंनी जे काही शिबिरं घेतली त्यातल्या काही शिबिरांमध्ये मी बाईंबरोबर म्हणजे त्यांनी सांगितलेलं काम करून घेणे वगैरे अशी कामं केली. आणि एकंदर रंगभूमी समृद्ध होण्याचं काम त्या बाई विजयाबाईंनी केलं. आणि मला त्यांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे असं वाटतं. त्या असं म्हणायच्या की चित्रपट हे दाखवण्याचं आणि नाटक हे सुचवण्याचं माध्यम आहे. मला असं वाटतं अतिशय महत्वाचं विधान बाईंनी केलं. आणि बाईंनी रावसाहेब किंवा पिस्तनजी सारखे सिनेमे डायरेक्ट केले, पार्टी सारख्या सिनेमातून काम केलं. आणखीन एक महत्वाची गोष्ट माझ्या दृष्टीने म्हणजे आपण बऱ्याचदा दिग्दर्शक विजया मेहतांबद्दल बोलतो, पण मला असं वाटतं की विजया मेहता या अत्यंत श्रेष्ठ दर्जाच्या अभिनेत्री होत्या. तुम्ही विजया मेहतांची कामं जर का बघितली, बॅरिस्टर मधली मावशी, संध्या छाया मधली नानी, ते अगदी सवाई माधवराव यांच्या मृत्यूसारख्या नाटकापर्यंत, अखेरचा सवाल मधली डॉक्टर मुक्ता, तर बाईंनी अभिनेत्री म्हणून अप्रतिम अमिताबाईची कोटी बाईंनी दिग्दर्शित केलेलं नाटक. तर या प्रकारे आता बाईंची श्रीमंत मधली मथू बघण्याचा योग नाही आला, पण अंदाज बांधता येतो की त्यांनी काय केलं असेल. त्यामुळे असं एक परिपूर्ण रंगकर्मी, उत्तम संस्थाचालक, उत्तम दिग्दर्शक, उत्तम अभिनेत्री, नाटकाच्या एकंदर संरचनेविषयीची उत्तम समज, उत्तम दिग्दर्शिका. आणखीन एक बाई नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या चेअरमन पण होत्या, जशा बाईंनी एनसीपी चालवलं. तर अशी अशा आमच्या विजयाबाई हे एका अर्थाने सगळ्या या गोष्टींचं नाटकातलं, त्यांना विद्यापीठ म्हणायला काहीच हरकत नाही, तर अशा बाई. आणि मला आनंद असा आहे की त्यांच्याशी क्रिएटिव्ह आणि वैयक्तिक हे दोन्ही संबंध आले. म्हणजे बाईंचे रवी देवेन तर लहानपणापासून ओळखीचे आणि नंतर अनाईता, त्यामुळे जर ते उत्तम संबंध होते. मला असं वाटतं की आज एक बऱ्याच लोकांनी म्हटलंय ते खरंय की पर्व संपलं आणि विजयाबाई इतकं नाटकाकडे अकॅडमिक एक्सरसाइज म्हणून बघायच्या आणि त्यामुळे बाईंबरोबर काम करत असताना इतकं अलर्ट राहायला लागायचं की एक महत्वाची बहुआयामी आपण म्हणू नाट्य क्षेत्राच्या बाबतीत अशा एका महान दिग्दर्शिका अभिनेत्रीचं निधन झालं. त्यांना माझ्याकडून आदरांजली. आणि लोक असं म्हणत असत की बाई नाटकं बघायला जात नाही, पण मी अत्यंत सुदैवी आहे. बाईंनी माझी 8 ते 10 नाटकं तरी पाहिली, त्यामुळे मला प्रेक्षक म्हणून बाई किती समृद्ध आहे तेही लक्षात आलं. अशा पद्धतीने इतक्या वर्षांचं सहवास, जवळजवळ जे माझ्या स्मरणातला 60 वर्षाचा तरी सहवास, त्यामुळे बाईंना आदरांजली आणि खूप खूप

0: किती आज झिरपत जाते आणि मग नंतर कशी अनपेक्षितपणे अनपेक्षित प्रकारे बाहेर पडते हा एक अभ्यास करण्याची गोष्ट आहे. ते आपल्याला माहिती नसते. त्याच्यामुळे त्यांच्या अभिनयात पण जर तुम्ही बघितलं तर ही गोष्ट होती, त्यांच्या दिग्दर्शनात होती. आणि म्हणून माणसं माणसासारखी वागायची. लेखकाने दिलेली वाक्य भेटून त्या पद्धतीने किती भावना अपफ्रंट वरच्यावर ती सरफेस वर ते दाखवून आता त्यांचा अभिनय कधीच नव्हता. तो तसा नसल्यामुळे लोकांच्या तो मनात खोल उतरायचा आणि उतरल्यानंतर तो तिथे दीर्घकाळ राहायचा. एक महत्वाची गोष्ट मी विजया बँकांना शिकले, मी माझ्या दिग्दर्शनात आणण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करते. पण ते जे मी बाईंबद्दल सांगितलं ते मला आत्ताही वाटतंय की बाई नाही हे अर्थात खरं नाही वाटणार, नाहीच वाटत आहे. ती ती वेळ येईल जेव्हा बाईंची आठवण येईल तेव्हा जाणवेल की बाई आपल्यात नाहीत. तसं मी आता म्हटलं तसं ती भावना कधीतरी झिरपली आहे, कधीतरी ती बाहेर येणार आहे. ती कधी येणार ते माहिती नाही आणि कुठची भावना आणि कुठच्याही परिस्थितीत बाई नेहमीच आठवत राहतील. कारण बाईनी हे अभिनयाचे आणि त्यामुळे किंवा जीवनाचे आणि त्यामुळे अभिनयाचे हे धडे दिलेले आहेत ते कायम लक्षात राहतील. बाईंच्या जाण्याने मराठी नाट्यसृष्टीचं एक पर्व हरपलेलं आहे. लास्ट ऑफ द टायटल इज गॉन. मला अजून खरं नाही वाटत इट इज गॉन कारण त्या राहतील कायम आमच्यात. पण आता फोनवर त्यांचा आवाज ऐकणार नाही, घरी गेले तर त्या भेटणार नाही. हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा माहित नाही, खूप एकटं वाटतं.
1: नाटक आणि चित्रपट क्षेत्रातले विविध मानसन्मान आणि पुरस्कार विजयाबाईंना लाभले. झिम्मा हे त्यांचं आत्मवृत्त म्हणजे खरं तर मराठी रंगभूमीचा इतिहासच. या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषद आणि भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार प्राप्त झाला. सांस्कृतिक चळवळीतले कार्यकर्ते आणि आयोजक विद्याधर निमकर यांनी विजयाबाईंना या शब्दात आपली आदरांजली व्यक्त केली.
2: विजयाबाई मेहता आज अनंतात विलीन झाल्या. म्हणजे बाई गेल्या हे न पटणारी गोष्ट आहे. खर तर त्या गेल्या 3-4 वर्षात फारशा कोणाला भेटत नव्हत्या, पण तरीही बाईंचा सर्वांबरोबर असलेला आधीचा संपर्क हा आजही सुरू असेल असा एक आधार देणारा समाधान देणारा होता. रंगभूमीवरच्या संदर्भात म्हणायचं तर रंगभूमीचा दीपस्तंभ गेला, आधारस्तंभापेक्षा सुद्धा रंगभूमीचा मानदंड हरपला असं म्हणावं लागेल. कारण बाईंनी आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलेलं होतं. जसं बाळ कोलटकर स्कूल आहे, सत्यदेव दुबे स्कूल आहे, दारळेकर स्कूल आहे, तसं एक विजया मेहता हे स्वतंत्र एक स्कूल होतं नाट्याचं, रंगभूमीचं, ज्याच्यामधून विक्रम गोखले, नाना पाटेकर, नीना कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी, सुहास जोशी, प्रदीप पेलणकर, भारती आचरेकर यासारखे अनेक मोठे आज नामवंत असलेले कलाकार या स्कूलमधनं तयार होऊन पुढे आलेत आणि जे अभिमानानं बाईंचं शिष्यत्व मिरवतात तशा अर्थानं. पण बाईंबद्दल रंगभूमीवर अनेकांच्या म्हणण्याच्या प्रतिक्रिया जर वेगवेगळ्या वेळच्या म्हणजे चतुरंगला त्यांना जीवनगौरव पुरस्कार द्यायची संधी मिळाली तर त्या काळात अनेकांनी त्यांच्याबद्दल काढलेले उद्गारे फार वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला विस्मयचकित करणारे आहेत. विजय केंकरे म्हणत होते रंगभूमीवरचं एक अजब रसायन आहे. कळतच नाही बाईंची ही एवढी बुद्धिमत्ता इतक्या सर्व टोकांपर्यंत कशी पोहोचते. विजय तेंडुलकरांनी तो उल्लेख केला होता की एक युग आहे, एक पर्व आहे रंगभूमीवरचं जे कित्येक काळ लोकांच्या स्मरणात राहील. वृंदावन दंडवते म्हणाले ते बाई एके बाई आणि बाई दोणे बाई. रंगभूमीवरील कुलदैवत असा उल्लेख उदय धोरदांनी केला होता आणि नाट्यक्षेत्रातील ऋणानुबंधाचा अद्भुत आविष्कार असा अत्यंत प्रेमाने आदराने उल्लेख गोवा हिंदू असोसिएशनच्या रामकृष्ण नायकांनी केला होता. त्यावेळेला शशिकांत नार्वेकरांसारख्या प्रख्यात संपादकांनी रंग उद्यानातील ब्रह्मकमळ असा एक उल्लेख केला होता. म्हणजे किती वेगळ्या प्रकारच्या बाईंच्या ह्या आयामी भूमिका आहेत हे या सगळ्या विशेषणांवरनं लक्षात येतं. कमलाकर नाडकर्णींसारखा सव्यसाची समीक्षक तर म्हणत त्यांच्या वाडा चेहरेबंदी या नाटकाबद्दल म्हणताना म्हणाले होते एलकुंच वारात मिसळले कोलटकर. म्हणजे त्यांनी त्यांच्या त्या दिग्दर्शन कौशल्याकडे या नजरेनं पाहिलं की ज्याच्यात इलकुंचवारही आहेत आणि बाळ कोलटकरही आहेत. चतुरंगाला 2012 साली आपला जीवनगौरव पुरस्कार बाईंना गौरवपूर्वक समर्पित करता आला त्या 3-4 महिन्यातला आमचा अनुभव तर अत्यंत सुखद आहे. अनेक कार्यकर्त्यांशी बाईंचा वैयक्तिक संपर्क त्यानिमित्ताने होत राहिला पण या सगळ्यांना

0: प्रसिद्ध सिने नाट्य अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका प्रतिमा कुलकर्णी।
1: काल रात्री विजया मेहता ज्या माझ्या गुरु होत्या नाट्य क्षेत्रातल्या आणि इतरही अनेक क्षेत्रातल्या सुद्धा अनेक अर्थानी आयुष्यातल्या सुद्धा त्या आपल्यात राहिल्या नाहीत असं मला कळलं। आणि खरं सांगायचं तर त्या क्षणी त्याला काय वाटतंय मला लक्षात आलं नाही। त्याच्यावरती बाईंशीच मला एक आठवण आली की त्या नेहमी म्हणायच्या, अभिनयाच्या संदर्भात म्हणायच्या की कुठचीही भावना अशी एकदम अशी वरवर दाखवू नका, सरफेस वरती दाखवू नका, कारण कुठची भावना आपल्याला कशी स्पर्श करते।

नाही, अत्यंत प्रेमानं अत्यंत लाघवानं वागवलं होतं. अगदी छोट्यातला छोटा कार्यकर्ता सुद्धा आज चतुर्वेदींच्या फोनवर म्हणताना दिसला की बाई त्यावेळी बोललेली चार वाक्य, बाईंनी त्यावेळी पाठीवर न चरवलेला हात, बाईंनी त्यावेळी केलेलं कौतुक आजही विस्मरणात गेलेलं नाही. आज 2026 साल आहे असं बाईंचं एकूण व्यक्तिमत्व होतं. आणि सर्वंकष सर्वस्पर्शी असे नाट्यगुण असलेल्या म्हणजे त्यांच्या लेखनाकडेही उत्तम लक्ष असायचं. कारण एखादी संहिता आवडली नाही तर लेखकाला हक्काने सांगून त्याच्यामध्ये हे बदल आवश्यक आहेत तर आपलं नाटक उत्तम होईल हे म्हणण्याची एक धाडस नुसतं नाही ते, ती हिंमत त्यांची क्षमता होती. दिग्दर्शनाच्या बाबतीत तर त्यांनी जागतिक नावलौकिक कमावलेला होता आणि अभिनेत्री म्हणून तर त्या प्रसन्न अशा होत्याच. पण सगळ्यात लोकांना आवडलं काय असेल तर कुटुंब प्रमुखासारखं त्यांचं सगळ्यांमध्ये वागणं, स्वभावानी अतिशय गोड लाघवी माणूस प्रिय असं त्यांचं कायमचं बोलणं. मी स्वतःला थोडा अधिक भाग्यवान म्हणेन कारण माझे काका मुकुंद निमकर दुर्वांच्या जोडीचे नाट्य निर्माते, तर हमीदाबाईची कोठी हे नाटक सुरुवातीला दुर्वांच्या जोडीखाली बॅनरखाली आलं होतं आणि त्याच्या तालमी आमच्या घरात झाल्या होत्या. म्हणजे आमच्या घरातली एक मोठी खोली तालमींसाठी कायम उपलब्ध केलेली असायची आणि त्यावेळी नाना पाटेकर, भारती आसरेकर, नीना आणि ही सगळी मंडळी अमिताबाईच्या कोठीत तालमीसाठी बाईंबरोबर आमच्या घरातही त्या काळात वावरल्याचं मला खूप प्रेमाने आठवतात. त्यांना व्यक्तिगत स्नेह, व्यक्तिगत प्रेम हा एक भाग त्यांच्या स्वभावाचा होता. पण नुसताच तेवढा नसेतो तर वडीलकीचा एक आधार आणि धाक, म्हणजे मला संस्था या अर्थाने विचार करताना असं नेहमी वाटतं की चतुरंगला त्यांच्या वडीलकीचा एक आधार तर होताच, पण कुठलीही एखादी गोष्ट आपल्यातून गैर होणार नाही याच्याबद्दल त्यांचा एक शिस्तीचा, नेटक्या शिस्तीचा आग्रह हा धाकासारखा आम्हाला वाटत असते. तर नव्या पिढीतल्या अभिनेत्रींसाठी किंवा नव्या होणाऱ्या रंगकर्मींसाठी त्या एक आदर्श व्यक्तिमत्वाचा किंवा आदर्श रंगकर्मीचा कित्ता म्हणून त्यांना पुढे कित्येक वर्ष घेरवता येईल. त्यामुळे ह्या सगळ्या गुणांनी बाई आपल्यातनं विस्मरणात जाणार नाहीत तर त्या दीर्घकाळ सगळ्यांच्या मनात वास करतील असं मला वाटतं. चतुरंग जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्तानं आम्हाला मिळालेली संधी ही आमच्या आयुष्यातली खूप मोठी सुवर्ण संधी आहे आणि त्यानिमित्तानं बाईंची लाभलेली जवळीक ही आम्हा सगळ्यांना मिळालेला खूप मोठा रंगभूमीचा प्रसाद आहे. बाईंच्या स्मृतीला मनःपूर्वक अभिवादन.

0: ज्येष्ठ रंगकर्मी लेखिका आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांना वाहिलेली श्रद्धांजली आपण ऐकत होतात. श्रोते आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आताच आपण ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांना वाहिलेला श्रद्धांजलीचा कार्यक्रम ऐकला. मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला होता. यानंतर ऐकूया नाट्यसंगीत. सुरुवातीचं नाट्यपद आहे ययाती देवयानी या नाटकातलं. स्वर मुकुंदराज गोडबोले यांचा. हे गीत लिहिलंय कुसुमाग्रज यांनी आणि संगीत दिलंय जितेंद्र अभिषेकी यांनी.

यानंतरचं नाट्यपद आहे पंडित कुमार गंधर्व यांच्या स्वरामध्ये. हे नाट्यपद लिहिलंय कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी आणि नाटक आहे द्रौपदी.

श्रोते हो, या नाट्यपदांच्या नंतर लगेचच म्हणजे 8:45 दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू समाचार संध्या. त्यानंतर 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय है.

श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो, रात्रीचे 10:26 झाली आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया गूंज उठी शहनाई या चित्रपटातलं लता मंगेशकर, गीता दत्त आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गीत. गीतकार भरत व्यास आणि संगीत दिलंय वसंत देसाई यांनी.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे सी आय डी या चित्रपटातलं. जानिसार अख्तर यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे ओ पी नय्यर यांनी आणि स्वर आहे महम्मद रफी आणि गीता दत्त यांचा.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया मोहम्मद रफी यांच्या स्वरामध्ये द ट्रेन या चित्रपटातलं गीत. आनंद बक्षी यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे आर डी बर्मन यांनी.

श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं सफर या चित्रपटासाठीचं गीत. गीतकार इंदिवर आणि संगीत दिलंय कल्याणजी आनंदजी यांनी.

श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे आणि आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे चिराग या चित्रपटातलं, मोहम्मद रफींच्या स्वरात। गीतकार मजरूह सुलतानपुरींची गीतरचना संगीतबद्ध केली आहे मदन मोहन यांनी।

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे उमराव जान या चित्रपटातलं, आशा भोसले यांच्या स्वरात. गीताचे बोल लिहिले आहेत शहरयार यांनी आणि संगीत दिलंय खय्याम यांनी.

कार्यक्रमातलं शेवटचं गीत आहे सागर या चित्रपटातलं. गीतकार जावेद अख्तर यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे आर डी बर्मन यांनी आणि हे गीत गायलंय किशोर कुमार यांनी.

श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. यानंतर नादब्रह्म कार्यक्रमामध्ये ऐकूया पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचं बासरीवादन. राग जय जयवंती, तबल्यावर साथ करतायत शुभंकर बॅनर्जी.

कार्यक्रमात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचं बासरीवादन ऐकलं. यानंतर ठीक 11 वाजता हिंदीतून समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू आणि त्यानंतर 11:05 इंग्रजीतून समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: Riverside Ground in Chester Street when reports last came in. Earlier, Indian skipper Shreyas Iyer won the toss and opted to bat first. Spinners Varun Chakravarti and Ravi Bishnoi have returned to the playing 11 for India, while Vaibhav Suryavanshi has been kept on bench. The men in blue will look to bounce back from the shocking 2-0 defeat to Ireland in the last series. And that is the end of this news bulletin.
1: श्रोते हो, हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertzवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. आता जाणून घेऊया पुणे आणि परिसरासाठी हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. पुणे आणि परिसरात येत्या 24 तासात आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे, तसंच मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअसच्या जवळपास राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा झाला हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:11 झाली आहेत. आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी शिल्पा मेहेंदळे आता आपला निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:45 आपल्या पहिल्या सभेच्या वेळी. शुभरात्री. जय हिंद.